रामकृष्ण हरी। हिशोब काय ठेवायचा? काळाच्या निरंतर वाहत्या प्रवासामध्ये आपल्या थोड्या जीवनाचा हिशोब काय ठेवायचा? आयुष्याने भरभरून दिलं असताना जर जे नाही मिळालं त्याचा हिशोब काय ठेवायचा? मित्रांनी दिले आहे अलोट प्रेम इथे, तर शत्रूंच्या बोलण्याचा हिशोब काय ठेवायचा? येणारा प्रत्येक दिवस आहे प्रकाशमान इथे, तर रात्रीच्या अंधाराचा हिशोब काय ठेवायचा? आनंदाचे दोन क्षण ही पुरेसे आहेत जगण्याला, तर मग उदासीनतेच्या क्षणांचा हिशोब काय ठेवायचा? मधुर आठवणींचे क्षण इतके आहेत आयुष्यात, तर थोड्या दुःखदायक गोष्टीचा हिशोब काय ठेवायचा? मिळाली आहेत फुले इथे कित्येक सरहदयाकडून, तर मग काट्यांच्या टोचणीचा हिशोब काय ठेवायचा? चंद्राचा प्रकाश आहे जर इतका आल्हाददायक, तर त्यावरील डागांचा हिशोब काय ठेवायचा? जर आठवणीनेच होत नसेल मन प्रफुल्लित, तर मग भेटण्याचा न भेटण्याचा हिशोब काय ठेवायचा? काहीतरी नक्कीच खूप चांगला आहे सगळ्यांमध्ये, तर मग थोड्याशा वाईटपणाचा हिशोब काय ठेवायचा? रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभ दिन आयोरे मध्ये आपण सर्वांचं मी आर जे शुभांगी स्वागत करते. आज 14 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशात संवाद आणि संस्कृतीचा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय हिंदी दिवस 14 सप्टेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या संविधान सभेने देवनागरी लिपीतील हिंदी भाषेला संघराज्याची अधिकृत राजभाषा म्हणजेच ऑफिशियल लँग्वेज म्हणून स्वीकारलं होतं. त्या ऐतिहासिक निर्णयाची आठवण म्हणून दरवर्षी देशभरात आजचा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. विविधतापूर्ण भारताला एका सूत्रात बांधण्यात हिंदी भाषेचं योगदान अनमोल राहिलं आहे. सोमवारचा नवा संकल्प, एका ताज्या आठवड्याची सुरुवात, गेल्या आठवड्यातल्या अपूर्ण राहिलेल्या कामांचा, नवीन योजनांचा सर्वोत्तम दिवस. आज हिंदी साहित्यातील एका थोर विद्वानांची जयंती आणि रेडिओच्या विश्वातून सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकाराचा वाढदिवस आहे. हिंदी भाषेला भारताची राजभाषा बनवण्यात सिंहाचा वाटा उचलणारे प्रख्यात विद्वान, लेखक आणि गांधीवादी विचारवंत व्यवहार राजेंद्र सिंग यांची आज जयंती. विशेष म्हणजे 14 सप्टेंबर 1949 रोजी त्यांच्या 50व्या वाढदिवसाचं औचित्य साधूनच संविधानानं हिंदीचा अधिकृत स्वीकार केला होता. आपल्या वेगळ्या आणि धाडसी चित्रपटांसाठी ओळखला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन दिल्लीत रेडिओ जॉकी म्हणून करिअर सुरू करत त्याने आपल्या अफाट कौशल्यानं बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं युग निर्माण केलं. आजचा मनभावन सुविचार, भाषा ही केवळ संवादाचं किंवा शब्दांचं साधन नसते तर ती माणसाच्या मनातील भावना आणि संस्कृती जोडणारा सेतू असते. आपल्या मातृभाषेचा स्वाभिमान बाळगा आणि इतर सर्व भाषांचा आदर करा, कारण स्वतःच्या मुळांशी घट्ट जोडलेला माणूसच यशाची सर्वोच्च शिखर गाठू शकतो. आणि आजची बोधकथा, दिल्लीतील एका FM रेडिओ स्टेशनवर एक तरुण रोज सकाळी माईक समोर बसायचा. त्याचा आवाज भारदस्त होता, पण त्याच्या डोळ्यात अभिनयाची मोठी स्वप्न सुद्धा होती. तो दिवसभर रेडिओवर लोकांचं मनोरंजन करायचा आणि रात्री लोकल ट्रेन पकडून ऑडिशनसाठी मुंबईच्या वाऱ्या करायचा. अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी त्याला नाकारलं. कोणी म्हणालं, तुझा चेहरा सामान्य आहे, हिरोसारखा वाटत नाही. तर कोणी म्हणालं, तुझ्या भुवाया खूप जाड आहेत, तू पडद्यावर शोभणार नाहीस. कित्येक वर्ष नकार पचवून सुद्धा त्याने कधीही आपल्या प्रतिभेवर संशय मात्र घेतला नाही. त्याने रेडिओवरील आपलं काम कधी सोडलंच नाही. तो लोकांचं सूक्ष्म निरीक्षण करायचा, त्यांच्या बोलण्यातल्या लकबी शिकायचा. शेवटी त्याला एक असा चित्रपट मिळाला जो इतर सर्व हिरोंनी नाकारला होता, विकी डोनर. त्या साध्या मुलाने त्या भूमिकेत जीव ओतला आणि तो चित्रपट प्रचंड गाजला. तो तरुण दुसरा कोणी नसून आजचा स्टार आयुष्मान खुराना होता. तो नेहमी सांगतो, मला रेडिओने लोकांशी सहज बोलायला आणि त्यांचं मन जिंकायला शिकवलं. अपयश ही माणसाला घडवणारी सर्वात मोठी कार्यशाळा असते. तात्पर्य हेच, तुम्ही आज जिथे कुठे काम करत असाल ते काम संपूर्ण प्रामाणिकपणे करा. लोकांच्या टोमड्यांकडे लक्ष न देता स्वतःच्या कौशल्यावर मेहनत घेत राहा. एका दिवशी तुमचं कामच टीकाकारांना चोख उत्तर देतं. तेव्हा श्रोते हो, आज 14 सप्टेंबरचा हा सोमवार आपल्याला सांगतोय की आपल्या गुणांचा अभिमान बाळगा, आपल्या लाडक्या मराठी भाषेवर आणि खानदेशी मातीवर जीवापाड प्रेम करा, पण त्यासोबत हिंदी आणि इतर भाषांचाही तितकाच आदर करा. आजच्या दिवशी काही संकल्प आपण करू शकतो. पहिला म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस मंडे ब्लूज म्हणून आसात न घालवता एका नव्या उत्साहानं कामाला सुरुवात करूया. आणि दुसरा म्हणजे आज प्रत्येकाशी बोलताना शब्दांमध्ये आपुलकी आणि गोडवा नक्कीच ठेवूया.
तेव्हा खरी शुभता ही कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या भाषेतल्या नम्रतेत आणि कर्मातल्या निष्ठेत असते. जोपर्यंत तुमचं मन निर्मळ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयुर्वेमध्ये मी इथेच थांबते, तुमची रजा घेते, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आपण अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर करत असतो. बऱ्याच वेळा आपल्याला मिश्र खतं ही अधिक उत्पादनाकरता द्यावायची असतात आणि अशा प्रकारची मिश्र खतं जशी पाहिजे तशी आपल्याला बाजारात बऱ्याच वेळा उपलब्ध होत नाहीत. मग जी मिश्र खतं आहेत ती आपण घरीच कशी तयार करू शकतो याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया. रासायनिक खतामध्ये आपण जेव्हा विचार करतो त्याच्यामध्ये नत्र आहे, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नद्रव्याचा समावेश होतो आणि पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या दोन किंवा अधिक अन्नद्रव्ययुक्त खताच्या मिश्रणाला आपण मिश्र खत म्हणतो. दोन अन्नद्रव्य असणाऱ्या खताला आपण संयुक्त खताचे मिश्रण करूनही मिश्र खत तयार करता येते. मिश्र खतं जी आहेत शेतावरच कोणत्याही विशिष्ट उपकरणाचा वापर न करता सरळ खताचे मिश्रण करून तयार करता येतात. ही पद्धत जी आहे ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी पद्धत आहे. अशा तऱ्हेचे मिश्रण जे आहे ते सिमेंट काँक्रीटचा जो पृष्ठभाग असणाऱ्या ओट्यावर आपण तयार केलं तर चांगलं राहील. यासाठी चाळणी आहे, लाकडी आहे, लाकडी हातोडा आहे किंवा तराजू आहे, असं किरकोळ साहित्य त्याच्यासाठी लागतं. आणि अशा तऱ्हेने मिश्र खत पेरणीपूर्वी एक दिवस अगोदर तयार केलं तर ते आपल्याला अतिशय फायदेशीर ठरतं, जेणेकरून त्यामध्ये खडे तयार होणार नाहीत. ठराविक मिश्र खत तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सरळ खताची मात्रा काढणं सुलभ आहे. उदाहरणार्थ 100 किलो 4-8-15 या ग्रेडचं आपल्याला जर मिश्र खत करायचं असेल तर 4% नेत्र, 8% स्फुरद आणि 15% पोटॅश अशा प्रकारचं आपल्याला अन्नद्रव्य असणारं खत तयार करायचं आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि हे तयार करण्याकरता आपल्याला सरळ खताची किती मात्रा लागेल ते आपल्याला काढता येईल. यानंतर 1 टन मिश्र खत तयार करायचं असेल तर ते आपण सुरुवातीला 100 किलो तयार करण्याकरता किती मात्रा, त्याच्याहून आपण 1 टन किती करण्याकरता लागणारी सरळ खताची मात्रा या प्रमाणात काढू शकतो. आणि अशा तऱ्हेने आपण 4-8-15 एक उदाहरण दिलं आपण किंवा या ग्रेडचं खत तयार करू शकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर 4-8-15 ग्रेडचं जर आपल्याला मिश्र खत तयार करायचं असेल तर 200 किलो अमोनियम सल्फेट, 500 किलो सुपरफॉस्फेट आणि 250 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 50 किलो फिलर एवढं जर आपल्याजवळ असेल तर आपल्याला त्याच्यामधून आपल्याला जे पाहिजे त्या ग्रेडचं मिश्र खत आपण जे सांगितलं ते तयार होऊ शकतो. आता उदाहरणार्थ अमोनियम सल्फेट जे आहे ते आपल्याला 20 किलो नत्र त्याच्यापासून मिळतं 100 किलोपासून, तर 4 किलोसाठी किती, तर 4×100 आणि भागीला 20 या प्रमाणात जर केलं तर 20 किलो अमोनियम सल्फेट त्याच्याकरता लागेल. सिंगल सुपरफॉस्फेट आपल्याला जो सरळ खत दुसरं उपलब्ध आहे तर 8 किलो ते साधारणतः 100 किलोपासून स्फुरद मिळतो, तर आपल्याला लागणारा जो 8 आहे तो आपल्याला 100 किलोपासून भागीला 16 केलं तर आपल्याला 50 किलोपासून 8 किलो जो स्फुरद आहे तो मिळेल. पालाशाच्या बाबतीत आपल्याला जो पालाश पाहिजे आहे तर तो पालाश पाहिजे 15, तर आपल्याला मिरेटा पोटॅशपासून 60 किलो पालाश हा 100 किलोपासून मिळतो, तर 15 किलोसाठी किती या प्रमाणात जर काढलं तर आपल्याला 25 किलोपासून मिरेटा पोटॅश हे जर आपण एकत्र केलं या प्रमाणामध्ये तर आपोआपच मिश्र खत तयार होईल. तर हे मिश्र खत तयार करत असताना आपल्याला काही काळजी घ्यायची असते. अमोनिया असणारी जी सरळ खतं आहेत उदाहरणार्थ अमोनियम सल्फेट आहे किंवा अमोनियम नायट्रेट आहे इत्यादी खते किंवा बेसिक स्लॅग रॉक फॉस्फेट या खतासोबत जर मिसळायची असली तर नत्राचा वायुरूपात त्रास होतो, त्यामुळे ती शक्यतो आपण मिश्रण अशा प्रकारचं टाळलं पाहिजे. पाण्यात विद्राव्य स्फुरदयुक्त खतं उदाहरणार्थ सुपरफॉस्फेट, ट्रिपल सुपरफॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट ही खतं जी आहेत ती मुक्त चून असणाऱ्या खतामध्ये मिसळल्याने विद्राव्य फॉस्फेट अविद्राव्य स्वरूपात बदलण्याची शक्यता असते आणि ही अविद्राव्य फॉस्फेट पिकांना उपलब्ध होत नाहीत. सहज विद्राव्य होणारी आणि हवेतील बाष्प शोषून घेणारी खतं उदाहरणार्थ कॅल्शियम अमोनियम नायट्रेट, युरिया इत्यादी खतं मिसळल्यानंतर त्यात ढेकळं किंवा खडे तयार होतात, त्यामुळे अशा खताचे पेरणीच्या थोड्या वेळ अगोदर मिश्रण तयार केलं पाहिजे. आणि सर्व प्रकारची नायट्रेट धारण करणारी खतं जी आहेत युरिया, पोटॅशियम सल्फेट किंवा क्लोराईड्स खतात मिसळल्यानंतर ती त्याच्या जलाकर्षक गुणधर्मामुळे हवेतील पाणी शोषून घेतात व कठीण होतात, म्हणून अशा प्रकारची जी खतं आहेत ती जास्त कालावधीसाठी साठवून ठेवू नये व ती केल्यावर लगेच पिकांना द्यावीत. द्रवरूप मिश्र खताचा सुद्धा वापर फळबाग भाजीपाला पिकामध्ये करता येईल. तर ह्या ज्या पायाभूत बाबी आहेत ह्या जर समजून घेतल्या आपण तर आपल्याला जसे पाहिजे तशा प्रकारची मिश्र खतं योग्य रीतीनं शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच तयार करता येतील आणि आपल्याला बाजारामध्ये जो तुटवडा मिळतो त्याच्यापासून आपल्याला बचाव करता येईल. तर आपण याच्यापासून संदेश घेऊया आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करूया. नमस्कार.
1: कृषी संदेश।

0: अमरत्व।
1: प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा। मेंदूतील परमाणूंच्या बदलांमुळे विचार उद्भवत असतात असं आधुनिक तत्वज्ञ मानत असल्यामुळे या असल्या घटनांचं स्पष्टीकरण करणं त्यांना अर्थातच जमत नाही, आणि स्पष्टीकरण जमत नाही म्हणून ते साधारणपणे या असल्या घटनांचा सरळ इन्कार करून मोकळे होतात। ते कसंही असो, मनाचा मेंदूशी अगदी घनिष्ठ संबंध असून प्रत्येक वेळी शरीर बदलताना त्या मेंदूचा नाश होत असतो। आत्मा हा एकमेव प्रकाशक असून मन हे त्याच्या हातातील एक साधन किंवा उपकरण आहे। त्या आतल्या साधनाद्वारे म्हणजे मनाद्वारे आत्मा बाहेरची साधनं म्हणजे नाक डोळे ही बाहेरची ज्ञानेंद्रिय हाताळत असतो, आणि अशा रीतीने विषयानुभूती होत असते। बाहेरील नेत्रादी इंद्रिय जगातील वस्तूंचे ठसे ग्रहण करतात आणि ते आत मेंदूतील मज्जा केंद्रापर्यंत म्हणजेच खऱ्या ज्ञानेंद्रियांपर्यंत नेऊन पोहोचवतात। कारण एक गोष्ट आपण सदा लक्षात ठेवायला हवी की बाहेरून दिसणारे आपले डोळे कान हे आपल्या विषयांच्या ठस्याचे केवळ ग्राहक किंवा ग्रहण यंत्रणा आहेत। आतील इंद्रिय म्हणजेच मेंदूतील मज्जा केंद्रच खरं कार्य करत असतात। संस्कृत भाषेत मेंदूतील या मज्जा केंद्रांना ह्या ज्ञानतंतूंच्या केंद्रांनाच इंद्रिय म्हटलं जातं। ही इंद्रिय ते ठसे किंवा त्या संवेदना मनाच्या हवाली करतात। मन ते ठसे किंवा संवेदना पुढे नेऊन चित्त नामक स्वतःच्या एका अवस्थेला देतं। तिथे त्या संवेदना इच्छाशक्तीच्या रूपानं संघटित केल्या जातात आणि मग हे सगळे त्यांना त्या अंतर्यामस्थित राजाधिराजाला, त्या अंतसिंहासनाधिष्ठित नियामकाला, त्या चैतन्यघन आत्म्याला समर्पित करतात। तो त्या बघून आवश्यक ते आदेश देतो आणि मन तात्काळ इंद्रियांवर म्हणजेच मेंदूतील मज्जा केंद्रांवर कार्य करतं आणि ती इंद्रिय स्थूल शरीरावर कार्य करू लागतात। ह्या सगळ्यांचा द्रष्टा, अनुभव करता, खरा शास्ता, नियंता, स्रष्टा, संचालक तो मानवाचा आत्माच आहे। एवंच आपण बघितलं की आत्मा हा देह नव्हे, विचारशक्तीयुक्त मनही नव्हे। आत्मा हा संमिश्र किंवा संयुक्त पदार्थ असणं शक्य नाही। का बरं? कारण जो म्हणून संयुक्त किंवा संमिश्र पदार्थ आहे तो आपण एकतर पाहू शकतो किंवा त्याची कल्पना तरी करू शकतोच। जी गोष्ट आपण पाहू शकत नाही, जिची आपण कल्पना करू शकत नाही, जी आपण आणखी कशाशीही संयुक्त किंवा संमिश्र करू शकत नाही, जी आपण धरू, पकडू, कवटाळू शकत नाही, ती जडही नव्हे किंवा शक्तीही नव्हे, कार्यही नव्हे, कारणही नव्हे। ती गोष्ट संयुक्त किंवा संमिश्र पदार्थ असणं अर्थातच संभवत नाही। आमचं मनोविश्व, आमच्या विचारांचं विश्व हीच ह्या संयुक्त किंवा संमिश्र पदार्थाची चतुःसीमा होय। त्याबाहेर त्यांना अस्तित्व नाही। मिश्र किंवा संयुक्त पदार्थ हे नियमांच्या राज्यातच बसू शकतात, त्याबाहेर नाही। आणि जे नियमांच्या राज्याबाहेर आहे, नियमातीत आहे, ते मिश्र किंवा संयुक्त असणंच शक्य नाही। मानवाचा आत्मा हा कार्यकारणाच्या नियमाच्या पलीकडे असल्यामुळे तो मिश्र किंवा संयुक्त नाही। तो नित्यमुक्त, मुक्त स्वभाव असून नियमाच्या राज्यातील सर्व वस्तूंचा शास्ता आहे, नियंता आहे। तो कधी मरत नाही, कारण मरण म्हणजे एखाद्या मिश्र किंवा संयुक्त पदार्थाचं स्वतःच्या घटकात विघटन। म्हणून जे मिश्र किंवा संयुक्त नाही ते कधीच मरणं शक्य नाही। ते मरतं असं म्हणणं, आत्मा मरतो असं म्हणणं म्हणजे निखालस मूर्खपणास होय। आता आपण या अमरत्वाच्या प्रश्नाच्या अगदी सूक्ष्म अशा भागाला, त्याच्या अगदी गाभ्याला हात घालत आहोत, अगदी खोल खोल पाण्यात शिरत आहोत। तुमच्यापैकी कित्येकांना त्यामुळे कदाचित भयही वाटण्याचा संभव आहे। आपण बघितलं की हा आत्मा ह्या जडाच्या आणि शक्तीच्या आणि विचारांच्या तिसभरच्या विश्वाच्या पलीकडे असल्यामुळे स्वगत, सजातीय, विजातीय, भेदशून्य, अखंड, एकरस असा अमिश्र, असंयुक्त मूल पदार्थ आहे, आणि म्हणून त्याचं विघटन होणं म्हणजेच त्याचा विनाश होणं म्हणजेच तो मरणं शक्य नाही। आता जो मरत नाही तो जगत असणंही अशक्य। ज्याला मरण नाही त्याला जीवन तरी कसं असणार? कारण जीवन आणि मरण ही एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखी आहेत। मृत्यूचंच दुसरं नाव जीवन आणि जीवनाचंच दुसरं नाव मृत्यू। अभिव्यक्तीच्या एका विशिष्ट प्रकाराला आपण जीवन म्हणतो आणि त्याच गोष्टीच्या अभिव्यक्तीच्या दुसऱ्या एका विशिष्ट प्रकाराला आपण मृत्यू म्हणतो। ज्यावेळी लाट वर उंच उसळते त्यावेळी आपण त्याला जीवन म्हणतो आणि ज्यावेळी ती खोल खोल कोसळते त्यावेळी आपण त्याला मृत्यू म्हणतो. एखादी गोष्ट जर मृत्यूच्या अतीत असेल तर हेही उघडच आहे की ती जीवनाच्याही जन्माच्याही अतीत असली पाहिजे. हे अगदी स्वाभाविकच म्हणावं लागेल. इथे मी तुम्हाला आपल्या त्या पहिल्या सिद्धांताचं स्मरण देऊ इच्छितो की मानव आत्मा हा त्या सर्वव्यापी जगन्मय शक्तीचा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे. त्याचं केवळ प्रकट रूप आहे. आणि आता आपण बघितलं की तो मानव आत्मा जन्म आणि मृत्यू यांच्या अतीत आहे, त्या दोघांच्या पलीकडचा आहे.

निष्ठावान असतात, धीरोदात्त असतात, संकल्पामध्ये असतात मूलगामी तत्वे आणि सैद्धांतिकता. संपूर्ण विश्वाचा डोलारा हा मूलगामी सिद्धांतावरती आधारलेला आहे. मानवी कल्पनांच्या दिशा या संकल्पातूनच आविष्कृत होतात. संकल्पना असते अधिष्ठान विचारांचे, आचरण घडत जाते त्यानंतर आपोआप योग्य मार्गाने. संकल्प असतात चांगल्या गोष्टींचे, चुकीच्या गोष्टी वाईट बाबींचा आढळ नसतो संकल्पामध्ये. त्यामुळे संकल्पांचा विकास म्हणजे गती प्रगतीचा शोध. संकल्पांची आवश्यकता म्हणजे दृढ निश्चय. संकल्पांचा प्रवास म्हणजे कार्यपूर्तीची सूचना. संकल्प असतात शपथे समान ठामपणाने कार्यसिद्धीस नेण्यासाठी, चांगल्या गोष्टींना उजागर करण्यासाठी, चांगले निर्णय घोषित करण्यासाठी, ध्येयबिंदूकडे झेपावण्यासाठी, चांगल्या उद्दिष्टांची मांडणी करतात संकल्प. म्हणून सम्यक संकल्पांचे महत्त्व सम्यक दृष्टीच्या माणसाने निश्चित करावेत. तेव्हा त्याच्यातून विकसित होत जातील मानवी संस्कार आणि मानव समूहांची विवेकनिष्ठ संस्कृती. करावा संकल्प आसक्ती व द्वेषाला त्यागण्याचा, प्रतिहिंसा टाळण्याचा, म्हणजे शुद्धत्व अधिकच परिशुद्ध बनत जाते. नामरूपातील अनात्मतेच्या साक्षीने जाणावे दुःख अनित्यतेने, तेव्हा प्रज्ञेच्या प्रभावाने निष्क्रमण दृढ होत जाते. बा तथागता, आर्य अष्टांगिक मार्गाचा तिसरा मार्ग तू दाखविलास. सम्यक वाचा. नीतिमान माणसाने नेहमीच सत्य बोलावे, असत्य बोलू नये. सत्य बोलणारा माणूसच असतो संस्कारशील आणि नीतिमान. असत्य बोलणाऱ्याचा नसतो संबंध कधीही नैतिकतेशी. दुसऱ्याविषयी वाईट बोलणे ही प्रवृत्ती नव्हे बरी. सम्यक वाचा या संकल्पातून व्हावा विकास माणसाचा. म्हणून पथ्य पाळणे आवश्यक आहे की दुसऱ्याविषयी बोलू नये वाईट किंवा करू नये निंदा नालस्ती माणसाने दुसऱ्याची. रागाला घालावा आळा आणि प्रेम द्यावे लोकांना आपुल्या. शिवीगाळ करू नये किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये माणसाने. सम्यक वाचेचे तत्व अंगीकारताना सर्वांशी वागावे आपुलकीने आणि सौजन्याने बोलावे. माणसाची अर्थहीन बडबड म्हणजे सम्यक वाचा नव्हे. अर्थहीन बडबड म्हणजे मूर्खपणा. तेव्हा मुद्देसद म्हणणे असावे तसेच बोलणे असावे समंजसपणाने. म्हणजे माणसांच्या संस्कारांची वृद्धी होऊ लागते सम्यक वाचेचे पालन करताना आपल्या अंतरंगातील बदलाने. पालन व्हावे सम्यक वाचेचे, न करावे पालन सम्यक वाचेचे कुणाच्या दबावामुळे किंवा कुणाच्या भीतीमुळे. तसेच होऊ नये असे पालन कोणत्याही पक्षपातीपणाने. सम्यक वाचा नसली तर होईल काय तोटा आपला, किंवा सम्यक वाचा नसल्यामुळे काय वाटेल इतरांना किंवा आपल्या वरिष्ठाला, अशा भावना म्हणजे दूर जाणे होय सम्यक वाचेपासून. वैयक्तिक फायदा असावा किंवा वरिष्ठांचीच आज्ञा पाळावी हे प्रमाण नाही सम्यक वाचेचे. कोणतीही बाह्य अनुभूती, बाह्य प्रमाण सम्यक वाचेसाठी उपयुक्त नव्हे. अंतःकरण पूर्ण झालेला बदल असतो योग्य बोलण्याचा, समंजसपणाचा, चांगल्या समजुतीचा सम्यक वाचेमध्ये.

0: आजीबाईचा बटवा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत की उलटी का होते. शरीराला नको असलेली आणि शरीरात प्रमाणापेक्षा अधिक झालेली गोष्ट ज्या व्याधी तोंडाबाहेर फेकली जाते त्या व्याधीला आपण उलटी असे म्हणतो. याची कारणे आपण पाहूया. तुपासारखे अतिस्निग्ध आणि अन्नद्रव्य पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करणे किंवा अजीर्ण होणे, त्यासोबत एखाद्या गोष्टीबद्दल किळस वाटणे, अयोग्य वेळी जेवण करणे किंवा नेहमीच्या सवयीचे नसलेले पदार्थ आपण खाणे, दही जास्त प्रमाणामध्ये खाणे किंवा प्रवासात गाडी लागणे असंही आपण त्याला म्हणतो जेव्हा आपल्याला प्रवासात प्रवास करताना उलट्या होतात. या व्याधीला उलटी का म्हणतात याचेही कारण आहे. ते म्हणजे आमाशयातून पदार्थ तोंडाबाहेर फेकण्याची क्रिया वायू या दोषामुळे उलट गतीने होते म्हणून त्याला आपण उलटी म्हणतो. व्यवहारात प्रत्यक्ष उलटी होणे आणि उलटी झाल्यासारखे वाटणे असे दोन प्रकार दिसून येतात. दोषानुसार प्रकार आणि त्याचे उपाय आपण आता जाणून घेऊया. वातज उलटी, यामध्ये वारंवार कोरडी आणि थोडी थोडी फेसाळ तसेच ढेकर सहित तसेच काही वेळा पोटात गुडगुड आवाज होऊनही थोडेसे पोट दुखून उलटी होते. वातज उलटी यावर कोणते उपाय करायला पाहिजे आपण ते जाणून घेऊया. यामध्ये आपण उपवास करायला हवा. सुगंधित फुलांचा आणि तेलांचा वास हा नेहमीच घ्यायला हवा. अर्धा चमचा तूप घेऊन ते गरम करावे आणि त्यामध्ये थोडेसे सैंधव मीठ घालून प्यावे. मयूर पिच्छा मासी 250 ग्रॅम या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळा घ्यावे. त्याचसोबत चांगले शंख भस्म 250 ग्रॅम या प्रमाणात 2 ते 3 वेळा आपण तुपातून घेतल्यास आराम पडतो. आता आपण पित्तज उलटी याबद्दल थोडा विचार करूया आणि त्यावर उपाय कोणते आहेत तेही जाणून घेऊया. यात हिरवट पिळकट रंगाची तिखट आंबट चवीची घशा जळजळ करीत उलटी होते. तहान फार लागते. काही वेळा अंग गरम होते आणि सर्वांगाची लाही होते. यामध्ये आपण उपाय असा करू शकतो की उपवास करू शकतो, तसेच ऊसाचा रसही पिऊ शकतो. चंदन जिरे यांचे अर्धा अर्धा चमचा चूर्ण एकत्र घेऊन ते मध आणि साखरेतून आपण घेऊ शकतो. किंवा जांभूळ आंबा वट यांचे कोंब आणि पारंब्याचा काढा करून तो थंड झाल्यावर त्यात मध घालून पिल्यास यामध्ये आराम होतो. त्याशिवाय आवळ्याचा आणि शतावरीचा रस शरबत म्हणून जर पिला तरीही यामध्ये आपल्याला बराच फरक जाणून येतो. त्यासोबत आपण पित्त पापडा आणि वाळा यांचा काढा करूनही घेऊ शकतो. आता आपण पाहूया कफज उलटीबद्दल. वारंवार उलटी होणे, उलटीत कफाचे प्रमाण जास्त असणे, सर्वांग जड वाटणे आणि छाती भरल्यासारखे वाटणे. कफज उलटीवरील आता उपाय कोणते आहेत हे पण आपण जाणून घेऊया. यामध्ये आपण प्रथम उपास करायला हवा. धमासा चूर्ण 500 मिलीग्रॅम या प्रमाणात 3 ते 4 वेळा घेतल्यास आराम पडतो. कवठाची बर्फी वारंवार खाण्यानेही आराम पडतो. सर्व प्रकारच्या उलटीवर सामान्यतः उपाय असा असतो की त्या दिवशी आपण उपास करायला हवा. त्याचबरोबर खडी साखर तोंडामध्ये ठेवावी. लिंबू आणि साखर पाण्यात घालून त्याचे शरबत करून प्यावे. आवळ्याच्या रसात चंदन आणि मध टाकून घेतल्यासही आराम होतो. सूत शेखर रस 250 मिलीग्रॅम या प्रमाणात 3 ते 4 वेळा आपण घेऊ शकतो. सूत शेखर रस 250 मिलीग्रॅम, मयूर पिच्छा मासी 250 मिलीग्रॅम यांचे मिश्रण दिवसातून 3 वेळा आपण मधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घेऊ शकतो. त्यासोबत काम दुधारस याच्या 2-2 गोळ्या आपण 2 किंवा 3 वेळा दिवसातून घेतल्यास आपल्याला या व्याधीमध्ये आराम होतो. त्यासोबत शंखवटी याच्या गोळ्या आपण दिवसातून 2-2 या प्रमाणात 2 किंवा 3 वेळा गरम पाण्याबरोबर घेतल्यासही यामध्ये आराम जाणवतो. शौचाला साफ न झाल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून उलटी होण्यास जेव्हा आपल्याला सुरुवात होते तेव्हा आपण हिरड्याचे चूर्ण 1 ग्रॅम पाण्याबरोबर घेतल्यास आपल्याला आराम होतो. या आजारामध्ये आपण काय खावे याबद्दल थोडासा विचार करूया. यामध्ये आपण मूग मसूर डाळ यांचे कढण, डाळिंब आवळा यांचे थोड्या थोड्या प्रमाणात आपण सूप घेऊ शकतो. कोणतेही उलटीचे औषध काहीही खाण्यापूर्वी अर्धा तास अगोदर खावे आणि नंतर जेवावे. दोन किंवा तीन उलट्या झाल्या तरी शक्यतो उलटी बंद होण्याचे औषध खाऊ नये, कारण शरीराला अपायकारक आणि शरीराला न मानवणारे पदार्थ शरीर उलटीच्या रूपाने बाहेर फेकून देते. ही नैसर्गिक क्रिया आहे. तो पदार्थ पूर्णपणे शरीराबाहेर फेकला की उलट्या आपोआपच बंद होतात. गर्भावस्थामध्ये होणारी उलटी तिचे शरीर शुद्ध करून गर्भाला अधिक पोषक अंश मिळवण्यासाठी निसर्गाने केलेला तो एक प्रयत्नच असतो. अशा वेळी शक्यतो उलटी बंद होणारी औषधे घेऊ नये. परंतु गर्भिणीला अशक्तपणा जाणू लागताच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे सुरू करायला काही हरकत नाही. कोणताही विषारी पदार्थ किंवा विषारी औषध शरीरात गेल्यास त्वरित उलट्या कराव्यात, उलटी होणारी औषधे द्यावी.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: नमस्कार, ओम शांती. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली, उनका पसायदान, उसके ऊपर हम चिंतन कर रहे हैं, चर्चा कर रहे हैं. और यह पसायदान की दूसरी पंक्ति लाइन या ओवी, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जड़ो मैत्र जीवान से, इसके ऊपर हम चर्चा कर रहे थे पिछले एपिसोड में. तो जे खळांची व्यंकटी सांडो, इसके ऊपर भी हमने चर्चा की. खल मीन्स क्या है, दुष्ट या बुराई, और बुरा आदमी, बुरा आदमी या बुरी व्यक्ति, उसके अंदर की बुराई निकल गई तो क्या होगा, इसके ऊपर भी हमने चर्चा की. तो यहां माउली कहते हैं कि जे खड़ांची व्यंकटी सांडो, मीन्स जो बुराई है, टेढ़ा है, टेढ़ेपना जो है, व्यंकटी मीन्स टेढ़ापन, जो मन में टेढ़ापन है, सीधा सरल होता है तो कितना अच्छा लगता है. तो ये टेढ़ापन निकलने के बाद क्या भरना है, इसके बारे में माउली ने कहा है. तया सत्कर्मी रति वाढ़ो, सत्कर्म क्या है उसके बारे में भी हमने चिंतन किया. लेकिन मुझे इस समय ऐसे लगता है कि तया सत्कर्मी रति वाढ़ो, रति मीन्स इंटरेस्ट, रत होना, रममाण होना, खुशी से होना चाहिए. सत्कर्म जो है, सत्कर्म जो है वो अच्छा कर्म, हर कोई चाहता है कि मैं अच्छा कर्म करूं, कोई खुशी से नहीं करता बुरा कर्म. बुरा कर्म कभी कभी प्रसंगवश हो जाता है, कभी कभी संस्कार के वश हो जाता है, और कभी कभी विकारों के वश हो जाता है. लेकिन दिल से अगर किसी को पूछे तो हर कोई अच्छा कर्म करने की इच्छा रखता है, लेकिन वो होता नहीं है. और जब दुष्कर्म होता है तो उनको मुझे नहीं लगता बहुत खुशी होती होगी. मन में कहीं ना कहीं कॉन्शियसली, वो बोलते हैं ना, मन खाता रहता है, मन में कहीं ना कहीं खिटपिट रहती ही है अंदर. तो सत्कर्मी रति वाढ़ो मीन्स खुशी से हमें भगवान की भक्ति या भगवान को याद करना या भगवान से संवाद करना, डायलॉग, ये खुशी से होना चाहिए. लेकिन बहुत बार क्या होता है कि हम भगवान के पास जाते हैं या भक्ति करते हैं या पूजा करते हैं या नमस्कार करते हैं, वो डर के मारे करते हैं. इसलिए देखिए कैसे एक इंग्लिश में कहावतें भी कैसे हैं. अगर हम किसी को कन्विंस करने की कोशिश करते हैं कि हम बहुत अच्छे हैं, तो हम क्या कहते हैं दूसरों को, यस आई एम गॉड फियरिंग पर्सन. गॉड फियरिंग, भगवान से डरने वाला. हमें डर लगता है भगवान से. और फिर अगर हम भगवान की पूजा डर के मारे करते हैं तो इज इट गुड? आप सोचो, आप पिता हो या माता हो और आपके बच्चे हैं, और ये बच्चे आपको प्यार करते हैं, आपसे प्यार करते हैं, लेकिन डर से. कहीं आप उनको बिगाड़ ना दो, कहीं आप उनको पनिश ना करो. इसी डर के मारे अगर वो प्यार करेंगे तो अच्छा लगेगा. लेकिन ये हम सोचते नहीं है, और इसलिए कहते हैं आई एम ए गॉड फियरिंग पर्सन. आजकल ये भी बहुत चलता है, आप व्हाट्सएप पे देखो, फेसबुक पे देखो, क्या होता है, कंपल्सिव मैसेजेस। आप ये मैसेज 100 लोगों को भेज दो, 50 लोगों को भेज दो, 25 लोगों को भेज दो, 10 लोगों को भेज दो, तो ये आपको फायदा हो जाएगा। अगर नहीं भेजोगे तो डैश डैश डैश क्या हो गया। हर कोई मन में जानता है कि ये ऐसा कुछ होता नहीं है, लेकिन फिर भी मन में कहीं ना कहीं डर रहता है कि कहीं गलती से ऐसा सचमुच ना हो, तो उससे क्या करे, भेज दो लोगों को, भेज दो, दो तीन ग्रुप बनाओ, लोगों को भेज दो, और फिर हर वही आदमी फिर दूसरा करता है, तीसरा करता है, तो ये डर फैल जाता है। हमारा उद्देश्य डर फैलाना नहीं है, हमारा उद्देश्य जो है वो सुख फैलाना है, आनंद फैलाना है, शांति फैलाना है। और ये सत्कर्म में रति वाड़ो, ज्ञानदेव ने, माउली ने जो कहा है, सत्कर्म में रति होनी चाहिए, रत होना चाहिए, मेरा मन उसमें रत होना चाहिए, मुझे खुशी होनी चाहिए। ये खुशी भगवान को जब हम सही मायने जानते हैं, सही तरीके से जानते हैं, तब होगी। सिर्फ डर रहेगा तो खुशी नहीं होगी। हम करेंगे जरूर, पूजा करेंगे, पूजा पाठ करेंगे, भगवान को नहलाएंगे, उनको भोग चढ़ाएंगे, सब करेंगे, लेकिन प्यार कम और डर ज्यादा, उससे कुछ फायदा होगा? अपने आप सोचिए, कंपेयर करिए खुद से। अगर कोई डर के मारे आपसे प्यार करता है तो कैसे लगेगा? तो वही चीज अगर भगवान को भी लगती है, कंपेयर करेंगे तो पता चलेगा। तो ये सत्कर्मी रति वाड़ो, और जैसे सत्कर्म में रत होता है, मन मेरा रत हो जाता है, तो भूता परस्परे जड़ो मैत्र जीवान से। भूत मीन्स भूत मात्र, ह्यूमन बीइंग, जो जिसके बारे में हमने चर्चा की, बीइंग क्या है, ह्यूमन क्या है, ये भी हमने पिछले एपिसोड में देखा। तो एक दूसरे के तरफ प्यार, हम प्यार का भी बहुत बदनाम कर दिया है, प्यार को हमने बदनाम किया है। प्यार मीन्स एक ही हम देखते हैं, प्रेम, बॉडी अट्रैक्शन, शारीरिक आकर्षण, नहीं, माँ और बेटे का प्यार, पिता और पुत्री का प्यार, इतना पवित्र प्यार है। और वो जो प्यार है, इसलिए हमारे यहाँ भारतीय संस्कृति में विश्व बंधुत्व गाया जाता है। विश्व बंधुत्व में विश्व बंधुत्व, खाली भारत बंधुत्व नहीं है। हम ये भी कहते हैं, जब शपथ लेते हैं तब कहते हैं, भारत मेरा देश है, सारे भारतीय मेरे बांधव है, कहते हैं ना बांधव। तो हम एक दूसरे के भाई बहन है, ये रिश्ता है, ये हमने कहीं ना कहीं मान्य किया है, लेकिन खुली दिल से हम मान्य नहीं करते। भाई और बहनों एड्रेस करते हैं सभा में, जब एड्रेस करते हैं तो भाई और बहनों कहते हैं, रक्षा बांधते समय भी भाई और बहन कहते हैं, लेकिन खुले दिल से एक्सेप्ट नहीं करते। और इसलिए प्यार जो है वो फैलता नहीं। भूताम परस्परे जड़ो मैत्र जीवान से, मैत्री होनी चाहिए। मित्रता जो है उसमें प्यूरिटी है, मित्रता जो है उसमें खुशी है, चाहे वो मित्रता लड़का और लड़की, मेल और फीमेल उनकी भी हो, क्योंकि उनके बहुत अच्छे उदाहरण हमारे यहाँ है, श्री कृष्ण और द्रौपदी। श्री कृष्ण और द्रौपदी, उनका जो नाता था वो सखा और सखी का था, और सखा और सखी का जो नाता है वो बहुत पवित्र है, वो बहन से भी ज्यादा पवित्र है, क्योंकि उसमें कोई अपेक्षा नहीं है। मित्रता जो है, मैत्री जो है, उसमें कोई अपेक्षा नहीं है। जब रिश्ता जुड़ जाता है तब अपेक्षा आ जाती है, क्योंकि बोलते हैं रिश्ते जो है वो बाय डिफॉल्ट आ जाते हैं, देयर इज नो चॉइस। आपके कोई भी रिश्ते हो वो आपको चॉइस नहीं है, लेकिन मैत्री, मैत्री जो है, मित्र, मैत्र, फ्रेंडशिप, यू हैव गॉट लॉट ऑफ चॉइस। इसलिए फ्रेंडशिप में जो मजा है वो अजीब सा है, बहुत अद्भुत है। तो ये मैत्र जीवन से उसके बारे में माउली ने कहा है, भूताम परस्पर जड़ो मैत्र जीवन से। तो एक बार व्यंकटी निकल गई, फिर से हम रिपीट करते हैं, जे खड़ांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रति वाढ़ो। एक बार व्यंकटी दुष्टता निकल गई और सत्कर्म के प्रति प्यार उत्पन्न हो गया तो क्या होगा, भूताम परस्परे जड़ो मैत्र जीवन से, सारी दुनिया जो है मैत्र मित्रता आ जाएगी, प्यार आ जाएगा, मधुरता आएगी और रिश्ते बहुत खूबसूरत हो जाएंगे। और यही तो हमें चाहिए। स्वर्ग का जो रोडमैप माउली ने जो बनाया है उसमें पहले जो है फर्स्ट पॉइंट है मित्रता, आपस के रिश्ते जो है मधुर होने चाहिए, संबंध मधुर होने चाहिए और यही माउली ने मांगा है पसायदान में। अभी अगला जो श्लोक है, आप अगली जो ओवी है, अगला जो लाइनर है, उसके बारे में हम अगले एपिसोड में चर्चा करेंगे। तब तक के लिए आज्ञा दीजिए, नमस्कार, ओम शांति।
3: हाय, मी आरजे स्वरा, आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: नमस्कार, ओम शांति। मैत्र जीवन से यहां तक हम आए थे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रति वाढ़ो, भूता परस्परे जड़ो मैत्र जीवन से। ये मैत्र जीवन से इसमें हम चर्चा कर रहे थे, इसके ये पॉइंट के ऊपर। मैत्र जीवन से जब मैं सुना, जब भी मैं सुनता हूं तब मुझे दो शब्द याद आते हैं। मराठी में कहते हैं जीवलग, जीवलग दोस्त। कैसा है दोस्त? जीवलग में जान से भी प्यारा, जिसके ऊपर जान न्योछावर कर देते हैं ऐसा। या अगर हिंदी में कहते हैं हम तो, जिससे जी लग जाता है ऐसा दोस्त। तो ये रोड मैप जो है माउली ने देखा है स्वर्ग के लिए, उसकी जो प्री कंडीशंस है, ऐसे ऐसे होगा तो ये होगा। हर एक में रहता है ना, अगर अच्छा पढ़ाई करोगे तो अच्छे मार्क्स मिलेंगे, वैसे जो प्री कंडीशंस है वैसे ये कंडीशंस है कि पहले क्या करना है, जे खड़ांची व्यंकटी सांडो, बुराई खत्म होनी चाहिए। फिर क्या होगा, अच्छाई आनी चाहिए, जे खड़ांची व्यंकटी सांडो, सिर्फ व्यंकटी सांडो, बुराई खत्म नहीं होनी चाहिए, तया सत्कर्मी रति वाढ़ो, एक दूसरे से प्यार। फिर क्या होगा, जे खड़ांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रति वाढ़ो, भूता परस्परे जड़ो मैत्र जीवन से। तो आपस में प्यार होगा, भाईचारा होगा, कहीं भी लड़ाई नहीं होगी, कहीं भी अनबन नहीं होगी, सब खुशी खुशी हो जाएगा। पिक्चर सामने आता है। देखिए, हर संसार है, संसार में अगर कोई लड़ाई नहीं, झगड़ा नहीं, तो क्या होगा, सब खुशी खुशी हो जाएगा। और ऐसे तया सत्कर्मी रति वाढ़ो, भूता परस्परे जड़ो मैत्र जीवन से, इस पॉइंट पे दूसरी पंक्ति, दूसरी ओवी पूरी होती है। सो ये मैत्र जीवन से होने के बाद आगे क्या होगा, दुरितान से तिमि रजावो। नेक्स्ट ओवी जो है, दुरितान से तिमि रजावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात। उसका अगर वर्ड टू वर्ड अर्थ देखेंगे तो ये है कि दुरितान से तिमि रजावो, दुरित दुखी अशांत ऐसे जो लोग है, तिमि रजावो अंधेरा खत्म होना चाहिए। जब अंधेरा खत्म हो जाता है तो विश्व स्वधर्म सूर्य पाहो, सूरज आ जाता है, और फिर जो जे वांछील तो ते लाहु प्राणी जात, जो हर कोई व्यक्ति चाहता है उसे वो मिल जाएगा। ये शब्दों का अर्थ हम देखेंगे तो बस इतना ही है, लेकिन अगर उसके डेप्थ में जाएंगे और उससे गहराई तक जाएंगे तो मुझे लगता है मेरे हिसाब से कुछ अलग ही अर्थ निकल जाता है। और यही मैं आपके साथ शेयर कर रहा हूं, क्योंकि दुरितान से तिमि रजावो, आजकल क्या होता है, तम जो है अंधेरा, तमोगुण जो है, तमोगुण भी कहते हैं, सत्वगुण, रजोगुण और तमोगुण, तीन गुण जो है उसमें तमोगुण कहते हैं, और अंधेरे को भी तम बोलते हैं। तम निशेषा सरला, तम मीन्स ताप, इसके अर्थ में भी यूज करते हैं या शब्द प्रयोग करते हैं, तम मीन्स ताप। सो तम के तीन अर्थ हो गए, एक ताप हो गया, एक अंधेरा हो गया और एक तमोगुण हो गया। और कलियुग को क्या कहा जाता है? तमोगुण। तमोगुण जब बढ़ जाता है तब कलियुग आ जाता है, ऐसे मान्यता है। और ये मान्यता क्यों है, इसके लिए कोई आईना दिखाने की जरूरत नहीं है, हर कोई समझ सकता है कि ये कलियुग है। कुछ भी अगर खराब चीज होती है तो क्या कहते हैं हम लोग, कलियुग है भाई, कलियुग है। मीन्स हम ये मान्यता है, हमने मान्य किया है कि कलियुग है तो बुरी चीज होगी ही, फिर अच्छी कब होगी? अच्छी चीजें हमने सब स्वर्ग के लिए रिजर्व करके रखी है, और इसलिए कोई भी अच्छी चीज है तो कहते हैं स्वर्ग जैसा है। तो दीज आर ऑल आइडियल्स, और आइडियल्स में जो रहते थे उनको हमने आइडॉल बना दिया। स्वर्ग में जो आइडियल, सब चीजें आइडियल है स्वर्ग में, और वो आइडियल स्टेज में या आइडियल जिंदगी में या आइडियल पीरियड में, जिसे हम सतयुग कहते हैं, गोल्डन एज कहते हैं, और उसमें जो व्यक्ति रहते थे उनको हमने आइडॉल बना दिया। आइडॉल बनाने के बाद हम क्या कहते हैं, वो आइडॉल है, वो आदर्श है, बट वी नेवर थॉट दैट वी शुड आल्सो बिकम लाइक दैट। वही फर्क है आइडियल और आइडॉल में। तो हम इसके ऊपर चिंतन कर रहे थे कि तमोगुण, ये तमोगुण जो है वो कलियुग का निदर्शक है, रात का निदर्शक है, और ये रात का निदर्शक जो तमोगुण है वो पूरा होने के बाद क्या होगा, दुरितान से तिमिर जावो। तिमिर मीन्स, तिमिर के शब्द के ऊपर हम चर्चा कर रहे हैं। ये रात पूरी हो गई तो क्या होगा, दिन आएगा। बहुत सारे लोग पूछते हैं कि यह सतयुग जो है वो कब आएगा। बहुत सारे लोग ये भी पूछते हैं, कई चर्चा ये होती है कि यह विश्व परिवर्तन होगा, कई बोलते हैं विश्व का विनाश होगा। दिसंबर 2012 बहुत चर्चा हो गई थी, ये विनाश होने वाला है, खत्म होने वाला है, हुआ ही नहीं। और फिर लोग पूछते हैं ये होता है या नहीं होता, या ऐसे ही गप मारते हैं। तो ये रात का अंधेरा जो है वो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ने, माउली ने उसी समय देखा, दुरितान से तिमिर जावो, तिमिर खत्म होना चाहिए। और ये तिमिर खत्म होने में कितना टाइम लगेगा? अगर मैं किसी को कहता हूं कि आज रात को, रात में अंधेरा है, समझो 3 बजे है रात के, और मैं किसी को कहता हूं कि और कुछ 3-4 घंटे के बाद, 3-3.5 घंटे के बाद, अभी तो अंधेरा है लेकिन रोशनी आ जाएगी, मानेंगे नहीं मानेंगे? बिल्कुल मानेंगे, क्योंकि सब कुछ मानेंगे, सब लोग मानेंगे, भले रोशनी अमेरिका में देर से आएगी, भारत में पहले आएगी, लेकिन आएगी तो सही। तो ये जो रोशनी है, दुरितान से तिमिर जावो, ये रोशनी कब आएगी? ये रोशनी आएगी जरूर, लेकिन अगर मुझे, मैं भूल गया, मुझे याद है, और मैं मानता क्यों हूं, क्योंकि मुझे याद है, कल भी देखी थी मैंने, परसों भी देखी थी कि 6-6:30 बजे रोशनी आ जाती है, 7 बजे तो सूरज उग जाता है। लेकिन ये मैंने स्मृति में है, मेरे स्मृति में है, इसलिए मैं मानता हूं कि सूरज उग जाएगा, लेकिन सतयुग कब आएगा ये मेरे विस्मृति में चला गया, स्मृति में नहीं है। लेकिन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माउली के स्मृति में है, ऐसे मुझे लगता है, इसलिए उन्होंने कहा दुरितान से तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछील तो ते लाहू प्राणी जात। अब ये अगले एपिसोड में ये विश्व क्या है, स्वधर्म क्या है और सूर्य का है क्या है, उसके ऊपर चिंतन करेंगे, चर्चा करेंगे। तब तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार। ओम शांति।
3: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
4: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आपला आवडता रेडिओ स्टेशन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। मी आरजे गौरी आज हरतालिका ह्या विषयावर बोलणार आहे। हरतालिका तीज, श्रद्धा, संकल्प आणि स्त्री शक्ती। काय मग मैत्रिणींनो, करता आहात ना हरतालिकेचा उपवास? तर आज आपण त्याचंच महत्व जाणून घेणार आहोत। भारतीय संस्कृती हे केवळ सण उत्सवाची संस्कृती नाही, तर प्रत्येक सणामागे एक सुंदर विचार, एक जीवनमूल्य आणि एक जीवन दृष्टी दडलेली आहे। आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण आपल्याला काहीतरी सांगत असतो। कधी तो आपल्याला निसर्गाशी जोडतो, कधी कुटुंबाशी जोडतो, कधी समाजाशी जोडतो, तर कधी स्वतःशीच संवाद साधायला शिकवतो। असाच एक अत्यंत पवित्र, मंगलमय आणि स्त्रियांच्या दृष्टीशी अतूटपणे जोडलेला सण म्हणजे हरतालिका तीज। हरतालिका म्हणजे केवळ उपवास नाही, केवळ पूजाही नाही आणि केवळ पारंपरिक सणही नाही। हरतालिका तीज म्हणजे श्रद्धा, प्रेम, संकल्प, त्याग, आत्मविश्वास आणि स्त्री शक्तीचा सुंदर संगम। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी हरतालिका व्रत केले जाते। ह्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची भक्तिभावाने पूजा केली जाते। विवाहित स्त्रिया आपल्या वैवाहिक जीवनातील सुख, सौख्य आणि मंगलतेसाठी हे व्रत करतात, तर अनेक अविवाहित मुली मनासारखा जीवनसाथी मिळावा या भावनेनेही हे व्रत करतात। परंतु ह्या व्रताचा अर्थ केवळ एवढाच आहे का? तर नक्कीच नाही। म्हणूनच आज आपण ह्या सुंदर सणाकडे केवळ धार्मिक दृष्टीने नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि स्त्री शक्तीच्या दृष्टीनेही पाहणार आहोत। आज आपण जाणून घेणार आहोत की हरतालिका व्रतामागची कथा काय आहे, माता पार्वतीच्या तपश्चर्येचा संदेश काय आहे, या व्रताचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वही काय आहे आणि हरतालिकेची पूजा कशी केली जाते, उपवास आणि व्रत यामागचा खरा अर्थ काय आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रियांच्या जीवनात हरतालिकेचे स्थान नेमके काय आहे। तर यासाठी आपण आधी हरतालिकेची कथा जाणून घेऊया। हरतालिकेचे महत्व समजून घेण्यासाठी आपल्याला माता पार्वतीच्या जीवनाकडे पाहावे लागते। पौराणिक कथेनुसार माता पार्वतीला भगवान शिव पती म्हणून प्राप्त व्हावेत अशी तिची मनापासून इच्छा होती। ही इच्छा केवळ जीवनसाथीची इच्छा नव्हती, ही होती तिच्या मनातील ध्येयावरील निष्ठा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या आयुष्याचा निर्णय आपल्या मनाप्रमाणे घेण्याची तिची इच्छा। परंतु पार्वतीच्या पित्याची इच्छा जरा वेगळी होती। त्यांना पार्वतीचा विवाह भगवान विष्णूंशी व्हावा असे वाटत होते। पार्वती समोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला। एका बाजूला पित्याची इच्छा होती आणि दुसऱ्या बाजूला तिच्या मनातील श्रद्धा आणि संकल्प होता। अशा परिस्थितीत पार्वतीने आपल्या मनातील भावना आपल्या सखीला सांगितल्या। तिच्या सखीने पार्वतीच्या सर्व इच्छांचा आदर केला आणि तिने पार्वतीला अशा ठिकाणी नेले जिथे ती आपल्या मनाप्रमाणे भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करू शकते। याच कारणामुळे ह्या व्रताला हरतालिका असे नाव पडले। बरं माहिती आहे का तुम्हाला, हरित म्हणजे दूर नेणे आणि अलिका म्हणजे सखी। म्हणजेच सखीने पार्वतीला तिच्या इच्छेविरुद्ध होणारे विवाहापासून दूर नेले आणि तिथून सुरू झाली माता पार्वतीची कठोर तपश्चर्या। आता कल्पना करा, एका तरुण मुलीने आपल्या मनातील ध्येय निश्चित केले आहे। समोर कोणताही सोपा मार्ग नाही, सुखसुविधाही नाहीत आणि कोणतीही निश्चितताही नाही, पण मनात मात्र एकच विश्वास आहे, माझा संकल्प मी पूर्ण करणार। पार्वतीने कठोर तप केले, तिने अनेक अडचणी सहन केल्या। तिची तपश्चर्या म्हणजे केवळ देवाला प्राप्त करण्याची इच्छा नव्हती, ती तिच्या अढळ निश्चयाची परीक्षा होती। आजच्या भाषेत सांगायचे झाले तर पार्वतीने आपल्याला महत्वाचा धडा दिला। ध्येय मोठे असेल तर त्यासाठी संयमही मोठा असावा लागतो। आपल्याला आयुष्यात अनेकदा अडचणी येतात। कधी अभ्यासात अपयश येते तर कधी नोकरी मिळत नाही तर एखादे स्वप्न पूर्ण होत नाही, कधी लोक आपल्याला समजून घेत नाही, अशा वेळी आपण हार मानतो। पण पार्वतीची ही कथा आपल्याला सांगते की संकल्प खरा असेल तर अडचणी हा शेवट नसतो, आपल्या प्रवासाचा एक भाग असतो। पार्वतीची श्रद्धा, तपश्चर्या आणि निश्चय पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि अखेर शिव पार्वतीचा विवाह झाला. ही कथा आपल्याला केवळ धार्मिक श्रद्धा देत नाही, ती आपल्याला निश्चय, संयम, आत्मविश्वास आणि ध्येयाशी प्रामाणिक राहण्याचा संदेश देते. हरतालिका व्रतामध्ये माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. आणि श्रोते हो, भगवान शिव हे चैतन्य, स्थैर्य, वैराग्य आणि शक्तीचे प्रतीक मानले जातात. तर माता पार्वती ही शक्ती, प्रेम, धैर्य, मातृत्व आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाते. शिव आणि शक्ती हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. याच भावनेतून भारतीय परंपरेत शिव शक्ती ही संकल्पनाही निर्माण झालेली आहे. शिव म्हणजे चेतना आणि शक्ती म्हणजे त्या चेतनेची क्रियाशीलता. म्हणूनच हरतालिका आपल्याला सांगते की शिव शिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय शिवही नाही, दोघी एकमेकांशिवाय अपूर्णच. हा विचार केवळ धार्मिक नाही, तो जीवनाचा सुंदर संदेश आहे. आपल्या आयुष्यातही प्रत्येक नात्यात एकमेकांची साथ, समजूत, विश्वास आणि आदर आवश्यक असतो. शिव पार्वतीच्या नात्याशी जोडलेली आणखी एक सुंदर संकल्पना म्हणजे अर्धनारीश्वर. अर्धनारीश्वर म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे एक रूप स्वरूप, अर्धा भाग शिवाचा आणि अर्धा भाग शक्तीचा. याचा अर्थ स्त्री आणि पुरुष यांच्यात कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ असा प्रश्नच नसून दोघांचे अस्तित्व एकमेकांना पूर्ण करणारे आहे. आजच्या समाजात हा संदेश खूप महत्वाचा आहे, कारण नात्यामध्ये केवळ प्रेम असणे पुरेसे नाही, त्यात समानता हवी, एकमेकांचा आदर हवा, एकमेकांच्या स्वप्नांना महत्व हवे आणि एकमेकांच्या मतांना स्थान हवे. आणि हेच आजच्या जीवनात शिकायला खूपच महत्वाचे आहे. आणि म्हणूनच हरतालिकेचा संदेश हा केवळ वैवाहिक जीवनापुरता मर्यादित न ठेवता परस्पर सन्मानाच्या नात्याचा संदेश म्हणूनही आपण पाहू शकतो. आता एवढा याचं महत्व जाणून घेतल्यानंतर जे हरतालिकेचं पूजन किंवा व्रत करत नसतील त्यांनाही करण्याची इच्छा झाली ना, तर आता आपण जाणून घेऊया हरतालिकेचं पूजन पद्धती काय आहे आणि ही पूजा कशी केली जाते. परंपरेनुसार या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठतात, स्नान करून स्वच्छ पारंपरिक वस्त्रे परिधान करतात. अनेक ठिकाणी स्त्रिया साडी नेसतात, दागिने घालतात, हळदी कुंकू लावतात आणि पारंपरिक पद्धतीने सजतात. ह्या दिवशी सजण्याचे केवळ सौंदर्य हाच विचार नसतो, तर मंगलतेचा आणि आनंदाचा उत्साह असतो. त्यामुळे पूजेच्या ठिकाणी सर्व स्त्रिया ह्या अतिशय सुंदर सजून जातात. पूजेच्या ठिकाणी स्वच्छ चौरंग ठेवला जातो, त्यावर सुंदर रांगोळी काढली जाते, फुले, पाने, विविध सजावटीच्या वस्तूंनी पूजेची जागा सजवली जाते. त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्ती स्थापित केल्या जातात. काही परंपरांमध्ये मातींपासून शिव पार्वतीच्या मूर्ती तयार केल्या जातात. यातून निसर्गाशी असलेले आपले नातेही अधोरेखित केले जाते. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम गणपतीचे स्मरण केले जाते, त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आवाहन केले जाते. त्यांना पाणी, पंचामृत, अक्षता, फुले, बेलपत्र, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण केला जातो. माता पार्वतीला हळद, कुंकू, फुले, बांगड्या, वस्त्र, सौभाग्याच्या वस्तू अर्पण करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. भगवान शिवांनाही बेलपत्र, फुले आणि नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर हरतालिका व्रताची कथा सांगितली जाते किंवा ऐकली जाते, शिव पार्वतीची आरती केली जाते आणि काही ठिकाणी रात्री जागरण केले जाते. भजन, कीर्तन, पारंपरिक गीते आणि हरतालिकेशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमही केले जातात. त्यामुळे हा सण केवळ पूजा करण्यापुरता राहत नाही, तर तो एकत्र येण्याचा, आनंद साजरा करण्याचा प्रसंग बनतो. पूजा विधीमध्ये प्रदेश, कुटुंब आणि स्थानिक परंपरेनुसार काही फरक आढळतात. बरं, प्रत्येकच ठिकाणी ही पूजा ह्याच पद्धतीने केली जाईल असे नाही, परंतु त्यामुळे आपल्या घरातील आणि आपल्या प्रदेशातील प्रत्येक परंपरेनुसार पूजा करणे महत्वाचे आहे. आता व्रताचा अर्थ फक्त उपवासच आहे का, तर इथे एक महत्वाचा हा एक प्रश्न आपल्या समोर येतो. हरतालिका म्हणजे फक्त उपवास करणे आहे का, तर नक्कीच नाही. उपवास हा व्रताचा एक भाग आहे, परंतु व्रताचा खरा अर्थ आहे संकल्प. व्रत म्हणजे एखाद्या ध्येयासाठी किंवा विचारासाठी मनापासून केलेला दृढ निश्चय. म्हणून हरतालिकेच्या दिवशी आपण देवाकडे काही मागण्याबरोबरच स्वतःशीही संवाद साधू शकतो. आपण स्वतःला विचारू शकतो, माझे ध्येय काय आहे, माझ्या आयुष्यात मला काय साध्य करायचे आहे, मला कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहे, आणि मग स्वतःशी एक संकल्प करू शकतो की मी माझ्या कुटुंबाचा आदर करेल, स्वतःचा आदर करेल, माझ्या स्वप्नांसाठी प्रयत्न करेल, अडचणी आल्या तरी लगेच हार मारणार नाही, माझ्या नात्यामध्ये विश्वास आणि संवाद ठेवेल, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी माझ्या अस्तित्वाची किंमत ओळखेल. आजच्या जगामध्ये काळामध्ये हे ओळखणं खूपच गरजेचं झाले आहे, आणि हा झाला व्रताचा खरा अर्थ. स्त्रियांच्या जीवनातील हरतालिकेचे महत्व ह्या पैलूकडे आता आपण येणार आहोत. हरतालिका हा सण स्त्रियांच्या भावविश्वास जोडलेला आहे. एकीकडे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या मंगलतेसाठी प्रार्थना करतात, तर दुसरीकडे अविवाहित मुली आपल्या भावी जीवनाबद्दलच्या इच्छा मनात ठेवून हे व्रत करतात. परंतु माता पार्वतीची कथा यापेक्षा अधिक व्यापक संदेश देते. पार्वतीने आपल्या मनातील इच्छा ओळखली, तिने आपली भूमिका स्वीकारली आणि त्या ध्येयासाठी प्रयत्न केले. म्हणूनच पार्वती आपल्याला केवळ पतिव्रतेचे प्रतीक म्हणून नव्हे तर स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याच्या स्त्रीचे प्रतीक म्हणूनही दिसते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक स्त्रीने केवळ विवाहासाठीच काही करावे. याचा अर्थ असा आहे की स्त्रीला स्वतःचे ध्येय असू शकते, तिला स्वतःची स्वप्ने असू शकतात, तिला स्वतःचे निर्णय घेण्याची इच्छा असू शकते आणि आपल्या जीवनाबद्दल विचार करण्याचा तिचा अधिकार आहे. म्हणजे स्त्रीचे या जीवनात काय महत्व आहे हे समजावून देण्यासाठीही ही कथा महत्वपूर्ण आहे. आजची स्त्री आणि हरतालिका ही जी सांगड आहे ही आपण कशी घालू शकतो तो ते आपण आज बघू. आजची स्त्री अनेक भूमिका निभावत आहे. ती मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आई आहे, पण त्याचबरोबर ती शिक्षिकाही आहे, डॉक्टर आहे, अधिकारी आहे, संशोधक आहे, उद्योजिका आहे आणि कलाकार आहे. अशा अनेक क्षेत्रात ती आज कार्यरत आहे आणि नेतृत्व करणारी व्यक्तीही आहे. आजची स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहण्याचे स्वप्न पाहते, ती शिक्षण घेते, करिअर करते, स्वतःचे निर्णय घेते, कुटुंबाची जबाबदारी सांभाळते आणि समाजाच्या विकासातही तिचे मोठे योगदान आहे. म्हणूनच आज हरतालिकेकडे आपण स्त्रीच्या आत्मविश्वासाचा आणि सामर्थ्याचा उत्सव म्हणूनही पाहू शकतो. माता पार्वतीने जसा आपला संकल्प सोडला नाही, तसाच आजच्या स्त्रीनेही आपल्या स्वप्नांचे प्रयत्न सोडू नये, एव्हाना ते जास्त प्रमाणात आपण प्रयत्न केले पाहिजे. हरतालिका स्त्रियांच्या भावनिक विश्वाचा उत्सव असतो आणि स्त्रियांचे एकत्र येणे हा याचा मोठा उद्देश असतो. सणाच्या काही दिवस आधीपासूनच त्यांची तयारी सुरू होते. साडी कोणती नेसायची, पूजेची सजावट कशी करायची, फुले कोणती आणायची, रांगोळी कशी काढायची, पूजेसाठी काय काय लागणार, हळदी कुंकवाची तयारी, हेच तर स्त्रियांचे मोठे प्रश्न असतात. आणि मग त्या दिवशी घरात निर्माण होणारे उत्साहाचे वातावरण. आई आपल्या मुलीला परंपरा सांगते, आजी आपल्या नातीला हरतालिकेचे कथा सांगते, सासू सून एकत्र पूजा करतात, बहिणी एकत्र येतात, मैत्रिणी एकमेकांना हळद कुंकू लावतात, ह्या सगळ्यांमधून निर्माण होते एक सुंदर स्त्री स्नेहाचे विश्व. अशा प्रकारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे केवळ पूजा पद्धती जात नाही, त्याचबरोबर जातात कथा, आठवणी, संस्कार, परंपरा आणि मूल्य. याबद्दल विचार करूनच एवढा आनंद होतोय, आणि त्या म्हणजे पूजेची तयारी करण्याचा जो उत्साह असतो ना, तो शब्दात सांगता येणार नाही एवढा असतो. म्हणूनच हरतालिका हा स्त्रियांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा देखील आहे. हरतालिका आणि मानसिक बळ. हरतालिकेचा आणखी एक महत्वाचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. आजच्या काळात स्त्रियांवर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. घर, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, मुलांची जबाबदारी, कुटुंबातील इतर जबाबदाऱ्या, या सगळ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ देणे अनेकदा कठीण आहे. अशा वेळी हरतालिका हा दिवस स्त्रीला स्वतःकडे पाहण्याची संधी देतो. पूजा करताना ती काही क्षण शांत बसते, आपल्या मनातील इच्छा आठवते, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करते आणि स्वतःच्या आयुष्याबद्दलही विचार करते. म्हणूनच व्रताचा हा पैलू मनाला स्थैर्य देणारा आणि आत्मचिंतनाची संधी देणारा ठरू शकतो. आजच्या काळात एक प्रश्न अनेकदा विचारला जातो, आपण परंपरा जपायच्या की आधुनिक विचार स्वीकारायचे. माझ्या मते या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधात असण्याची गरजच नाही. परंपरा जपायची असेल तर त्यामागचा विचार समजून घ्यायला हवा, आणि आधुनिक व्हायचे असेल तर आपल्या संस्कृतीपासून पूर्णपणे दूर जाण्याची गरज नाही. हरतालिका याचे सुंदर उदाहरण आहे. आपण पूजा करू शकतो, उपवास करू शकतो, परंपरेनुसार साडी नेसू शकतो, हळदी कुंकू करू शकतो आणि भजनही करू शकतो. पण त्याचबरोबर स्त्रियांच्या शिक्षणांचा, स्वातंत्र्याचा आणि निर्णय क्षमतेचाही आदर करू शकतो. म्हणजेच परंपरा जपूया, पण तिचा अर्थही समजून घेऊया. आजच्या काळातील हरतालिकेचा एक नवा अर्थ मला चांगला पती मिळावा किंवा पतीचे आयुष्य वाढावे एवढ्यापुरता मर्यादित ठेवण्याची गरज नाही. आज आपण ह्या प्रार्थनेला अधिक व्यापक अर्थ देऊ शकतो आणि तो अर्थ म्हणजे मला चांगले नाते मिळावे, माझ्या नात्यात प्रेम असावे, माझ्या नात्यात परस्पर सन्मान असावा, मला माझे व्यक्तित्व जपता यावे, मला माझी स्वप्न पूर्ण करता यावी, माझ्या कुटुंबात आनंद आणि समता असावी, माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात मला समजून घेणारे लोक असावेत, आणि सर्वात महत्वाचे प्रत्येक स्त्रीला स्वतःचे आयुष्य आत्मविश्वासाने आणि सन्मानाने जगता यावे. हा झाला हरतालिकेचा आधुनिक आणि अर्थपूर्ण संदेश. हरतालिकेतून मिळणारे जीवनमूल्य, हरतालिका आपल्याला अनेक जीवनमूल्य देते. काही मूल्य आपण त्यातले बघूयात. पहिले मूल्य म्हणजे श्रद्धा, आपल्या ध्येयावर विश्वास ठेवणे. दुसरे मूल्य संकल्प, अडचणी आल्या तरी आपल्या ध्येयापासून दूर न जाणे. तिसरे मूल्य म्हणजे संयम, प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आजच्या पिढीसाठी हा तर खूपच महत्वाचा असा संदेश ठरू शकतो. आजच्या काळातील आजच्या पिढीला प्रत्येक गोष्ट ही लगेचच हातात पाहिजे असते, पण ते शक्य नाही. त्यासाठी थोडा संयम ठेवणं खूप गरजेचं आहे हे आपल्याला या कथेतून कळेल. आणि चौथे मूल्य म्हणजे स्वाभिमान, आपल्या मनातील भावना आणि इच्छांना महत्व देणे. पाचवे मूल्य परस्पर सन्मान, नात्यात एकमेकांचा आदर करणे. आणि सहावे मूल्य म्हणजे स्त्री शक्ती. कारण माता पार्वतीची कथा आपल्याला सांगते की स्त्री ही केवळ प्रेम आणि त्यागाचे प्रतीक नाही, ती निर्णय, धैर्य, तपश्चर्या, शक्तीचेही प्रतीक आहे. एक छोटासा आत्मसंवाद आपण इथे बघू शकतो. आज हरतालिकेच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीने स्वतःला एक प्रश्न विचारावा, मी माझ्या स्वतःच्या स्वप्नांसाठी काय करत आहे, मी माझ्या कुटुंबासाठी खूप काही करते, माझ्या मुलांसाठी करते, माझ्या पतीसाठी करते आणि माझ्या आईवडिलांसाठीही करते, पण मी स्वतःसाठी काय करते. हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे जो आपण खूप वेळा विसरतो. कारण स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वार्थी होणं नसतं, स्वतःच्या स्वप्नांना महत्व देणे म्हणजे कुटुंबाकडे दुर्लक्ष करणे नाही, आणि स्वतःसाठी उभे राहणे म्हणजेच इतरांविरुद्ध जाणे असेही नाही. तर याचा अर्थ आहे स्वतःची ओळख जपणे. आणि म्हणूनच मला पार्वतीचा संकल्प आजच्या स्त्रियांसाठी प्रेरणादायी वाटतो. म्हणूनच हरतालिका म्हणजे केवळ एक व्रत नाही, हरतालिका म्हणजे श्रद्धा, हरतालिका म्हणजे संकल्प, हरतालिका म्हणजे प्रेम, हरतालिका म्हणजे त्याग, हरतालिका म्हणजे आत्मविश्वास आणि हरतालिका म्हणजे स्त्री शक्ती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हरतालिका म्हणजे आपल्या समृद्ध परंपरेला आधुनिक विचारांशी जोडणारा एक सुंदर सेतू. माता पार्वतीच्या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की आपल्या मनातील ध्येय स्पष्ट असेल, श्रद्धा असेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची पूर्ण तयारी असेल तर कोणतेही धैर्य किंवा ध्येय अशक्य राहत नाही. म्हणून आजच्या या पवित्र दिवशी आपण केवळ पूजा करू नये तर त्या पूजेचा अर्थही समजून घ्यावा. माता पार्वती समोर दिवा लावताना आपल्या मनातही आशेचा दिवा लावूया. तिच्या समोर फुले अर्पण करताना आपल्या आयुष्यातील प्रेम आणि सौंदर्य जपूया. आणि तिच्या शक्तीचे स्मरण करताना आपल्यातील शक्तीही ओळखूया. आजच्या हरतालिकेच्या निमित्ताने आपण प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याला सलाम करूया आणि तिच्या स्वप्नांना बळ देऊया, तिच्या निर्णयांचा आदर करूया, संघर्षांची जाणीव ठेवूया आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक भूमिकेचा बहीण, मुलगी, पत्नी, आई, मैत्रीण, शिक्षिका, अधिकारी, संशोधक, उद्योजिका किंवा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मान करूया. कारण स्त्री केवळ कुटुंबाची शक्ती नाही तर समाजाच्या प्रगतीचीही शक्ती आहे. आणि म्हणून ज्या संस्कृतीने शक्तीला देवीचं स्थान दिले, ज्या संस्कृतीने ज्ञानाला सरस्वती मानले, समृद्धीला लक्ष्मी मानले आणि शक्तीला पार्वतीच्या रूपात पूजले, त्या संस्कृतीतील हरतालिका ह्या स्त्री शक्तीचा एक सुंदर उत्सव आहे. चला तर मग या हरतालिकेच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया, आपल्या परंपराचा आदर करूया पण त्यामागचा विचारही समजून घेऊया, नाती जपूया पण त्यामागचा सन्मानही जपूया, कुटुंबासाठी जगूया पण स्वतःची ओळखही जपूया, स्वप्ने पाहूया आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करूया. आणि प्रत्येक स्त्रीला हे सांगूया की तुझ्यात शक्ती आहे, तुझ्यात सामर्थ्य आहे, तुझ्या स्वप्नांना किंमत आहे आणि तुझ्या अस्तित्वाला अर्थ आहे. या पवित्र हरतालिका तृतीयाच्या निमित्ताने भगवान शिव आणि माता पार्वती त्यांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना करूया. सर्वांच्या जीवनात प्रेम असू दे, सर्वांच्या नात्यांमध्ये विश्वास असू दे, प्रत्येक स्त्रीला सामर्थ्य, आत्मविश्वास आणि सन्मान मिळू दे, प्रत्येक मुलीला शिक्षण आणि स्वप्नांची संधी मिळू दे, प्रत्येक कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे आणि आपल्या संस्कृतीची ही सुंदर परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत अधिक अर्थपूर्ण स्वरूपात पोहोचू दे. हर हर महादेव, जय माता पार्वती आणि सर्वांना हरतालिका तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात. नमस्कार
5: श्रोते हो, नमस्कार. मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आपला आवडता रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे गौरी आणि आपण आज बोलणार आहोत अशा एका विषयावर जो प्रत्येक तरुणांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे युवा शक्ती, मानसिकता आणि जबाबदारी. युवा शक्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तर जोश, उत्साह, स्वप्न, नवीन कल्पना आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा. पण खरं सांगायचं तर युवकांची खरी शक्ती त्यांच्या वयात नसते, ती त्यांच्या मानसिकतेत असते. आपण काय विचार करतो, परिस्थितीमध्ये आपण कसं वागतो, परिस्थितीकडे कसं पाहतो, अपयश आलं तर पुन्हा उभं राहतो का आणि आपल्या निर्णयांची जबाबदारी आपण घेतो की नाही, ह्या प्रश्नांवर तरुणांचं भविष्य ठरतं. आणि म्हणूनच आजचा प्रश्न असा आहे, आपली मानसिकता कशी आहे? आपण अडचण आली की म्हणतो का माझ्याच बाबतीत असं का होतं, की आपण म्हणतो ठीक आहे अडचण आहे, यातून आपण काहीतरी नवीन शिकूयात. फरक छोटा वाटतो, पण हाच फरक एखाद्या सामान्य व्यक्तीला आणि एखाद्या यशस्वी व्यक्तीला वेगळं करतो. आजचा युवक खूप वेगाने बदलणाऱ्या जगात जगतोय. आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, अक्षरशः महासागर आहे माहितीचा. आपण काही सेकंदात जगाच्या कोणत्याही कोण्यातही आणि कोपऱ्याची माहिती मिळवू शकतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, आपल्याकडे माहिती वाढतेय पण आपली विचार करण्याची क्षमता वाढतेय का? कारण सोशल मीडियावर एखाद्याचं सुंदर आयुष्य पाहून आपल्याला स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. कोणीतरी गाडी घेतली, कोणीतरी परदेशात फिरायला गेलं, कोणीतरी मोठं यश मिळवलं आणि आपण न कळत स्वतःची तुलना त्यांच्याशी करू लागतो. पण आपण हे विसरतो की आपण त्यांच्या आयुष्यातला एक फक्त फोटो पाहतोय, त्याच्या मागचा संघर्ष पाहत नाही. त्यांच्या यशामागच्या अपयशांची आपल्याला माहिती नसते. त्यांनी किती वेळा नकार ऐकला, किती वेळा रडले, किती वेळा पुन्हा सुरुवात केली हे आपल्याला दिसत नाही. म्हणूनच दुसऱ्यांच्या हायलाईटला आपल्या कम्प्लीट लाईफशी कम्पेअर करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे, तुमची वेळ तुमची आहे, तुमची क्षमता तुमची आहे आणि तुमचं यशही तुमच्याच पद्धतीने येणार आहे. मित्रांनो, चांगली मानसिकता म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह राहणं असं नाही. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस चांगला असेलच असंही नाही. कधी अपयश येईल, कधी अपेक्षेप्रमाणे गुण मिळणार नाही, कधी नोकरी मिळणार नाही, कधी एखादं नातं तुटेल, कधी आपल्यावर टीका होतील तर कधी स्वतःवरच आपण नाराज होऊ. पण चांगली मानसिकता म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीतही स्वतःला सावरण्याची ताकद. मी पडलोय हे मान्य करणं, पण मी संपलोय असं न मानणं हीच खरी मानसिक ताकद आहे. आपण अनेकदा यशस्वी लोकांकडे पाहतो आणि म्हणतो वा किती नशीब आहे, पण खरं तर त्या यशामागे असते ती एक गोष्ट म्हणजे सातत्य. आपण एखादी गोष्ट 2 दिवस करतो आणि लगेच परिणाम अपेक्षित करतो. व्यायाम सुरू केला की 2 दिवसात शरीर बदलायला हवं, अभ्यास सुरू केला की लगेच चांगले मार्क्स यायला हवे, नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली की त्यातला आपला महत्त्वाचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर हा येतो की याच्यातून आपल्याला पैसे कसे मिळणार आणि लवकर पैसे मिळायला हवेत. पण आयुष्य असं काम करत नाही. बीज लावल्यानंतर लगेच झाड येत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो, पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते आणि कधीकधी वादळेही सहन करावे लागतात. तसंच आपल्या स्वप्नांचं आहे, स्वप्न मोठी असेल तर संयमही मोठा ठेवावा लागतो. आता येऊया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, ते म्हणजे जबाबदारी. युवा शक्ती आणि जबाबदारी यांचा खूप जवळचा संबंध आहे. कारण शक्ती असेल पण जबाबदारी नसेल तर ती शक्ती चुकीच्या दिशेने जाऊ शकते. आजच्या तरुण फक्त स्वतःसाठी जबाबदार नाही, तो आपल्या कुटुंबासाठी जबाबदार आहे, आपल्या समाजासाठी जबाबदार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भविष्यासाठीही तो जबाबदार आहे. पण जबाबदारी म्हणजे फक्त मोठमोठ्या गोष्टी करणं नाही बरं का, जबाबदारी अगदी छोट्या गोष्टींपासून सुरू होते. वेळेवर उठणं, आपले काम वेळेवर पूर्ण करणं, आईवडिलांचा आदर करणं, शिक्षकांचा आदर करणं, आपल्या वस्तूंची काळजी घेणं, रस्त्यावर कचरा न टाकणं आणि वाहतुकीचे नियम पाळणं आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणं ही सुद्धा जबाबदारीच आहे. आज आपण सोशल मीडियाबद्दल बोलल्याशिवाय युवा शक्तीबद्दल बोलू शकत नाही. सोशल मीडिया हा वाईट नाही, तो एक साधन आहे, प्रश्न साधनाचा नाही, आपण त्याचा वापर कसा करतो याचा आहे. मोबाईलमधून आपण ज्ञान मिळवू शकतो, नवीन भाषा शिकू शकतो, नवीन कौशल्य शिकू शकतो, व्यवसायही करू शकतो आणि आपली कला जगासमोर मांडू शकतो. पण त्याच मोबाईलवर आपण तासनतास फक्त स्क्रोल करत राहिलो तर आपला वेळ कोण वापरतंय? आपण मोबाईलला वापरतोय की मोबाईल आपला वापर करतोय, हा प्रश्न प्रत्येक तरुणाने आपल्या स्वतःला विचारायला हवा. आणखी एक मोठं आव्हान आहे, ती म्हणजे आहे तुलना. त्याचे मार्क्स माझ्यापेक्षा जास्त आले, तिला माझ्यापेक्षा चांगली नोकरी मिळाली, त्याचं करिअर सेटल झालं, मी ती माझ्यापेक्षा पुढे गेली. पण लक्षात ठेवा, जीवन ही शर्यत नाही आहे. प्रत्येकाची सुरुवात वेगळी असू शकते, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असू शकते आणि प्रत्येकाची क्षमताही वेगळी असते. म्हणून कालच्या स्वतःपेक्षा आपण आज थोडे चांगले झालो का हा प्रश्न स्वतःला विचारा. कालपेक्षा आज एक नवीन गोष्ट शिकलो का? कालपेक्षा आज थोडं जास्त धैर्य दाखवलं का? कालपेक्षा आज माझ्या चुका सुधारल्या का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही पुढे जात आहात. हळू जा, पण स्वतःच्या मार्गावर जा. मित्रांनो, आपल्या मानसिकतेवर आपल्या संगतीचाही खूप मोठा परिणाम होतो. आपण ज्या लोकांसोबत राहतो, जिथे आपण वेळ घालवतो, त्यांच्या विचारांचा परिणाम नकळतपणे आपल्यावर होत असतो. जर तुमच्या आसपासच्या लोक सतत म्हणत असतील हे शक्य नाही, तू करू शकत नाहीस, त्याचा उपयोगही नाही, तर काही काळाने तुम्हालाही ते खरं वाटू लागेल. आणि म्हणूनच तुम्हाला आठवतंय का, जेव्हाही आपण लहानपणापासून मैत्री केलेली असेल तेव्हा आईचं किंवा आपल्या आजीचं हेच म्हणणं होतं की तुमची मैत्री ही चांगल्याच मित्रांसोबत झाली पाहिजे, चांगल्याच मुलांसोबत झाली पाहिजे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपयश. आजच्या तरुणांना अपयशाची भीती वाटते, कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, पहिला नंबर मिळव बरं का, सगळ्यात पुढे राहा, सगळ्यात चांगलं कर. पण नेहमी आपल्याला हेच सांगितलं जातं आणि कोणी आपल्याला हे सांगत नाही की कधी कधी अपयशी होणंही गरजेचं असतं. अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे फीडबॅक असतो. ते आपल्याला सांगतं की इथे काहीतरी बदलण्याची गरज आहे. म्हणून एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर स्वतःला अपयशी समजू नका. एखादी इंटरव्ह्यू क्लिअर झाली नाही तर स्वतःची किंमतही कमी करू नका. एखादा व्यवसाय चालला नाही तर पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत ठेवा. एक अपयश तुमची ओळख ठरवत नाही, तुम्ही अपयशानंतर काय करता हे तुमची ओळख ठरवतं. आणि इथेच येते स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता. आपण अनेकदा चूक झाली की कारणं शोधतो, वेळ मिळाला नाही, माझ्याकडे सुविधाच नव्हत्या, मला संधीही मिळाली नाही. काही वेळ परिस्थिती खरंच कठीणही असते, पण प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना दोष देत राहिलो तर आपण स्वतःला बदलण्याची संधीच देत नाही. म्हणूनच स्वतःला वाक्य शिकवा. एक वाक्य नेहमी स्वतःशी तुम्ही जुळवून घ्या, ते म्हणजे माझ्या आयुष्याची जबाबदारी माझी आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट आपल्याच हातात आहे, पण आपल्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो हे नक्कीच आपल्या हातात असतं. एक छोटंसं उदाहरण घेऊयात आपण यासाठी. समजा दोन तरुणांना एकाच परीक्षेत कमी मार्क्स मिळाले. पहिला म्हणतो, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडून काही होणार नाही. आणि त्याच वेळेस दुसरा म्हणतो, माझे मार्क्स कमी आहेत, मला माझी पद्धत बदलावी लागेल. परिस्थिती दोघांची सारखी आहे, पण मानसिकता वेगळी आहे आणि हीच मानसिकता त्यांच्या पुढच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. आजच्या युवकांनी आणखी एक जबाबदारी स्वीकारायला हवी, ती म्हणजे स्वतःचं भविष्य घडवण्याची. आपलं करिअर निवडताना फक्त सगळे काय करत आहेत हे पाहून चालणार नाही. आपण स्वतःला विचारायला हवं, मला काय आवडतं, माझी ताकद काय आहे, मला कोणत्या क्षेत्रात काम करताना समाधान मिळेल, मी कोणतं कौशल्य विकसित करू शकतो. कारण आजच्या जगात फक्त डिग्री पुरेशी नाही, स्किल्स, कम्युनिकेशन, क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, शिकण्याची तयारी ह्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, शिकणं कधीही थांबवू नका. तुमचं शिक्षण कॉलेज संपल्यावर संपत नाही, तर खरं शिक्षण तिथूनच तर सुरू होतं. आता आपण थोडं समाजाबद्दल पाहूयात. आपण अनेकदा म्हणतो, देशाने बदलायला हवं, समाज बदलायला हवा, व्यवस्था बदलायला हवी. एक प्रश्न आहे, पण आपण स्वतःपासून बदल सुरू केला आहे का? देश म्हणजे फक्त सरकार नाही, देश म्हणजे आपण सगळे आहोत. आपण नियम पाळतो का? आपण सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवतो का? आपण दुसऱ्याचा आदर करतो का? आपण चुकीची माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी ती तपासतो का? हा तर आजच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे मित्रांनो. आपण न बघता आणि कोणतीही त्याची सत्यता न तपासता कोणतीही माहिती आली की ती लगेच आपण फॉरवर्ड करून देतो, पण हे आपण तपासतो का असा प्रश्न आपण स्वतःला नेहमी विचारायला पाहिजे. आपण गरजू व्यक्तीला मदत करतो का? जर प्रत्येक युवकाने स्वतःच्या छोट्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या तर समाजात मोठा बदल घडू शकतो. युवा शक्तीचा अर्थ फक्त मोठं काहीतरी करायचं असं नाही आहे. कधी कधी युवा शक्ती म्हणजे एखाद्या मित्राला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवणं, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणं, एखाद्या मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं, घरात आई वडिलांना मदत करणं आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणं. मोठा बदल नेहमी मोठ्या कृतीतूनच होतो असं नाही आहे. छोट्या चांगल्या कृतींचीच मोठी साखळी तयार होते. मित्रांनो, आज मी प्रत्येक तरुणाला एक छोटासा चॅलेंज देते. आज रात्री फक्त 5 मिनिटं स्वतःसोबत बसा, मोबाईल एकदम बाजूलाच ठेवा आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न म्हणजे माझं स्वप्न काय आहे? दुसरा प्रश्न, ते पूर्ण करण्यासाठी मी आज काय करतोय? आणि तिसरा म्हणजे माझ्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जी मला बदलायला हवी? कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण प्रश्न विचारायला सुरुवात झाली की बदल व्हायलाही सुरुवात होते. आणखी एक गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा, पण फक्त मोटिवेशनवर नाही, कारण मोटिवेशन 2 दिवसाचं असतं, परत तिसऱ्या दिवशी पुन्हा आळस येतो. म्हणून मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. मन असो वा नसो आपण आपलं काम करायचं, मूड असो वा नसो अभ्यास करणं, कोणी कौतुक करो वा न करो मेहनत करत राहणं, हीच शिस्त पुढे जाऊन यशाची सवय बनते. आणि शेवटी, युवा मित्रांनो, तुम्ही देशाचं भविष्य आहात हे आपण नेहमीच ऐकतो, पण माझ्या मते तुम्ही फक्त देशाचं भविष्य नाही तर तुम्ही देशाचं वर्तमानही आहात. आज तुम्ही जे निर्णय घेतात ते उद्याचा समाज तयार करतात आणि तुम्ही जे शिकतात त्यातून उद्याची कौशल्य निर्माण होतात. आज तुम्ही जी मानसिकता तयार करतात त्यातून उद्याचं व्यक्तिमत्व घडतं. म्हणून आपल्या मनात नकारात्मकता असेल तर तिला प्रश्न विचारा, अपयश आलं तर त्यातून शिका, तुलना करायची असेल तर कालच्या स्वतःशी करा. सोशल मीडिया वापरा पण त्याचा गुलाम होऊ नका. स्वप्न बघा पण त्यासाठी मेहनतही करा आणि यश मिळालं तर इतरांनाही पुढे घेऊन चला. कारण खरा युवा तो नाही जो फक्त स्वतःचं आयुष्य बदलतो, खरा युवा तो आहे जो स्वतःला बदलतो, कुटुंबाला प्रेरणा देतो, समाजात सकारात्मक बदल घडवतो आणि देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलतो. आपल्या हातात ताकद आहे, आपल्या डोक्यात विचार आहे आणि आपल्या डोळ्यात स्वप्न आहेत आणि आपल्या मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्दही आहे. फक्त या सगळ्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. मानसिकता सकारात्मक ठेवा, जबाबदारी स्वीकारा, शिकत रहा, पडल्यावर पुन्हा उभे रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आजचा जागरूक, जबाबदार आणि सकारात्मक युवक उद्याचा सक्षम भारत घडवू शकतो. चला, आपल्या युवा शक्तीला फक्त शक्ती न ठेवता तिला योग्य विचारांची, योग्य कृतीची आणि जबाबदारीची दिशा देऊया. याच सकारात्मक विचारासोबत आज मी गौरी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा आणि आपल्या जबाबदारीपासून कधीही पळू नका. आणि ऐकत रहा आपला आवडता रेडिओ स्टेशन मन भावन. धन्यवाद.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मन भावन 90.8 FM. Always heard to G.

नमस्कार श्रोते हो, रेडिओ मनभावन 90.8 FM वर मी आहे तुमची आर जे शुभांगी। ढोल ताशांचा गजर, रोषणाईने सजलेले रस्ते, हवेत दरवळणारा अगरबत्ती आणि प्रसादाचा सुवास, हे सगळं पाहिलं की लक्षात येतं आपला लाडका पाहुणा आलाय। होय, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आपला लाडका गणपती बाप्पा विराजमान झालाय। गणेशोत्सव 2026 तुम्हाला सर्वांना खूप खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। हवेत एक वेगळाच सुवास दरवळतोय ना आज, कापूर, उदबत्ती आणि ताज्या फुलांचा तो मंद सुगंध, लांबून कुठून तरी कानावर पडणारा तो ढोल ताशांचा लयबद्ध आवाज, रस्त्यांवरची ती रोषणाई आणि आबाल वृद्धांच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा उत्साह, हे सगळं पाहिलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं। मंडळी, आज आपण बाप्पाला मखरात मोठ्या थाटामाटात बसवलंय। कुणाच्या घरी चांदीचं मखर असेल, कुणाकडे फुलांची आरास असेल, तर कुणाच्या सार्वजनिक मंडळात भव्य देखावा असेल। आपण मूर्तीतला देव आवर्जून पाहतो, पण आज या क्षणी मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, तो एका वेगळ्या बाप्पाविषयी। आज आपण शोधणार आहोत मनामनातला बाप्पा। होय, आज आपण फक्त आणि फक्त गप्पा करणार आहोत स्वतःशीच आणि स्वतःच्या आत दडलेल्या त्या ईश्वरी अंशाशी। कारण बाप्पाला फक्त 10 दिवस मखरात बसवून चालणार नाहीये, त्याला कायमस्वरूपी आपल्या आचरणात आणि विचारात आणण्याची खरी गरज आहे। तुम्ही कधी बाप्पाच्या मूर्तीकडे अगदी बारकाईने पाहिलंय? बाप्पाचं प्रत्येक रूप, त्याचा प्रत्येक अवयव आपल्याला जगण्याची एक खूप मोठी शिकवण देत असतो। बाप्पाचं मस्तक मोठं आहे, हे मोठं मस्तक आपल्याला सांगतं की थिंक बिग, विचार मोठे ठेवा, बुद्धीचा वापर करा। बाप्पाचे डोळे अत्यंत बारीक आणि तीक्ष्ण आहेत, जे सांगतात की तुमची दृष्टी सूक्ष्म असावी, जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याची, एकाग्रतेची ती एक खास सवय आहे। बाप्पाचे कान सुपासारखे मोठे आहेत, का? कारण आजच्या जगात आपण ऐकण्यापेक्षा बोलतोच जास्त। बाप्पा सांगतो, लोकांचं म्हणणं ऐकून घ्या, त्यांचं दुःख समजून घ्या, चांगल्या गोष्टी आत घ्या आणि वाईट गोष्टी सुपासारख्या पाकडून फेकून द्या। बाप्पाची सोंड सतत हलणारी, लवचिक असते, ती आपल्याला सांगते की परिस्थितीनुसार स्वतःला बदलता आलं पाहिजे। आणि बाप्पाचं ते मोठं पोट, ते आपल्याला सांगतं की जगातल्या बऱ्या वाईट गोष्टी, लोकांच्या चुका आणि स्वतःला समजलेली गुपितं आपल्या पोटात पचवता आली पाहिजेत। असा हा बाप्पा आपण खऱ्या अर्थाने समजून घेतला आणि आपल्या वागणुकीत आणला तर आपला समाज किती सुंदर होईल ना। तर हाच तर आहे मनामनातला बाप्पा। श्रोते हो, थोडं मागे वळून पाहूया। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का सुरू केला होता? समाजातली तेढ मिटावी, सर्व जातीधर्माचे लोक एकत्र यावेत, त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि समाजाचं प्रबोधन व्हावं, याच उद्देशाने ना। पण आज आपण काय करतोय? आपण समाज एकत्र आणण्याऐवजी वर्गणीच्या आणि दिखाव्याच्या शर्यतीत अडकलोय। आमचा बाप्पा मोठा की तुमचा, या स्पर्धेत आपण कुठेतरी बाप्पाचा मूळ विचार विसरत चाललोय, हो ना। बाप्पाला नाद ब्रह्म आवडतं, तो कलांचा भोगता आहे, पण आज आपण कांठळ्या बसवणारे डीजे लावून पर्यावरणाचं आणि स्वतःच्याच आरोग्याचं नुकसान करतोय। भक्तीचा हा असा कोणता मार्ग आहे जिथे संवादच हरवून गेलाय? खऱ्या भक्तीला आवाजाची नाही तर अंतःकरणाच्या ओलाव्याची गरज असते। यावर्षी ठरवूया ना आपण की डीजे नको, पारंपरिक वाद्यांचाच गजर करूया, मोजकाच पण मनाला भिडणारा उत्सव साजरा करूया। आणि उत्सव म्हटला की जेवण खावण, गोडधोड, नैवेद्य या गोष्टी आल्याच। बाप्पाला मोदक प्रिय आहेत, मला सुद्धा आवडतात, म्हणून आपण त्याला 56 भोगांचा नैवेद्य दाखवतो। घराघरात आणि मंडळांमध्ये महाप्रसादाचं आयोजन होतं। पण मंडळी, याच उत्सवात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे अन्नाची होणारी नासाडी। आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना 2 वेळचं जेवणही नीट मिळत नाही। आपण ताटात जे उष्ट अन्न टाकून देतो किंवा जास्तीचा झालेला प्रसाद जो कचऱ्याच्या डब्यात जातो,
तो जर आपण योग्य वेळी वाचवला तर? या गणेशोत्सवात आपण एक छोटासा नियम करूया का? आपल्या घरात किंवा मंडळात उरलेलं पण चांगलं असलेलं अन्न आपण वाया न घालवता आजूबाजूच्या गरजूंना बाल सुधारगृहात किंवा एखाद्या अनाथ आश्रमात नेऊन देऊया. जेव्हा त्या भुकेल्या जीवांच्या चेहऱ्यावर अन्नामुळे गोड हसू उमटेल ना, तेव्हा विश्वास ठेवा, तुमचा नैवेद्य थेट बाप्पापर्यंत पोचलेला असेल आणि तोच खरा बाप्पाचा आशीर्वाद असेल. आपण सगळे जाणतो की गणपती बाप्पा प्रथम पूज्य आहे. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात त्याच्याच नावाने होते, पण त्याला हा मान कसा मिळाला? तुम्हाला ती कथा माहितीच असेल. जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणेची अट घालण्यात आली तेव्हा कार्तिकेय मोरावर बसून जगभर फिरून आले, पण आपल्या बाप्पाने काय केलं? त्याने आपल्या माता पित्याला म्हणजेच शिवपार्वतीलाच प्रदक्षिणा घातली आणि सांगितलं की माझं जग हे माझ्या आई वडिलांच्याच चरणी आहे. मंडळी, आज आपण बाप्पाची मनोभावे पूजा करतो, पण आपल्या घरातल्या शिवपार्वतीला मात्र आपण विसरत चाललोय, हो ना? आपण देवळात जाऊन देवाला लाखो रुपयांच्या देणग्या देतो, पण घरातल्या म्हाताऱ्या आई वडिलांना द्यायला आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ नसतो. वृद्धाश्रमांची वाढती संख्या हे आपल्या आधुनिक समाजाचं सगळ्यात मोठं अपयश म्हणायला हवं. यावर्षी बाप्पाची आरती करताना एक प्रॉमिस स्वतःला जरूर करा. आपल्या घरातल्या आपल्या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांशी रोज थोडा वेळ गप्पा मारूया, त्यांचे अनुभव ऐकूया, त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवूया. त्यांना फक्त तुमच्या वेळेची आणि प्रेमाची गरज असते हो. जर आपण आपल्या आईवडिलांचा घरातल्या ज्येष्ठांचा सन्मान करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण बाप्पाच्या प्रथम पूज्य या तत्वाची पूजा केली असं होईल. श्रोते हो, बाप्पा विघ्न अर्थ आहे आणि आजच्या काळात ग्लोबल वॉर्मिंग, निसर्गाचा ऱ्हास हे आपल्या समोरचं सगळ्यात मोठं विघ्न आहे. त्यामुळे मातीचा, शाडूचा आणि पर्यावरणपूरक बाप्पा घरी आणून निसर्गाचं रक्षण करणं ही आपली काळाची गरज आहे. शेवटी एवढंच सांगेल, गणेशोत्सव हा फक्त 10 दिवसांचा इव्हेंट नाही आहे, ती एक ऊर्जा आहे. बाप्पाला निरोप देताना आपण म्हणतो पुढच्या वर्षी लवकर या, पण खरं सांगू बाप्पा कुठेच जात नसतो, कुठेच जात नाही, तो आपल्याचाच असतो. तो आपल्या चांगल्या विचारात असतो, तो आपल्या दुसऱ्यांना मदत करणाऱ्या हातांमध्ये असतो, तो आपल्या माणुसकीत असतो. चला तर मग या गणेशोत्सव 2026 आपण सर्वांनी मिळून आपल्या आतल्या बाप्पाला जाग करूया, समाज भान जपूया, निसर्गावर, माणसांवर आणि मुक्या प्राण्यांवर प्रेम करूया. रेडिओ मनभावन 90.8 FM वरून मी तुमची आरजे शुभांगी आता तुमची रजा घेते. आजच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करतील अशी मला खात्री आहे. तेव्हा हसत रहा, आनंदी रहा, समाजासाठी काहीतरी चांगलं करत रहा आणि अगदी मनापासून म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. नमस्कार.

0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमात बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा आठवा भाग ऐकणार आहोत. मैत्रिणी, जीवनात यश हे एका सुंदर गुलाबाप्रमाणे असतं, पण ते प्राप्त करण्यासाठी आधी कठोर संकटांना धैर्याने पुढे जाण्याचा ध्यास मनी घ्यावा लागतो. तेव्हाच आपल्याला अशा या मार्गातील काट्याकुट्यांच्या रस्त्यावर आपण अगदी सहजपणाने चालू शकतो. श्रोते हो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा सातवा भाग आपण ऐकलात. लेखिका इंदुमती जोंधळे या कोल्हापूरच्या वसतिगृहामध्ये वास्तव्यास असताना त्यांना बऱ्याचशा छोट्या मोठ्या दुःखांना सामोरं जावं लागलं. कारण आई विना पोरी, दुःख तर त्यांच्या नशिबीस लिहिलेलं, पण तरीही अतिशय आनंदानं आलेल्या दुःखांची तमान बाळगता वसतिगृहातील रोजच्या दिनचर्येचा कामाचा कंटाळा न करता लेखिकेनं आपल्या सोबतच सभोवतालचं वातावरणही तेवढंच प्रसन्न त्या ठेवायचं. आणि तो काळी काय हो, थोडथोडका नव्हता तर फ्रॉकमध्ये आलेली ही मुलगी साडी नेसूनच या वसतिगृहाच्या बाहेर पडली. आणि आता ऐकूयात आठवा भाग, याच वसतिगृहातील आणखी काही आठवणी.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: दिवाळीची सुट्टी लागली. सहामाही परीक्षा होता, सुट्ट्या सुरू व्हायच्या. सुट्ट्या सुट्ट्या सुरू होणार म्हटलं की वसती गृहातल्या मुली आनंदानी हवेवरच तरंगायच्या. चार दिवस अगोदरपासूनच सामानाची बांधाबांध सुरू व्हायची. 10-15 दिवस अगोदरच गावाकडे पत्र जायची, अमुक तारखेला न्यायला या असं म्हणत. घरी जाणाऱ्या या मुलींचा उत्साह आनंद पाहून आम्ही कोर्ट कमिटेड मुली तितक्याच निरुत्साही दुःखी व्हायचो. कारण गावी जाणाऱ्या प्रत्येकीला घर होत, मग ते कुडाच्या भिंतीचं असो पत्र्याचं असो, पण ते घर त्यांचं होत. गरिबीतला ओलावा चिव्हाळा त्यांची घराकडे वाट बघत असायच. आम्हा 7-8 जणींना मात्र घरच नव्हतं, मग प्रेम चिव्हाळा येणार कुठून? आणि गावाकडच्या सगळ्या मुली आपापल्या घरी गेल्या की सगळं बोर्डिंग अगदी रिकाम रिकाम व्हायचं. आम्ही 7-8 जणी ज्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये असायचो ते सुट्टीत एका खोलीत यायचो, बाकी खोल्यांना कुलप लावून टाकायची. खर तर दरवर्षीच दिवाळी उन्हाळ्यात असं घडायचं. मनाला खूप वाईट वाटायचं, पण खरं सांगू 2-4 दिवसच पुन्हा कामाला लागायचं. जे काम 70-80 मुली करायच्या ते आम्ही 7-8 जणी करत असू. फक्त स्वयंपाक सोडून बाकी झाडांना पाणी घालणं, बाग बगीचा स्वच्छ करणं, सर्व बोर्डिंग खोल्या वरून खालून झाडून धुवून स्वच्छ करणं आणि आमच्या पुरता स्वयंपाक करणं. स्वयंपाकाच्या आजी सरूबाई त्या बिचाऱ्या सुद्धा आमच्यासारख्याच होत्या. मुलगा असूनही मुलाचं त्याच्या बायको पुढे काही चालायचं नाही, म्हणून सासू सुनेचंही पटायचं नाही. म्हणून या सरू आजी सुद्धा कायमच्या हॉस्टेलमध्येच राहत होत्या. म्हातारबाई वयाना बऱ्याच होत्या, पण अगदी किडकिडीत असल्यामुळे काटक होत्या. कामाचा उत्साहही खूप दांडगा. तोंडाचा पट्टा मात्र कायम चालू राहायचा. तोंडाचा अगदी बळका झालं होत, पण पान खाण्याची भारी हौस, कायम तोंड लाल. बोर्डिंग मध्ये मुलींच्या बाबतीत घडे ते तिखट मीठ लावून सांगणाऱ्या या सरू आजी आणि त्यांच्या खास मर्जीतल्या काही पोरी होत्याच, सतत बाईंच्या पुढे पुढे करायच्या. चोंबडेपणा, चहाड्या, लावालाव्या करून बाईंच्या मनात एखाद्या मुलीविषयी वाईट मत करून टाकायच्या. या मुली अखंडपणे बाईंच्या जवळ असायच्या. त्यातल्या कोट कमिटेड दोघी जणी होत्या, दोघी सख्या बहिणी, पण कायमच बाई आणि ताईंच्या मागे पुढे हिंडत असायच्या. बाई पण मुली सांगतील त्यावरून त्या एखाद्या मुलीवर सतत दुःख धरायच्या, कायम तिला बोलत राहायच्या, शिक्षा करायच्या. दुर्दैवानी त्या नावडत्या मुलींपैकी मी एक होते. मला त्यांच्या पुढं पुढं कधी करता चालं नाही. आणि चहाड्या, आई शपथ, चहाड्या तर कधी केल्याच नाहीत. मी डॉक्टर काकांची म्हणजे शारदाबाईंचे यजमान, ते डॉक्टर काकांची लाडकी होते. काका मला वाचायला पुस्तकं द्यायचे, भावांना पत्र पाठवायसाठी पोस्ट कार्ड पाकिटं द्यायचे, पेन पेन्सिली द्यायचे, वेळोवेळी अभ्यास विचारायचे, माझं प्रगती पुस्तक पाहिजे आणि चांगले मार्क्स पडलेले असले तर लगेच बक्षीसही द्यायचे. हे मात्र फक्त त्यांच्यात आणि माझ्यापुरतंच राहायचं. माझी काळजी वाटणारे आणि काळजी घेणारे फक्त एकमेव काकाच होते. त्यामुळे मलाही काकांबद्दल जिव्हाळा माया होती. आजही त्यांच्यासाठी जीव सारखा धाव घेत असतो. मला माझ्या वडिलांबद्दल वाटलं नाही इतकं काकांबद्दल वाटतं. आणि मग वाटायला लागतं खरंच रक्ताच्या नात्यापेक्षाही ही आपुलकीची जिव्हाळ्याची नाती खूप खूप मोठी आहेत. एकदा काय झालं, बाई ना आम्हाला दिवाळीत फराळाचे पदार्थ करायला लावायच्या. आम्ही मोठ्या उत्साहात लाडू, चिवडा, शेव, अनारसे, चकल्या, सगळे सगळे फराळाचे पदार्थ करायचो. त्यानंतर रोजचा स्वयंपाक व्हायचा. दिवाळी दोन चार दिवस पुढे आहे म्हणताच अगोदरच आमचे दिवाळीचे पदार्थ डब्यात भरून तयार. पण ते सगळे कोठी घरात कुलपात. सगळ्या मुली असताना शाळा सुरू असल्यावर वेळच्या वेळी जेवण मिळायचं. पण सुट्ट्यांमध्ये दुपारचे 12-1 वाजले तरी बाई काही जेवून घ्या म्हणायच्याच नाही. पोटात भुकेनं नुसता आगडोम उसळायचा. पण आम्ही हातानं जेवण घ्यायचो नाही. जेवायची कोणात हिंमत नव्हती, परवानगीच नव्हती ना. बाई मात्र आरामात स्नान करून, वेळीफेणी करून, काकांना वाढून, येणाऱ्या जाणाऱ्यांशी गप्पा मारून अगदी सावकाश यायच्या. त्यावेळी 1:30-2 वाजलेले असायचे. आमच्यात काही छोट्या मुली होत्या. त्या बिचाऱ्या भुकेनी रडून अगोदरच झोपी जायच्या जागेवर. दिवाळीत सुद्धा बाई असंच वागायच्या. का असं करायच्या ते अद्यापही मला उमगलेलं नाही. पण आम्हा भुकेल्या मुलींना समोर अन्न दिसत असूनही खाता यायचं नाही. ही कुठल्या प्रकारची त्यांची शिक्षा होती माहिती नाही. जीव गळून गेलेला असायचा. ज्यावेळी जेवायला बसायचो त्यावेळी भूक पार मरून गेलेली असायची. पण पोट भरण्याकरता खायचं दुसरं काय, नाईलाज होता. खरं तर खूप राग यायचा. पण काही बोलणं अगदी आपसातल्या आपसात सुद्धा, पण त्याची सुद्धा चोरी होती. आजीबाई आणि त्यांच्या हस्तक यांची कायम सोबत होती ना. त्यांनी जर एकाचं दोन करून त्यांना सांगितलं तर फटके तर मिळतीलच, पण दोन वेळचं जेवण सुद्धा बंद होईल आणि वर पुन्हा वाटेल तशा शिव्या म्हणजे वाईट बोलणी जिव्हारी लागतील अशी. आई बापांना नको त्या म्हणून आमच्या हवाली केल्या, दुसरं काय. गुण तरी बघा एकेकीचे पांढऱ्या पायाच्या. कोण पुसणार कोण यांना, आहेत कुठं घर, जाणार कुठं, आमच्या बोकांडी बसायला आल्यात ना. अशी अनेक प्रकारची बोलणी ऐकावी लागायची. त्यापेक्षा भूक मारून बसलेलं काय वाईट. एका वेळेला नाही मिळालं तर आपण थोडीच मरणार आहोत. अशी स्वतः स्वतःची समजूत खालायची आणि गप्प बसायचं. आमच्यापैकी एक जरा वस्ताद होती. तिचा आजींशी खूप जमायचं पण बाईंकडे फारशी जायची नाही, त्यामुळे आमच्यातल्या काही जणींशी तिचं जमत नव्हतं. तिनं आजीला त्या दिवशी खूप गुलवलं, म्हणजे त्यांच्याशी खूप लाडीक चाळे केले. आजी किती चांगली, किती उदार, किती मायेची, असं म्हणून आजीनं अगदी खुश केलं. म्हातारी बरीच खुशीत आली. बाई सुद्धा तिथं नव्हत्या आणि त्या दोन चहाडखोर पोरी सुद्धा नव्हत्या. मग तिनं, मी आणि आजीने फराळातले तळलेले अनारसे, तेही चांगले मोठ मोठे, मुद्दामच करून ठेवले होते, ते अनारसे बाजूला काढले. आम्हा तिघींना कमीत कमी दोन दोन तरी यायला पाहिजेत की नाही. मी आजींकडून ते एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले. त्याचं तूपही नीटसं निथळू दिलं नाही आणि गारही होऊ दिलं नाही, ते तसेच गरम गरम अनारसे. तो अनारशांचा पुडा गुपचूप इकडं तिकडं पाहत, कुणी दिसत नाही असं बघून परकराच्या ओच्यात दडवला आणि खोलीत पळतच गेले. पेटीचं कुलूप काढलं, कपड्यांच्या मध्ये एका कोपऱ्यात ठेवून दिले, कुलूप लावलं आणि खोलीच्या बाहेर आले. निश्वास सोडला, आजूबाजूला पाहिलं, कोणी नव्हतं. चला दोन दिवस सकाळी सकाळी अनारसे खाऊ, पाणी पिऊ. किती वाजता का देईना जेवायला? दोन दिवसाची तर सोय झाली, बस झालं. त्यानंतरचा एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसराही दिवस गेला, पण आम्हा तिघींना काही एकत्र येता येईना आणि केलेल्या चोरीचा फडशा पडेना, कारण सतत खोलीत कुणी ना कुणीतरी असायचंच. एखाद्या वेळी कुणी नाही असं पाहून आजी यायच्या, मला खून करायच्या. मी पेटी उघडायची, आता हात घालून पिशवी बाहेर काढणार, इतक्यात इंदे इंदे आगा लावकर इकडे ये. बस जावंच लागायचं. पुन्हा घाईघाईत पेटीला कुलूप ठोकायचं, पळतच बाईंकडे जायचं. केलेले योजलेले सगळे बेत फसायचे, अनारसे पेटीत आणि आमचा जीव त्या अनारशात. मनही फार भित्र, कुणी कुणी पाहणार तर नाही, पेटी तर उघडणार नाही. आपण चोरी केली पोटासाठी अनारशांची, स्वतःचाच राग यायचा. पण दुसरं मन लगेच म्हणायचं, इंदू अगं तू तरी लहान आहेस, पण त्या आजी बघ, त्याही या चोरीत सामील आहेतच ना. मग थोडा आधार वाटायचा. हळूच आजीनं म्हणायचं, आजी आजी अनारसे. पण आजी कुणी जवळ नाही असं पाहून हातानं चूप बसवायच्या. असं चूप बसून आता 7-8 दिवस उलटून गेले होते. दिवाळी सुद्धा संपत आली होती. फराळात सगळ्यांबरोबर शेव, चिवडा, लाडू, अनारसे सुद्धा खाल्ले होते, पण ते आतले पेटीतले कुबर अनारसे तसेच होते. पेटीत काही घ्यायला गेलं की कपकण वास यायचा. हळूच कपडे उचलून सरकावून पाहिलं. देवा रे, माझे सगळे कपडे तुपानं माखले होते. आता आता काय करायचं? आजी, माझे सगळे कपडे खराब झाले, मी काय करू? आजी माझ्या बरोबर खोलीत आल्या, कागद घेऊन. खोलीत कुणीच नव्हतं. हळूच खोलीचं दार पुढं केलं. मी पिशवी काढून त्यांच्याकडे दिली. त्यांनी ती पिशवी उघडली आणि आत पाहिलं. डोक्यावर हात मारून घेतला.
3: खार देवा, अरे काय म्हणावर तुला, एवढं बी पचू दिलं नाहीस की र.
2: त्यांचं एवढंस झालेलं तोंड मी पाहिलं आणि पिशवीतल्या अनारशांकडेही. सगळ्या अनारशांना बुरशी आली होती आणि खान खूपच वास येत होता. फार मस्तकात केला. अखेर तो पुडा कागदात गुंडाळून आजीनं कोठी घराच्या मागच्या भिंतीतून पलीकडच्या शेतात दूर फेकून दिला.
0: श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 8वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केजे.
4: रेडिओ मन भावन 90.8 FM, always half touching.

Alam ko may

0: धन्यवाद मॅम. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय श्री म. सु. पगारे सर, आदरणीय मॅडम आणि सगळे विद्यार्थी मित्र आणि शिक्षक वर्ग, नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग. आवाजच येत नाही तुमचा, एनर्जेटिक पाहिजे मला. गुड मॉर्निंग. क्या बात आहे. थँक्यू सो मच. बरं, जेव्हा मी नमस्कार म्हटलं तेव्हा कसं वाटलं, काय केलं मी? ॲक्च्युली शब्द ऐकायला आले आपल्याला, पण त्यासोबत काय वाटलं? नमस्कार कसं वाटलं? आपलेपणा वाटला का त्यात तुम्हाला? वाटला ना. हां, आता मी काही बोलते. मी आहे रेडिओ मनभावांची आरजी शुभांगी, पण हेच आता मी वेगळं बोलते थोडंसं. नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आर जे शुभांगी. हे पोचलं तुमच्यापर्यंत? पोचलं का? पहिलं पोचलं नव्हतं ना. हां, तर हीच असते आज आपला हातचा विषय, हाच आहे. काय लिहिलंय? शब्द ते संवाद, संवाद ते प्रभाव. शब्द येतात, शब्दांची डिलिव्हरी होते, शब्द पोचतात कानांपर्यंत, पण मग ते जर ज्या पद्धतीने तुमच्याकडे प्रेझेंट केले गेले तेव्हा ते तुम्हाला टची झाले, हो की नाही? तर ही असते शब्दांची जादू आणि आवाजाची जादू. तर सर्वांना नमस्कार. मी आहे आर्य शुभांगी. आणि असं म्हणतात, चेहरा बदलतात, लोक जातात, लोक बदलतात, दुनिया बदलते, पण आवाज हा कायम असतो. ते गाणं एक ऐकलंच असेल सर्वांनी, नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है गर याद रहे. अगर याद रहे तो आवाज ही पहचान बन जाती है. आणि हेच आमचं सगळ्यांचं आहे, युअर वॉइस इज युअर आयडेंटिटी. तर आजचा आपला विषय शब्द ते संवाद आणि संवाद ते प्रभाव. तर सगळ्यात पहिले काय करायला हवं की मला बोलायचं आहे, मला बोलतं व्हायचं आहे, तर त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे असं उठून तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल. आर जेचं काम काय? फक्त बकबक करणं, दोन चार गाणी लावणं आणि संपलं. पण असं नसतं. आर जे म्हणजे भरपूर काही असतं आणि भरपूर काही स्ट्रगल केल्यानंतरच तो या पोझिशनला पोचलेला असतो, कुठलाही आर जे असो. तर आपला संवाद, आपलं बोलणं हे लोकांपर्यंत, त्याला अट्रॅक्ट करून ठेवणं, अटॅच होणं लोकांशी. कारण आर जे तर हा काही दिसत नाही, समोर त्याची काही ॲक्टिंग दिसत नाही, त्याचा चेहरा दिसत नाही, का तो काय काय फेशियल एक्सप्रेशन देतो आहे काहीच दिसत नाही, तरी पण तो आवाज लोकांना आपलासा वाटतो. का वाटतो? तर त्याच्या शब्दांच्या चढउतारामुळे, व्हॉइस मॉड्युलेशन आणि कॉन्फिडन्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स. आता तुम्ही म्हणाल, कॉन्फिडन्स कसा मिळवायचा? तो का इकडून एका रात्रीतून मिळतो? नाही. तर कॉन्फिडन्स हा तुम्हाला स्वतःला डेव्हलप करावा लागतो. त्यासाठी काय करावं लागेल? छोटे छोटे संवाद आहेत, वाक्य आहेत. आपण पहिले बोललं पाहिजे, बोललं पाहिजे मान्य, पण एक चांगला तुम्हाला तानसेन जर व्हायचं असेल, मी एक बोलते तानसेन, तर त्यासाठी आधी तुम्हाला चांगलं कानसेन होता आलं पाहिजे. कानसेन म्हणजे ऐकता आलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकून घेता आलं पाहिजे, तेव्हा तुम्ही नक्कीच छानपैकी तानसेन. आता तुम्ही म्हणाल, तानसेन तर गायक होता, मग आम्हाला तानसेन नाही व्हायचं आहे, आम्हाला निवेदक व्हायचं आहे, आवाज द्यायचा आहे, सूत्रसंचालक व्हायचं आहे. तर तेच, त्या दृष्टीनेच मी बोलते आहे की कानसेन झाला तर तानसेन होता येईल. आणि नॅचरली बघा ना, देवाने आपल्याला दोन कान दिलेले आणि एकच तोंड दिलंय, त्यामुळे आपण एकदा बोललं आणि दुप्पट ऐकलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? पटतंय मनाला? पटतंय सर्वांना? दोन कान एक तोंड, जास्तीत जास्त दुप्पट ऐका, म्हणजे तुम्हाला नक्कीच छानपैकी बोलता येईल. कारण ऐकल्यामुळे आपली भाषा जी आहे ती समृद्ध होत असते. आता एक प्रश्न विचारते सुरुवातीला मी सगळ्यांना, इथे मराठी विषयाचं किती मुलं आहेत? अच्छा, 1 2 3 4 5 6 7. हिंदी 3 4, ओके. आणि इंग्लिश? ओके, भरपूर आहे. चला, तर इथे सगळं कॉम्बिनेशन आहे लँग्वेजचं, इंग्लिश, मराठी, हिंदी. पण माझा प्रश्न असा आहे की वेगवेगळ्या भाषा इथे आहेत, पण मग वेगवेगळ्या भाषा जरी इथे प्रेझेंट असल्या, वेगवेगळ्या भाषेचे तुम्ही विद्यार्थी आहात सगळे आहात, पण मग भाषा वेगवेगळी असली तरी संवाद बदलतो का? मला सांगा बरं, त्यात संवादात काही फरक पडतो का? नाही. संवादाचा उद्देश एकच असतो, ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोचणं. मग ते कशामुळे साध्य होतं? केवळ भाषा, समृद्ध भाषा, आपले उच्चार आणि आपली ती डिलिव्हरी कशी करतोय, आपण बोलतोय कसं समोरच्याशी, त्याच्याबद्दल. तर सर्वात मोठा पहिला जो प्रॅक्टिस आपण करू शकतो, येस कमी, तर सर्वात पहिले आपलं श्वासांवर नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय करावं लागतं? श्वासांवर नियंत्रण घेण्यासाठी ब्रीदिंग प्रॅक्टिस. तर आपल्याला बऱ्याचदा असं होतं, बोलताना धाप लागते, दम लागतो, गाणं गाताना दम लागतो, तर तसं होऊ नये म्हणून, कारण रेडिओ जॉकी असला बोलायचं म्हटलं की एक एक तास, दोन दोन तास, अर्धा तास पण बोलायला लागतं. तर त्यावेळेला आपण आपली एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी रोज एक महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे आपण ब्रीदिंग प्रॅक्टिस करायला पाहिजे. तुम्ही रेडी आहे का? आपण एक एक्झाम्पल घेऊया ब्रीदिंग प्रॅक्टिसचं. सिट स्ट्रेट एव्हरीवन प्लीज. सगळ्यांनी ताट बसूया छानपैकी. तर थोडी ॲक्टिव्हिटी, आता सारखं सारखं ऐकून मलाही बोलणं फार हे होतं, तर आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी घेऊ. तर सगळ्यांनी मी 1, 2, 3, 4 म्हणेल तेव्हा मोठा श्वास घ्यायचा आहे, नंतर पुन्हा 1 ते 4 म्हणेल तेव्हा श्वास रोखायचा आहे, आणि पुन्हा 1 ते 4 म्हणेल तेव्हा श्वास सोडायचा आहे. आपण करूया, मी पण करते तुमच्यासोबत. सगळ्यांनी हात समोर ठेवून द्या, हाताची गडी नका घालू प्लीज, तुम्हाला त्रास होईल. तर ही प्रॅक्टिस जर तुम्ही डेली केली रोज तर खूप फरक पडणार आहे तुम्हाला. तुमच्या श्वासांवर कंट्रोल येणार आहे. 1 डोळे मिटाचे, 1 स्ट्रेट बसा, 1 श्वास घ्यायचा आहे, 1, 2, 3, 4. खूप खोल श्वास घ्यायचा आहे, डीप ब्रीदिंग करायचं, एकदम आवाज लावायचा तुमच्या श्वासाचा, आणि तो श्वास रोखून धरा आता. 1, 2, 3, 4 आणि हळूहळू आता तो सोडायचा आहे. 1, 2, 3, 4. वन्स अगेन, 1, 2 श्वास घेण्याची प्रोसेस, 3, 4 श्वास रोखून ठेवायचा आहे, 1, 2, 3, 4 आणि आता सोडायचा आहे, 1, 2, 3, 4. हे असं तुम्ही रोज 5 वेळा जरी केलं मोठ्या मोठ्या सकाळी, तुम्हाला तुमच्या ह्याच्यात जो बदल होईल तो फार महत्त्वाचा बदल होणार आहे. थँक्यू सो मच सगळ्यांसाठी. वाटलं थोडं फ्रेश फील होत आहे? डीप ब्रीदिंग प्रॅक्टिस केली डेली तर तुम्हाला नक्कीच याचा फरक पडेल. तर रेडिओ जॉकी म्हटल्यानंतर तुमच्या मनात काय काय येतं मला आधी सांगा. कोण उत्तर देईल? रेडिओ जॉकी ही काय व्यक्ती आहे किंवा ह्याचं काय मिक्सचर, कुठल्या गोष्टींचं मिश्रण आहे रेडिओ जॉकी म्हणजे काय वाटतं? कोणी सांगू शकेल का या ठिकाणी क्या लगता है आपको? एक रेडिओ जॉकी मीन्स क्या हो सकता है? बोलने वाला, ठीक है, यहाँ तक हमें पता है. और क्या क्या उसमें कॉम्बिनेशन होना चाहिए? कम ऑन, बोलिए बोलिए आप. मैं ये बोलती रहूंगी, वो मुझे अच्छा नहीं लगा. हम इंटरेक्शन करेंगे बहुत अच्छे से. और क्या लगता है? रेडियो पे कोई दिखता नहीं, ना मुझे लिसनर्स दिखाई देते हैं, ना मैं किसी को दिखाई देती हूँ. कैमरा भी नहीं होता है, सिर्फ ऑडियो चलता रहता है. तो उसके लिए क्या मैं कर सकती हूँ? तो सबसे पहला चीज़ होता है वॉइस, फिर लैंग्वेज. लैंग्वेज के बाद उसमें इमोशन होना इज द मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट. इमोशन शुड बी देयर. अगर मैं ऐसे ही बोलूँगी कि तुम्ही ऐकताय रेडिओ मन भावन, आता पुढचं गाणं ऐकूया, संपलं, लोक चेंज करणार आहेत, कोई सुनने वाला नाही आहे, मुझे कोई रुकेगा नाही वहां पे. लेकिन वही, हा बाहेर मस्तपैकी हवा सुटली आहे, गारवा सुटलाय, हवेत गारवा आलाय, आणि त्यावेळी हे जर गाणं तुम्हाला ऐकायला भेटलं तर मज्जाच येईल ना. ते लोक थांबतील, कुठलं गाणं हे लावते ऐकतील, बरोबर? तर हे टेक्निक्स असतात रेडिओ जॉकीचे. नाहीतर मग सरळ मी बोलून मोकळी होईल, आता तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचं आहे, ओके मी गाणं लावलं, संपलं माझं काम. तर तो प्रॉपर रेडिओ जॉकी किंवा प्रॉपर वक्ता असूच शकत नाही. प्रॉपर जो बोलणार आहे त्याला श्रोत्यांशी कनेक्ट होता आलं पाहिजे. तो मेन आपला आहे, जेव्हा आपण बोलतो समोरच्याशी, भाषेचा योग्य वापर करतो, त्याचे स्पष्ट उच्चार आणि त्यानंतर त्या इमोशन्स, त्या भावना त्या वाक्यांमध्ये टाकल्या तर नक्कीच समोरचा आपल्याला ऐकून घेतो आणि समजून पण घेतो, बरोबर? तर पहिली टिप्स काय सांगितली? कोण सांगेल? सगळ्यात पहिलं आवाजाला डिलिव्हर करताना ब्रीदिंग प्रॅक्टिस एक आहे, नंतर काय सांगितलं? भाषा महत्त्वाची, सगळ्यात महत्त्व. तुम्ही सगळ्या लँग्वेज स्टुडंट्स आहात, वेगवेगळ्या भाषा, पण भाषा तुमच्या वेगवेगळ्या असल्या तरी त्याचं एक माध्यम आहे की आपल्या भावना, आपल्या इमोशन्स समोरच्यापर्यंत पोचवणं, तर समोरचा तुम्हाला ऐकणार आहे. आणि तुम्हाला चांगलं वक्ता व्हायचं असेल तर काय करायला हवं, चांगलं तानसेन व्हायचं आहे, बरोबर, तर तानसेन होता येईल. हा एक मंत्र, सगळे मंत्र लक्षात ठेवायचे आहे. मी एंड सेशनच्या एंडिंगला पुन्हा तुम्हाला विचारणार आहे, त्यामुळे बी अलर्ट. तर फक्त आवाज, आता मला आवाज सांगा की फक्त आवाज असणं गरजेचं आहे का? आवाज, माझा आवाज चांगलाच नाही, मी काय श्रोता बनणार, मी काय रेडिओ बनणार, रेडिओ जॉके बनणार, किंवा मी काय वक्ता बनणार, किंवा मी सूत्रसंचालक कसं बनणार, माझा आवाजाला बेसच नाही. तो आवाज, त्याच्यावर काम करावं लागतं. नुसतंच आपला आवाज खराब आहे असं म्हणून सोडून देण्यापेक्षा, हे एक वेगळं फील्ड आहे, रेडिओ जॉकी असो, ते याच्यानंतर तुम्ही भरपूर काही वेगवेगळ्या फील्डमध्ये जाऊ शकता. एंटरप्रिनरशिप आहे, नंतर तुमचे कॉन्टेंट क्रिएटर असतात, तसं तुम्हाला बनता येऊ शकतं, मुलाखत, पॉडकास्टिंग वगैरे घेता येऊ शकतात. तर आवाजावर काम करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे युअर व्हॉइस इजंट जस्ट साऊंड, फक्त आवाज, तुमचा आवाज म्हणजे फक्त साऊंड नाही आहे, तर इट्स युअर सुपर पॉवर टू मूव मिलियन्स. मिलियन लोकांना तुमच्या एका शब्दात फिरवण्याचं किंवा त्यांच्यावर राज्य करण्याचं माध्यम आहे आपला आवाज. आणि त्याच्यावर जर काम केलं गेलं तर नक्कीच तुम्ही आवाजाचे बादशाह बनू शकता. तर आपला आजचा विषय आहे शब्द ते संवाद. तर शब्द पोचत आहे तुमच्यापर्यंत, पण संवाद पोचतोय का, आणि संवादातून तो प्रभावी ठरतोय का संवाद, हे तितकंच महत्त्वाचं आहे, बरोबर. तर सेकंड प्रॅक्टिस तुम्ही करू शकता आवाजाचं, तुमची क्लॅरिटी खूप महत्त्वाची आहे. क्लॅरिटी असणं आवाजाला, क्लॅरिटी असेल तर लोक तुमचं ऐकून घेतील. क्लॅरिटीच नसेल तुमच्या आवाजाला, तुमचा, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत लास्ट बेंचपर्यंत पोहोचणारच नाही, तर मग सगळे कंटाळा करतील, मोनोटोनस होऊन जाईल ते सगळं. तर त्यासाठी तुमचं प्रत्येक शब्द फेक जी आहे ती प्रत्येक शब्दावर जोर, स्ट्रेस, हे सगळं असणं महत्त्वाचं आहे. आता आपण एक आणखी एक ॲक्टिव्हिटी घेऊया. कोण येईल इथे समोर? एकच जण कोणी हवं आहे मला, एक उदाहरण पण कोणी या, एकदम कोणी, मेल फिमेल कोणीही चालेल मला, विदाऊट हेजिटेशन या पटकन. कोणी एक जण या, सोपं आहे, मी काही खूप काही करायला लावणार नाही आहे, सोपं काम देणार आहे, एकदम सोपं. ॲक्टिव्हिटी करत राहिलो तर आपलं सेशन एंगेजिंग होणार आहे. काही जादू करणार नाही आहे मी, सिंपल तुमच्यासारखीच एक व्यक्ती आहे. नथिंग, एक शब्द बोलायचा आहे फक्त, एक वाक्य बोलायचं आहे. हिंट देऊन दिली मी, काहीच नाही, एक वाक्य बोलायचं आहे. तुमची आवाज तुमची ओळख बनणार आहे. ये बेटा, थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. आता एक वाक्य देणार आहे मी, आणि त्या वाक्यामध्ये मी काय करणार, वेगवेगळ्या शब्दांवर तिला जोर द्यायला सांगणार, तर त्याचा अर्थ कसा बदलतो ते पण सांगणार तुम्हाला. म्हणूनच शब्दांवर स्ट्रेस किती द्यावा, कसा द्यावा, हे खूप चांगलं उदाहरण आहे याचं. तर आज तुला वाक्य देते, आज माझा वाढदिवस आहे. तर या वाक्यामध्ये तुला सुरुवातीला आज या शब्दावर जोर दे आणि पूर्ण वाक्य बोल. आज माझा वाढदिवस आहे.
1: आज माझा वाढदिवस आहे.
0: आज, कधी आहे तिचा वाढदिवस? आज. आपल्याला काय कळलं अर्थ, की आज आहे तिचा वाढदिवस. सेकंड टाइम तू असं कर, माझावर जोर दे आणि बाकी शब्द बोल.
1: आज माझा वाढदिवस आहे.
0: एक्झॅक्टली, तिचाच आहे, माझा नाहीये, तुमचा कोणाचाच नाहीये, तिचा वाढदिवस म्हणजे माझा. जेव्हा तिने माझावर जोर दिला तेव्हा तुम्हाला कळलं की आज तिचा वाढदिवस आहे. आज माझा वाढदिवस आहे, यापैकी वाढदिवसवर जोर दे आता.
1: आज माझा वाढदिवस आहे.
0: वाढदिवस आहे, एंगेजमेंटची सेरेमनी नाही आहे, वाढदिवसच आहे, बरोबर. आणि आज माझा वाढदिवस आहे, जोर दे आता.
1: आज माझा वाढदिवस आहे.
0: आहे बरं का, नाही असं नाही आहे, आहे तिचा वाढदिवस. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. काय विशेष, काय वेगळं करायला लावलं मी? तर कळलं तुम्हाला, प्रत्येक शब्दावर आपण जसा स्ट्रेस देणार तसा तसा त्याचा अर्थ बदलणार आहे. हे महत्त्वाची टिप्स. तर भाषा विषय शिकताना तुम्ही शब्द फेक, शब्दांवर जोर, स्ट्रेस किती देताय, कुठल्या शब्दावर किती स्ट्रेस देताय, कुठे पॉज घेताय, कुठल्या क्षणी बोलताय, कसं बोलताय. आता तुम्ही एखाद्याच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला गेलेले आहात आणि तिथे तुम्ही म्हणाल की हे आज आपण किती दिवसांनी भेटतोय ग, खरंच बघ तुझ्या आईबद्दल मला खूप वाईट वाटलं, हां चांगल्या होत्या, बघा खूप छान होत्या, असं बोलले तर मला चालेल का तिथे आयडी रेडिओ जॉकी तिथे प्रेझेंट करणं योग्यच नाही आहे माझ्यासाठी. रेडिओ जॉकी सारखं बोलता मला येणारच नाही तिथे. तिथे माझा टोन बदलेल, तिथे माझं आवाज बदलेल, शब्दांची फेक बदलेल आणि सगळंच बदलेल. प्लस आई मावशींबद्दल ऐकून वाईट वाटलं. तिथे मी लो पिचमध्ये बोलणार आहे. हाय पिचमध्ये बोलून चालणार आहे का मला त्या ठिकाणी? अजिबातच नाही. ती म्हणलेला आनंद झाला आहे की कुठे एक्साइटमेंट आली आहे या ठिकाणी. तर हे असतं भाषा प्रेझेंट करण्याचं सूत्र. तर प्रत्येक वेळी तुम्ही कशी शब्द पेक करताय, भाषा कशी उच्चारताय, प्रत्येक वेळी उच्चारांना तितकंच महत्त्व आहे. आपल्या जळगावकडे फार प्रॉब्लेम आहे. न चा न आणि ड चा अ चा ड. जळगाव उड्याला पोळी काढा. अरे तो ळ स्पष्ट उच्चारला तर छान वाटेल. पोळीच म्हणा तुम्ही, पोळीला पोळीच म्हणा. काळा काढा नाही काळा. जळगाव जळगाव आहे. बरेच जण जळगाव जळगाव म्हणतात. ज ज आणि ज ज आणि च हे खूप महत्त्वाचे डिटेल्स आहेत. खूपच महत्त्वाचे. तर कालच आमच्याकडे इंटर्न मुली तुमच्यासारखीच विद्यार्थी येत असतात, दिवसभर आमच्यासोबत असतात, ते शिकत असतात, त्यांना ट्रेनिंग देत असतो आम्ही. ती काल म्हणे, मॅडम हा ऑक्टोबर महिन्यात ना आपण एक ॲक्टिव्ह आहे. ऑक्टोबर, आता इथे ऑक्टोबर टोवर डॉट आहे का मला सांगा, किंवा ऑक्टोबरच्या स्पेलिंगमध्ये मला सांगा एम कुठे येतोय का. मग आपण मराठी बोलताना तो ऑक्टोबर का म्हणतो? नाही, चुकीचंच येते. ऑक्टोबरच म्हणायला पाहिजे आपण. ऑक्टोबर सप्टेंबर ठीक आहे, एस ई पी टी ई एम बी आर सप्टेंबर इट्स ओके. देन वाय ऑक्टोबर ओ सी टी ओ बी आर. व्हॉट इज स्पेलिंग ऑफ ऑक्टोबर? ओ सी टी ओ बी आर, राईट. सो ऑक्टोबर प्रनाउन्सिएशन पण तसंच झालं पाहिजे ना. पण आपण जनरली बोली भाषा चालू असतात बरोबर. मला सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं आहे. आपली भाषा कशी आहे याच्यात काय चुकली मी सांगा बरं? मला सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं आहे. इथेच आपण छोट्या छोट्या चुका करत असतो. सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं आहे, लवकर उठावं लागेल, मला सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं आहे. एकदम चुकीचं आहे. केसांची हेअरस्टाईल हे अपभ्रंश झालेले आहेत भाषांचे. त्यामुळे त्यावेळी आपण बोलताना लक्षात घेतलं पाहिजे की हे असं आपण करायला नको. ह्या चुका होतात, मायनर मायनर असतात, आपल्याला बोलताना अजिबातच लक्षात येत नाही. अरे तिची केसांची हेअरस्टाईल बघ ना किती भारी आहे, केसांची हेअरस्टाईल. खूप मजा येते. अशा होत असतात चुका. तर ह्या चुका आपण टाळल्या पाहिजे. पुन्हा एकदा एक महत्त्वाचा आम्ही जो नियम पाळतो, आकाशवाणीपासून मी शिकले तो नियम, जेव्हा आपण बोलत असतो तो शब्द ते वाक्य किंवा ते जे पण असेल स्पीच ते लोकांपर्यंत टची होण्यासाठी आपण बोली भाषेतच समोरच्याची बोललं पाहिजे रेडिओवरनं बोलताना. म्हणजे कसं, एकारांत शब्द टाळले पाहिजे. आता एकारांत शब्द कोणते आहेत? एकारांत शब्द कोणी सांगू शकेल का? एकारांत शब्द ज्याच्या एकारांत शब्द ज्याचा अंत एकार ए शब्दाने होतो. फॉर एक्झाम्पल आता मी सांगते, काल आमच्याकडे पाहुणे आले होते, त्यांनी सांगितले की पुस्तके वाचले पाहिजेत केले पाहिजे असे आम्ही ऐकले. त्यांनी सांगितले की बाजारातून काही भाजीपाला आणला पाहिजे. तर ए ए ए शब्द जो येतो ना तो म्हटला नाही पाहिजे. आपण जेव्हा बोलतो ना जर आपल्याला समोरच्याने ऐकलं पाहिजे असं वाटतं तेव्हा आपण बोली भाषा, त्यावेळेला मी असं म्हणेल आमच्याकडे काल पाहुणे आलेले, त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितले नाही, सांगितले नाही म्हणायचं जेव्हा बोलतो तेव्हा. त्यांनी मला सांगितलं की आज आपण पोहे केले तर त्यानंतर आणलं पाहिजे घेलं पाहिजे. तर अ शब्द अकारांत शब्द वापरले पाहिजे, एकारांतच्या ऐवजी अकारांत शब्द. कालच गेस्ट आलेले, त्यांनी सांगितले, सांगितले म्हणण्यापेक्षा सांगितलं म्हणा, खूप छान वाटतं समोरच्याला ऐकायला, आपलंसं वाटतं बरोबर. आता हेच एखादं वाक्य जर घेतलं, आज तुम्ही आला, तर हे वेगवेगळ्या इमोशन्सने बोलायचं असेल तर काय करणार तुम्ही? अरे वा आज तुम्ही आलात, याच्यात काय होतं? एक्साइटमेंट होती बरोबर. आणि हेच वाक्य दुःखाने बोलायचं असेल तर कसं बोलणार? कोण बोलू लागेल मला आता? सॅड मूडमध्ये बोलायचं हे वाक्य, आज तुम्ही आलात. भाषेची मुलं आहात तुम्ही, बोला पटापट. लँग्वेज तुम्हाला डिलिव्हर करता आली पाहिजे त्या मूडमध्ये, त्या टोनमध्ये, वेगवेगळ्या याच्यात बोलता पाहिजे. एक्साइटमेंट, अरे वा तुम्ही आलात, वा तुम्ही आलात, छान वाटलं, अरे आलात तुम्ही. सॅड है ना, वेगवेगळ्या टोनमध्ये बोललो मूड बदलतो. तर आवाजातले चढ उतार स्ट्रेस, पॉज आणि इमोशन ची असते आणि मांडणीची सुद्धा असते. मांडणी सुद्धा असते भाषेला, बरं का? ती कोणताही शब्द जोडला झालं तर नाही, प्रॉपर प्रोसेस घेऊन त्याची मांडणी पण करता आला पाहिजे. स्पष्ट उच्चार खूप महत्वाचे आहेत. न, ण, आन, ठेव, सण म्हणतात. आज आपण रक्षाबंधनचा सण, सण नाही सण, सण आणि सण दोघी वाक्य वेगवेगळी आहेत. सण इसवी सण असतं ते सण असतं आणि सण म्हणजे आपला फेस्टिवल, बरोबर? कळत आहे सगळ्यांना? आणखी एक भाग आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर. सगळ्यांकडे पेन आहे का? इथे पेन काढा सगळ्यांनी, मी पण काढते. हे प्रॅक्टिस आम्ही जेव्हा ट्रेनिंग घेतलं ना तेव्हा केलेलं आहे. एक आणखी एक मस्त प्रॅक्टिस आहे, पेन किंवा पेन्सिल काहीही चालेल. तर हे तुम्ही तुमच्या दातांमध्ये ठेवायचं आणि बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही एक टेक्निक जर तुम्ही रोज प्रॅक्टिस केली 5 ते 10 मिनिटं, आणि हे कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत तुमच्या आवाजाची क्लॅरिटी म्हणजे पेन आणि पेन्सिल दातात ठेवून बोलायचंय समोरच्याशी, आणि तेव्हा फोन आणि हे करा आणि बोलायचंय सगळ्यांनी, करा ऍक्टिव्हिटी एक छान मस्त मजा येईल तुम्हाला. आणि तुमचं बोलणं समजत नाही ऍक्च्युली, जेव्हा आपण पहिल्यांदा पेन दातात ठेवतो समोरचं काय बोलतो काहीच कळत नाही, काय अरे क्या पागल आहे क्या बोल रहा है समझ में नहीं आ रहा है. पण पेन तोंडात ठेवून इतकी प्रॅक्टिस करायची की पेन तोंडात ठेवल्यानंतर सुद्धा तुम्ही काय बोलताय ते समोरच्याला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे, तेव्हा तुमची प्रॅक्टिस कम्प्लीट झाली असं समजायचं. एक जण कोणी आता जेंट्स पैकी पाहिजे मला, कोणी या म्हणतात कोणी प्लीज तोंडात, आणि काही तुझं नाव सांग किंवा तुला जे बोलायचं ते बोलू शकतो. ते समजतंय का? आपण बघू.
2: माझं नाव इकी,
0: काय मला मी पुन्हा
2: माझं नाव इकी आहे.
0: काय करतो?
2: मी एम ए इंग्लिश आहे.
0: कुठे राहतो?
2: धामणगाव.
0: तुझा छंद कुठले आहे, काय करायला आवडतं?
2: मला वाचायला आवडतं.
0: बर, आणखी काय काय आवडतं? कुठल्या शाळेत शिकत होता? कळतंय बोलणं? थोडं थोडं कळतंय, पण मी तुला प्रॅक्टिस कुठपर्यंत करायची, जोपर्यंत तुझा आवाज पूर्ण क्लिअर बोलणं समजत नाही तोपर्यंत. जर असं केलं ना नक्कीच तुमच्या क्लॅरिटीमध्ये, स्पीकिंगमध्ये फ्लुएन्सी येणार आहे, त्याच्यामुळे फ्लुएन्सीचा भाग आहे. थँक्यू. काहीच नाही, मी इथे आल्यानंतर तुम्हाला खूप काही करायला लावणार नाही, जादू तुमच्यामध्ये काहीच बदल करणार नाही. एक छोटंसं आपण ॲक्टिव्हिटी घेणार आहे, मजा येते. म्हणून प्रोनन्सिएशन क्लॅरिटी हवी असेल तर ही दातात ठेवून तुम्ही प्रॅक्टिस करा बोलण्याची. आरशा समोर उभे राहा आणि हे पेन्सिल ठेवायची आणि बोलायचं, तर त्याच्याने खूप इम्प्रूव्हमेंट होते. टंग आपल्या जिभेचा व्यायाम होतो त्याच्यामुळे, आणि त्यामुळे क्लॅरिटी येते बोलताना. आपले शब्द जे स्लिप ऑफ टंग होतं आपलं बऱ्याचदा, ते होणार नाही ही जर प्रॅक्टिस केली तर, आणि शब्द चुकणार नाही, बरोबर? बोर होतोय का सगळ्यांना? मला असं वाटतंय बोरिंग चाललंय लेक्चर, मीच बोलतेय सगळे मग. ओके, थँक्यू सो मच, मजा येते.
3: आप सुन रहे हो रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.

रामकृष्ण हरी। हिशोब काय ठेवायचा? काळाच्या निरंतर वाहत्या प्रवासामध्ये आपल्या थोड्या जीवनाचा हिशोब काय ठेवायचा? आयुष्याने भरभरून दिलं असताना जर जे नाही मिळालं त्याचा हिशोब काय ठेवायचा? मित्रांनी दिले आहे अलोट प्रेम इथे, तर शत्रूंच्या बोलण्याचा हिशोब काय ठेवायचा? येणारा प्रत्येक दिवस आहे प्रकाशमान इथे, तर रात्रीच्या अंधाराचा हिशोब काय ठेवायचा? आनंदाचे दोन क्षण ही पुरेसे आहेत जगण्याला, तर मग उदासीनतेच्या क्षणांचा हिशोब काय ठेवायचा? मधुर आठवणींचे क्षण इतके आहेत आयुष्यात, तर थोड्या दुःखदायक गोष्टीचा हिशोब काय ठेवायचा? मिळाली आहेत फुले इथे कित्येक सरहृदयाकडून, तर मग काट्यांच्या टोचणीचा हिशोब काय ठेवायचा? चंद्राचा प्रकाश आहे जर इतका आल्हाददायक, तर त्यावरील डागांचा हिशोब काय ठेवायचा? जर आठवणीनेच होत नसेल मन प्रफुल्लित, तर मग भेटण्याचा न भेटण्याचा हिशोब काय ठेवायचा? काहीतरी नक्कीच खूप चांगलं आहे सगळ्यांमध्ये, तर मग थोड्याशा वाईटपणाचा हिशोब काय ठेवायचा? रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभ दिन आयोरे मध्ये आपणा सर्वांचं मी आर जे शुभांगी स्वागत करते. आज 14 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशात संवाद आणि संस्कृतीचा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय हिंदी दिवस 14 सप्टेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या संविधान सभेने देवनागरी लिपीतील हिंदी भाषेला संघराज्याची अधिकृत राजभाषा म्हणजेच ऑफिशियल लँग्वेज म्हणून स्वीकारलं होतं. त्या ऐतिहासिक निर्णयाची आठवण म्हणून दरवर्षी देशभरात आजचा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. विविधतापूर्ण भारताला एका सूत्रात बांधण्यात हिंदी भाषेचं योगदान अनमोल राहिलं आहे. सोमवारचा नवा संकल्प, एका ताज्या आठवड्याची सुरुवात, गेल्या आठवड्यातल्या अपूर्ण राहिलेल्या कामांचा, नवीन योजनांचा सर्वोत्तम दिवस. आज हिंदी साहित्यातील एका थोर विद्वानांची जयंती आणि रेडिओच्या विश्वातून सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकाराचा वाढदिवस आहे. हिंदी भाषेला भारताची राजभाषा बनवण्यात सिंहाचा वाटा उचलणारे प्रख्यात विद्वान, लेखक आणि गांधीवादी विचारवंत व्यवहार राजेंद्र सिंग यांची आज जयंती. विशेष म्हणजे 14 सप्टेंबर 1949 रोजी त्यांच्या 50व्या वाढदिवसाचं औचित्य साधूनच संविधानानं हिंदीचा अधिकृत स्वीकार केला होता. आपल्या वेगळ्या आणि धाडसी चित्रपटांसाठी ओळखला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन दिल्लीत रेडिओ जॉकी म्हणून करिअर सुरू करत त्याने आपल्या अफाट कौशल्यानं बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं युग निर्माण केलं. आजचा मनभावन सुविचार, भाषा ही केवळ संवादाचं किंवा शब्दांचं साधन नसते तर ती माणसाच्या मनातील भावना आणि संस्कृती जोडणारा सेतू असते. आपल्या मातृभाषेचा स्वाभिमान बाळगा आणि इतर सर्व भाषांचा आदर करा, कारण स्वतःच्या मुळांशी घट्ट जोडलेला माणूसच यशाची सर्वोच्च शिखरं गाठू शकतो. आणि आजची बोधकथा, दिल्लीतील एका FM रेडिओ स्टेशनवर एक तरुण रोज सकाळी माईकसमोर बसायचा. त्याचा आवाज भारदस्त होता, पण त्याच्या डोळ्यात अभिनयाची मोठी स्वप्न सुद्धा होती. तो दिवसभर रेडिओवर लोकांचं मनोरंजन करायचा आणि रात्री लोकल ट्रेन पकडून ऑडिशनसाठी मुंबईच्या वाऱ्या करायचा. अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी त्याला नाकारलं. कोणी म्हणालं, तुझा चेहरा सामान्य आहे, हिरोसारखा वाटत नाही. तर कोणी म्हणालं, तुझ्या भुवाया खूप जाड आहेत, तू पडद्यावर शोभणार नाहीस. कित्येक वर्ष नकार पचवून सुद्धा त्याने कधीही आपल्या प्रतिभेवर संशय मात्र घेतला नाही. त्याने रेडिओवरील आपलं काम कधी सोडलंच नाही. तो लोकांचं सूक्ष्म निरीक्षण करायचा, त्यांच्या बोलण्यातल्या लकबी शिकायचा. शेवटी त्याला एक असा चित्रपट मिळाला जो इतर सर्व हिरोंनी नाकारला होता, विकी डोनर. त्या साध्या मुलाने त्या भूमिकेत जीव ओतला आणि तो चित्रपट प्रचंड गाजला. तो तरुण दुसरा कोणी नसून आजचा स्टार आयुष्मान खुराना होता. तो नेहमी सांगतो, मला रेडिओने लोकांशी सहज बोलायला आणि त्यांचं मन जिंकायला शिकवलं. अपयश ही माणसाला घडवणारी सर्वात मोठी कार्यशाळा असते. तात्पर्य हेच, तुम्ही आज जिथे कुठे काम करत असाल ते काम संपूर्ण प्रामाणिकपणे करा. लोकांच्या टोमड्यांकडे लक्ष न देता स्वतःच्या कौशल्यावर मेहनत घेत राहा. एका दिवशी तुमचं कामच टीकाकारांना चोख उत्तर देतं. तेव्हा श्रोते हो, आज 14 सप्टेंबरचा हा सोमवार आपल्याला सांगतोय की आपल्या गुणांचा अभिमान बाळगा, आपल्या लाडक्या मराठी भाषेवर आणि खानदेशी मातीवर जीवापाड प्रेम करा, पण त्यासोबत हिंदी आणि इतर भाषांचाही तितकाच आदर करा. आजच्या दिवशी काही संकल्प आपण करू शकतो. पहिला म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस मंडे ब्लूज म्हणून आसात न घालवता एका नव्या उत्साहानं कामाला सुरुवात करूया. आणि दुसरा म्हणजे आज प्रत्येकाशी बोलताना शब्दांमध्ये आपुलकी आणि गोडवा नक्कीच ठेवूया.
तेव्हा खरी शुभता ही कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या भाषेतल्या नम्रतेत आणि कर्मातल्या निष्ठेत असते. जोपर्यंत तुमचं मन निर्मळ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयुर्वेदमध्ये मी इथेच थांबते, तुमची रजा घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आपण अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर करत असतो. बऱ्याच वेळा आपल्याला मिश्र खतं ही अधिक उत्पादनाकरता द्यावायची असतात आणि अशा प्रकारची मिश्र खतं जशी पाहिजे तशी आपल्याला बाजारात बऱ्याच वेळा उपलब्ध होत नाहीत. मग जी मिश्र खतं आहेत ती आपण घरीच कशी तयार करू शकतो याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया. रासायनिक खतामध्ये आपण जेव्हा विचार करतो त्याच्यामध्ये नत्र आहे, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नद्रव्याचा समावेश होतो आणि पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या दोन किंवा अधिक अन्नद्रव्ययुक्त खताच्या मिश्रणाला आपण मिश्र खत म्हणतो. दोन अन्नद्रव्य असणाऱ्या खताला आपण संयुक्त खताचे मिश्रण करूनही मिश्र खत तयार करता येते. मिश्र खतं जी आहेत शेतावरच कोणत्याही विशिष्ट उपकरणाचा वापर न करता सरळ खताचे मिश्रण करून तयार करता येतात. ही पद्धत जी आहे ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी पद्धत आहे. अशा तऱ्हेचे मिश्रण जे आहे ते सिमेंट काँक्रीटचा जो पृष्ठभाग असणाऱ्या ओट्यावर आपण तयार केलं तर चांगलं राहील. यासाठी चाळणी आहे, लाकडी आहे, लाकडी हातोडा आहे किंवा तराजू आहे, असं किरकोळ साहित्य त्याच्यासाठी लागतं. आणि अशा तऱ्हेने मिश्र खत पेरणीपूर्वी एक दिवस अगोदर तयार केलं तर ते आपल्याला अतिशय फायदेशीर ठरतं, जेणेकरून त्यामध्ये खडे तयार होणार नाहीत. ठराविक मिश्र खत तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सरळ खताची मात्रा काढणं सुलभ आहे. उदाहरणार्थ 100 किलो 4-8-15 या ग्रेडचं आपल्याला जर मिश्र खत करायचं असेल तर 4% नेत्र, 8% स्फुरद आणि 15% पोटॅश अशा प्रकारचं आपल्याला अन्नद्रव्य असणारं खत तयार करायचं आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि हे तयार करण्याकरता आपल्याला सरळ खताची किती मात्रा लागेल ते आपल्याला काढता येईल. यानंतर 1 टन मिश्र खत तयार करायचं असेल तर ते आपण सुरुवातीला 100 किलो तयार करण्याकरता किती मात्रा, त्याच्यावरून आपण 1 टन किती करण्याकरता लागणारी सरळ खताची मात्रा या प्रमाणात काढू शकतो. आणि अशा तऱ्हेनं आपण 4-8-15 एक उदाहरण दिलं आपण किंवा या ग्रेडचं खत तयार करू शकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर 4-8-15 ग्रेडचं जर आपल्याला मिश्र खत तयार करायचं असेल तर 200 किलो अमोनियम सल्फेट, 500 किलो सुपरफॉस्फेट आणि 250 किलो म्युरेटा पोटॅश आणि 50 किलो फिलर एवढं जर आपल्याजवळ असेल तर आपल्याला त्याच्यामधून आपल्याला जे पाहिजे त्या ग्रेडचं मिश्र खत आपण जे सांगितलं ते तयार होऊ शकतो. आता उदाहरणार्थ अमोनियम सल्फेट जे आहे ते आपल्याला 20 किलो नत्र त्याच्यापासून मिळतं 100 किलोपासून, तर 4 किलोसाठी किती, तर 4 × 100 आणि भागीला 20 या प्रमाणात जर केलं तर 20 किलो अमोनियम सल्फेट त्याच्याकरता लागेल. सिंगल सुपरफॉस्फेट आपल्याजवळ सरळ खत दुसरं उपलब्ध आहे तर 8 किलो ते साधारणतः 100 किलोपासून स्फुरद मिळतो, तर आपल्याला लागणारा जो 8 आहे तो आपल्याला 100 किलोपासून भागीला 16 केलं तर आपल्याला 50 किलोपासून 8 किलो जो स्फुरद आहे तो मिळेल. पालाशाच्या बाबतीत आपल्याला जो पालाश पाहिजे आहे तर तो पालाश पाहिजे 15, तर आपल्याला मिरेटा पोटॅशपासून 60 किलो पालाश हा 100 किलोपासून मिळतो, तर 15 किलोसाठी किती या प्रमाणात जर काढलं तर आपल्याला 25 किलोपासून मिरेटा पोटॅश हे जर आपण एकत्र केलं या प्रमाणामध्ये तर आपोआपच मिश्र खत तयार होईल. तर हे मिश्र खत तयार करत असताना आपल्याला काही काळजी घ्यायची असते. अमोनिया असणारी जी सरळ खतं आहेत उदाहरणार्थ अमोनियम सल्फेट आहे किंवा अमोनियम नायट्रेट आहे इत्यादी खते किंवा बेसिक स्लॅग रॉक फॉस्फेट या खतासोबत जर मिसळायची असली तर नत्राचा वायुरूपात त्रास होतो, त्यामुळे ती शक्यतो आपण मिश्रण अशा प्रकारचं टाळलं पाहिजे. पाण्यात विद्राव्य स्फुरदयुक्त खतं उदाहरणार्थ सुपरफॉस्फेट, ट्रिपल सुपरफॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट ही खते जी आहेत ती मुक्त चुन असणाऱ्या खतामध्ये मिसळल्याने विद्राव्य फॉस्फेट अविद्राव्य स्वरूपात बदलण्याची शक्यता असते आणि ही अविद्राव्य फॉस्फेट पिकांना उपलब्ध होत नाहीत. सहज विद्राव्य होणारी आणि हवेतील बाष्प शोषून घेणारी खतं उदाहरणार्थ कॅल्शियम अमोनियम नायट्रेट, युरिया इत्यादी खतं मिसळल्यानंतर त्यात ढेकळं किंवा खडे तयार होतात, त्यामुळे अशा खताचे पेरणीच्या थोड्या वेळ अगोदर मिश्रण तयार केलं पाहिजे. आणि सर्व प्रकारची नायट्रेट धारण करणारी खतं जी आहेत युरिया, पोटॅशियम सल्फेट किंवा क्लोराईड्स खतात मिसळल्यानंतर ती त्याच्या जलाकर्षक गुणधर्मामुळे हवेतील पाणी शोषून घेतात व कठीण होतात, म्हणून अशा प्रकारची जी खतं आहेत ती जास्त कालावधीसाठी साठवून ठेवू नये व ती केल्यावर लगेच पिकांना द्यावीत. द्रवरूप मिश्र खताचा सुद्धा वापर फळबाग भाजीपाला पिकामध्ये करता येईल. तर ह्या ज्या पायाभूत बाबी आहेत ह्या जर समजून घेतल्या आपण तर आपल्याला जसे पाहिजे तशा प्रकारची मिश्र खतं योग्य रीतीनं शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच तयार करता येतील आणि आपल्याला बाजारामध्ये जो तुटवडा मिळतो त्याच्यापासून आपल्याला बचाव करता येईल. तर आपण याच्यापासून संदेश घेऊया आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करूया. नमस्कार.
1: कृषी संदेश।

0: अमरत्व.
1: प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा. मेंदूतील परमाणूंच्या बदलांमुळे विचार उद्भवत असतात असं आधुनिक तत्वज्ञ मानत असल्यामुळे या असल्या घटनांचं स्पष्टीकरण करणं त्यांना अर्थातच जमत नाही, आणि स्पष्टीकरण जमत नाही म्हणून ते साधारणपणे या असल्या घटनांचा सरळ इन्कार करून मोकळे होतात. ते कसंही असो, मनाचा मेंदूशी अगदी घनिष्ठ संबंध असून प्रत्येक वेळी शरीर बदलताना त्या मेंदूचा नाश होत असतो. आत्मा हा एकमेव प्रकाशक असून मन हे त्याच्या हातातील एक साधन किंवा उपकरण आहे. त्या आतल्या साधनाद्वारे म्हणजे मनाद्वारे आत्मा बाहेरची साधनं म्हणजे नाक डोळे ही बाहेरची ज्ञानेंद्रिय हाताळत असतो, आणि अशा रीतीने विषयानुभूती होत असते. बाहेरील नेत्रादी इंद्रिय जगातील वस्तूंचे ठसे ग्रहण करतात आणि ते आत मेंदूतील मज्जा केंद्रापर्यंत म्हणजेच खऱ्या ज्ञानेंद्रियांपर्यंत नेऊन पोहोचवतात. कारण एक गोष्ट आपण सदा लक्षात ठेवायला हवी की बाहेरून दिसणारे आपले डोळे कान हे आपल्या विषयांच्या ठस्याचे केवळ ग्राहक किंवा ग्रहण यंत्रणा आहेत. आतील इंद्रिय म्हणजेच मेंदूतील मज्जा केंद्रच खरं कार्य करत असतात. संस्कृत भाषेत मेंदूतील या मज्जा केंद्रांना, ह्या ज्ञानतंतूंच्या केंद्रांनाच इंद्रिय म्हटलं जातं. ही इंद्रिय ते ठसे किंवा त्या संवेदना मनाच्या हवाली करतात. मन ते ठसे किंवा संवेदना पुढे नेऊन चित्त नामक स्वतःच्या एका अवस्थेला देतं. तिथे त्या संवेदना इच्छाशक्तीच्या रूपानं संघटित केल्या जातात आणि मग हे सगळे त्यांना त्या अंतर्यामस्थित राजाधिराजाला, त्या अंतसिंहासनाधिष्ठित नियामकाला, त्या चैतन्यघन आत्म्याला समर्पित करतात. तो त्या बघून आवश्यक ते आदेश देतो आणि मन तात्काळ इंद्रियांवर म्हणजेच मेंदूतील मज्जा केंद्रांवर कार्य करतं, आणि ती इंद्रिय स्थूल शरीरावर कार्य करू लागतात. ह्या सगळ्यांचा द्रष्टा, अनुभव करता, खरा शास्ता, नियंता, स्रष्टा, संचालक तो मानवाचा आत्माच आहे. एवमचे आपण बघितलं की आत्मा हा देह नव्हे, विचारशक्तीयुक्त मनही नव्हे. आत्मा हा संमिश्र किंवा संयुक्त पदार्थ असणं शक्य नाही. का बरं? कारण जो म्हणून संयुक्त किंवा संमिश्र पदार्थ आहे तो आपण एकतर पाहू शकतो किंवा त्याची कल्पना तरी करू शकतोच. जी गोष्ट आपण पाहू शकत नाही, जिची आपण कल्पना करू शकत नाही, जी आपण आणखी कशाशीही संयुक्त किंवा संमिश्र करू शकत नाही, जी आपण धरू, पकडू, कवटाळू शकत नाही, ती जडही नव्हे किंवा शक्तीही नव्हे, कार्यही नव्हे, कारणही नव्हे. ती गोष्ट संयुक्त किंवा संमिश्र पदार्थ असणं अर्थातच संभवत नाही. आमचं मनोविश्व, आमच्या विचारांचं विश्व हीच ह्या संयुक्त किंवा संमिश्र पदार्थाची चतुःसीमा होय. त्याबाहेर त्यांना अस्तित्व नाही. मिश्र किंवा संयुक्त पदार्थ हे नियमांच्या राज्यातच बसू शकतात, त्याबाहेर नाही. आणि जे नियमांच्या राज्याबाहेर आहे, नियमातीत आहे, ते मिश्र किंवा संयुक्त असणं शक्य नाही. मानवाचा आत्मा हा कार्यकारणाच्या नियमाच्या पलीकडे असल्यामुळे तो मिश्र किंवा संयुक्त नाही. तो नित्यमुक्त, मुक्त स्वभाव असून नियमाच्या राज्यातील सर्व वस्तूंचा शास्ता आहे, नियंता आहे. तो कधी मरत नाही, कारण मरण म्हणजे एखाद्या मिश्र किंवा संयुक्त पदार्थाचं स्वतःच्या घटकात विघटन. म्हणून जे मिश्र किंवा संयुक्त नाही ते कधीच मरणं शक्य नाही. ते मरतं असं म्हणणं, आत्मा मरतो असं म्हणणं म्हणजे निखालस मूर्खपणास होय. आता आपण या अमरत्वाच्या प्रश्नाच्या अगदी सूक्ष्म अशा भागाला, त्याच्या अगदी गाभ्याला हात घालत आहोत, अगदी खोल खोल पाण्यात शिरत आहोत. तुमच्यापैकी कित्येकांना त्यामुळे कदाचित भयही वाटण्याचा संभव आहे. आपण बघितलं की हा आत्मा ह्या जडाच्या आणि शक्तीच्या आणि विचारांच्या तिसभरच्या विश्वाच्या पलीकडे असल्यामुळे स्वगत, सजातीय, विजातीय, भेदशून्य, अखंड, एकरस असा अमिश्र, असंयुक्त मूल पदार्थ आहे, आणि म्हणून त्याचं विघटन होणं म्हणजेच त्याचा विनाश होणं म्हणजेच तो मरणं शक्य नाही. आता जो मरत नाही तो जगत असणंही अशक्य. ज्याला मरण नाही त्याला जीवन तरी कसं असणार? कारण जीवन आणि मरण ही एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखी आहेत. मृत्यूचंच दुसरं नाव जीवन आणि जीवनाचंच दुसरं नाव मृत्यू. अभिव्यक्तीच्या एका विशिष्ट प्रकाराला आपण जीवन म्हणतो आणि त्याच गोष्टीच्या अभिव्यक्तीच्या दुसऱ्या एका विशिष्ट प्रकाराला आपण मृत्यू म्हणतो. ज्यावेळी लाट वर उंच उसळते त्यावेळी आपण त्याला जीवन म्हणतो आणि ज्यावेळी ती खोल खोल कोसळते त्यावेळी आपण त्याला मृत्यू म्हणतो. एखादी गोष्ट जर मृत्यूच्या अतीत असेल तर हेही उघडच आहे की ती जीवनाच्याही जन्माच्याही अतीत असली पाहिजे. हे अगदी स्वाभाविकच म्हणावं लागेल. इथे मी तुम्हाला आपल्या त्या पहिल्या सिद्धांताचं स्मरण देऊ इच्छितो की मानव आत्मा हा त्या सर्वव्यापी जगन्मय शक्तीचा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे. त्याचं केवळ प्रकट रूप आहे. आणि आता आपण बघितलं की तो मानव आत्मा जन्म आणि मृत्यू यांच्या अतीत आहे, त्या दोघांच्या पलीकडचा आहे.

थाक 73 बा तथागता आर्य अष्टांगिक मार्गातील दुसरा मार्ग तू दाखविलास सम्यक संकल्पाने. संकल्प हे निष्ठावान असतात, धीरोदात्त असतात, संकल्पामध्ये असतात मूलगामी तत्वे आणि सैद्धांतिकता. संपूर्ण विश्वाचा डोलारा हा मूलगामी सिद्धांतावरती आधारलेला आहे. मानवी कल्पनांच्या दिशा ह्या संकल्पातूनच आविष्कृत होतात. संकल्पांना असते अधिष्ठान विचारांचे, आचरण घडत जाते त्यानंतर आपोआप योग्य मार्गाने. संकल्प असतात चांगल्या गोष्टींचे, चुकीच्या गोष्टी वाईट बाबींचा आढळ नसतो संकल्पामध्ये. त्यामुळे संकल्पांचा विकास म्हणजे गती प्रगतीचा शोध. संकल्पांची आवश्यकता म्हणजे दृढ निश्चय. संकल्पांचा प्रवास म्हणजे कार्यपूर्तीची सूचना. संकल्प असतात शपथे समान ठामपणाने कार्यसिद्धीस नेण्यासाठी, चांगल्या गोष्टींना उजागर करण्यासाठी, चांगले निर्णय घोषित करण्यासाठी, ध्येयबिंदूकडे झेपावण्यासाठी चांगल्या उद्दिष्टांची मांडणी करतात संकल्प. म्हणून सम्यक संकल्पांचे महत्त्व सम्यक दृष्टीच्या माणसाने निश्चित करावेत. तेव्हा त्याच्यातून विकसित होत जातील मानवी संस्कार आणि मानव समूहांची विवेकनिष्ठ संस्कृती. करावा संकल्प आसक्ती व द्वेषाला त्यागण्याचा, प्रतिहिंसा टाळण्याचा, म्हणजे शुद्धत्व अधिकच परिशुद्ध बनत जाते. नामरूपातील अनात्मतेच्या साक्षीने, जाणावे दुःख अनित्यतेने, तेव्हा प्रज्ञेच्या प्रभावाने निष्क्रमण दृढ होत जाते. बा तथागता आर्य अष्टांगिक मार्गाचा तिसरा मार्ग तू दाखविलास सम्यक वाचा. नीतिमान माणसाने नेहमीच सत्य बोलावे, असत्य बोलू नये. सत्य बोलणारा माणूसच असतो संस्कारशील आणि नीतिमान. असत्य बोलणाऱ्याचा नसतो संबंध कधीही नैतिकतेशी. दुसऱ्याविषयी वाईट बोलणे ही प्रवृत्ती नव्हे बरी. सम्यक वाचा या संकल्पातून व्हावा विकास माणसाचा. म्हणून पथ्य पाळणे आवश्यक आहे की दुसऱ्याविषयी बोलू नये वाईट किंवा करू नये निंदा नालस्ती माणसाने दुसऱ्याची. रागाला घालावा आळा आणि प्रेम द्यावे लोकांना आपुल्या. शिवीगाळ करू नये किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये माणसाने. सम्यक वाचेचे तत्व अंगीकारताना सर्वांशी वागावे आपुलकीने आणि सौजन्याने बोलावे. माणसाची अर्थहीन बडबड म्हणजे सम्यक वाचा नव्हे. अर्थहीन बडबड म्हणजे मूर्खपणा. तेव्हा मुद्देसद म्हणणे असावे तसेच बोलणे असावे समंजसपणाने. म्हणजे माणसांच्या संस्कारांची वृद्धी होऊ लागते सम्यक वाचेचे पालन करताना आपल्या अंतरंगातील बदलाने. पालन व्हावे सम्यक वाचेचे, न करावे पालन सम्यक वाचेचे कुणाच्या दबावामुळे किंवा कुणाच्या भीतीमुळे. तसेच होऊ नये असे पालन कोणत्याही पक्षपातीपणाने. सम्यक वाचा नसली तर होईल काय तोटा आपला, किंवा सम्यक वाचा नसल्यामुळे काय वाटेल इतरांना, किंवा आपल्या वरिष्ठाला, अशा भावना म्हणजे दूर जाणे होय सम्यक वाचेपासून. वैयक्तिक फायदा असावा किंवा वरिष्ठांचीच आज्ञा पाळावी हे प्रमाण नाही सम्यक वाचेचे. कोणतीही बाह्य अनुभूती, बाह्य प्रमाण सम्यक वाचेसाठी उपयुक्त नव्हे. अंतःकरण पूर्ण झालेला बदल असतो योग्य बोलण्याचा, समंजसपणाचा, चांगल्या समजुतीचा सम्यक वाचेमध्ये.

आजीबाईचा बटवा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत की उलटी का होते. शरीराला नको असलेली आणि शरीरात प्रमाणापेक्षा अधिक झालेली गोष्ट ज्या व्याधी तोंडाबाहेर फेकली जाते त्या व्याधीला आपण उलटी असे म्हणतो. याची कारणे आपण पाहूया. तुपासारखे अतिस्निग्ध आणि अन्नद्रव्य पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करणे किंवा अजीर्ण होणे, त्यासोबत एखाद्या गोष्टीबद्दल किळस वाटणे, अयोग्य वेळी जेवण करणे किंवा नेहमीच्या सवयीचे नसलेले पदार्थ आपण खाणे, दही जास्त प्रमाणामध्ये खाणे किंवा प्रवासात गाडी लागणे असंही आपण त्याला म्हणतो जेव्हा आपल्याला प्रवासात प्रवास करताना उलट्या होतात. या व्याधीला उलटी का म्हणतात याचेही कारण आहे. ते म्हणजे आमाशयातून पदार्थ तोंडाबाहेर फेकण्याची क्रिया वायू या दोषामुळे उलट गतीने होते म्हणून त्याला आपण उलटी म्हणतो. व्यवहारात प्रत्यक्ष उलटी होणे आणि उलटी झाल्यासारखे वाटणे असे दोन प्रकार दिसून येतात. दोषानुसार प्रकार आणि त्याचे उपाय आपण आता जाणून घेऊया. वातज उलटी, यामध्ये वारंवार कोरडी आणि थोडी थोडी फेसाळ तसेच ढेकर सहित तसेच काही वेळा पोटात गुडगुड आवाज होऊनही थोडेसे पोट दुखून उलटी होते. वातज उलटी यावर कोणते उपाय करायला पाहिजे आपण ते जाणून घेऊया. यामध्ये आपण उपवास करायला हवा. सुगंधित फुलांचा आणि तेलांचा वास हा नेहमीच घ्यायला हवा. अर्धा चमचा तूप घेऊन ते गरम करावे आणि त्यामध्ये थोडेसे सैंधव मीठ घालून प्यावे. मयूर पिच्छा मासी 250 ग्रॅम या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळा घ्यावे. त्याचसोबत चांगले शंख भस्म 250 ग्रॅम या प्रमाणात 2 ते 3 वेळा आपण तुपातून घेतल्यास आराम पडतो. आता आपण पित्तज उलटी याबद्दल थोडा विचार करूया आणि त्यावर उपाय कोणते आहेत तेही जाणून घेऊया. यात हिरवट पिळकट रंगाची तिखट आंबट चवीची घशात जळजळ करीत उलटी होते. तहान फार लागते. काही वेळा अंग गरम होते आणि सर्वांगाची लाही होते. यामध्ये आपण उपाय असा करू शकतो की उपवास करू शकतो, तसेच ऊसाचा रसही पिऊ शकतो. चंदन जिरे यांचे अर्धा अर्धा चमचा चूर्ण एकत्र घेऊन ते मध आणि साखरेतून आपण घेऊ शकतो. किंवा जांभूळ आंबा वट यांचे कोम आणि पारंब्याचा काढा करून तो थंड झाल्यावर त्यात मध घालून पिल्यास यामध्ये आराम होतो. त्याशिवाय आवळ्याचा आणि शतावरीचा रस शरबत म्हणून जर पिला तरीही यामध्ये आपल्याला बराच फरक जाणून येतो. त्यासोबत आपण पित्त पापडा आणि वाळा यांचा काढा करूनही घेऊ शकतो. आता आपण पाहूया कफज उलटीबद्दल. वारंवार उलटी होणे, उलटीत कफाचे प्रमाण जास्त असणे, सर्वांग जड वाटणे आणि छाती भरल्यासारखे वाटणे. कफज उलटीवरील आता उपाय कोणते आहेत हे पण आपण जाणून घेऊया. यामध्ये आपण प्रथम उपास करायला हवा. धमासा चूर्ण 500 मिलीग्रॅम या प्रमाणात 3 ते 4 वेळा घेतल्यास आराम पडतो. कवठाची बर्फी वारंवार खाण्यानेही आराम पडतो. सर्व प्रकारच्या उलटीवर सामान्यतः उपाय असा असतो की त्या दिवशी आपण उपास करायला हवा. त्याचबरोबर खडी साखर तोंडामध्ये ठेवावी. लिंबू आणि साखर पाण्यात घालून त्याचे शरबत करून प्यावे. आवळ्याच्या रसात चंदन आणि मध टाकून घेतल्यासही आराम होतो. सूत शेखर रस 250 मिलीग्रॅम या प्रमाणात 3 ते 4 वेळा आपण घेऊ शकतो. सूत शेखर रस 250 मिलीग्रॅम, मयूर पिच्छा मासी 250 मिलीग्रॅम यांचे मिश्रण दिवसातून 3 वेळा आपण मधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घेऊ शकतो. त्यासोबत काम दुधारस याच्या 2-2 गोळ्या आपण 2 किंवा 3 वेळा दिवसातून घेतल्यास आपल्याला या व्याधीमध्ये आराम होतो. त्यासोबत शंखवटी याच्या गोळ्या आपण दिवसातून 2-2 या प्रमाणात 2 किंवा 3 वेळा गरम पाण्याबरोबर घेतल्यासही यामध्ये आराम जाणवतो. शौचाला साफ न झाल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून उलटी होण्यास जेव्हा आपल्याला सुरुवात होते तेव्हा आपण हिरड्याचे चूर्ण 1 ग्राम पाण्याबरोबर घेतल्यास आपल्याला आराम होतो. या आजारामध्ये आपण काय खावे याबद्दल थोडासा विचार करूया. यामध्ये आपण मूग,

0: मसूर डाळ यांचे कढण, डाळिंब, आवळा यांचे थोड्या थोड्या प्रमाणात आपण सूप घेऊ शकतो. कोणतेही उलटीचे औषध काहीही खाण्यापूर्वी अर्धा तास अगोदर खावे आणि नंतर जेवावे. दोन किंवा तीन उलट्या झाल्या तरी शक्यतो उलटी बंद होण्याचे औषध खाऊ नये, कारण शरीराला अपायकारक आणि शरीराला न मानवणारे पदार्थ शरीर उलटीच्या रूपाने बाहेर फेकून देते. ही नैसर्गिक क्रिया आहे. तो पदार्थ पूर्णपणे शरीराबाहेर फेकला की उलट्या आपोआपच बंद होतात. गर्भावस्थामध्ये होणारी उलटी तिचे शरीर शुद्ध करून गर्भाला अधिक पोषक अंश मिळवण्यासाठी निसर्गाने केलेला तो एक प्रयत्नच असतो. अशा वेळी शक्यतो उलटी बंद होणारी औषधे घेऊ नये. परंतु गर्भिणीला अशक्तपणा जाणू लागताच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे सुरू करायला काही हरकत नाही. कोणताही विषारी पदार्थ किंवा विषारी औषध शरीरात गेल्यास त्वरित उलट्या कराव्यात. उलटी होणारी औषधे द्या.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: नमस्कार, ओम शांती. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली, उनका पसायदान, उसके ऊपर हम चिंतन कर रहे हैं, चर्चा कर रहे हैं. और यह पसायदान की दूसरी पंक्ति लाइन या ओवी, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जड़ो मैत्र जीवान से, इसके ऊपर हम चर्चा कर रहे थे पिछले एपिसोड में. तो जे खळांची व्यंकटी सांडो, इसके ऊपर भी हमने चर्चा की. खल मीन्स क्या है? दुष्ट या बुराई, और बुरा आदमी, बुरा आदमी या बुरी व्यक्ति, उसके अंदर की बुराई निकल गई तो क्या होगा, इसके ऊपर भी हमने चर्चा की. तो यहां माउली कहते हैं कि जे खड़ांची व्यंकटी सांडो, मीन्स जो बुराई है, टेढ़ा है, टेढ़ेपना जो है, व्यंकटी मीन्स टेढ़ापन, जो मन में टेढ़ापन है, सीधा सरल होता है तो कितना अच्छा लगता है. तो ये टेढ़ापन निकलने के बाद क्या भरना है, इसके बारे में माउली ने कहा है. तया सत्कर्मी रति वाढ़ो, सत्कर्म क्या है उसके बारे में भी हमने चिंतन किया. लेकिन मुझे इस समय ऐसे लगता है कि तया सत्कर्मी रति वाढ़ो, रति मीन्स इंटरेस्ट, रत होना, रममाण होना, खुशी से होना चाहिए. सत्कर्म जो है, सत्कर्म जो है वो अच्छा कर्म, हर कोई चाहता है कि मैं अच्छा कर्म करूं, कोई खुशी से नहीं करता बुरा कर्म. बुरा कर्म कभी कभी प्रसंगवश हो जाता है, कभी कभी संस्कार के वश हो जाता है, और कभी कभी विकारों के वश हो जाता है. लेकिन दिल से अगर किसी को पूछे तो हर कोई अच्छा कर्म करने की इच्छा रखता है, लेकिन वो होता नहीं है. और जब दुष्कर्म होता है तो उनको, मुझे नहीं लगता, बहुत खुशी होती होगी. मन में कहीं ना कहीं कॉन्शियसली, वो बोलते हैं ना, मन खाता रहता है, मन में कहीं ना कहीं खिटपिट रहती ही है अंदर. तो सत्कर्मी रति वाढ़ो मीन्स खुशी से हमें भगवान की भक्ति या भगवान को याद करना या भगवान से संवाद करना, डायलॉग, ये खुशी से होना चाहिए. लेकिन बहुत बार क्या होता है कि हम भगवान के पास जाते हैं या भक्ति करते हैं या पूजा करते हैं या नमस्कार करते हैं, वो डर के मारे करते हैं. इसलिए देखिए कैसे इंग्लिश में कहावतें भी कैसे हैं. अगर हम किसी को कन्विंस करने की कोशिश करते हैं कि हम बहुत अच्छे हैं, तो हम क्या कहते हैं दूसरों को, यस आई एम गॉड फियरिंग पर्सन, गॉड फियरिंग, भगवान से डरने वाला. हमें डर लगता है भगवान से. और फिर अगर हम भगवान की पूजा डर के मारे करते हैं तो इज इट गुड? आप सोचो, आप पिता हो या माता हो और आपके बच्चे हैं, और ये बच्चे आपको प्यार करते हैं, आपसे प्यार करते हैं, लेकिन डर से कहीं आप उनको बिगाड़ ना दो, कहीं आप उनको पनिश ना करो। इसी डर के मारे अगर वो प्यार करेंगे तो अच्छा लगेगा, लेकिन ये हम सोचते नहीं है और इसलिए कहते हैं आई एम ए गॉड फियरिंग पर्सन। आजकल ये भी बहुत चलता है, आप व्हाट्सएप पे देखो, फेसबुक पे देखो, क्या होता है, कंपल्सिव मैसेजेस। आप ये मैसेज 100 लोगों को भेज दो, 50 लोगों को भेज दो, 25 लोगों को भेज दो, 10 लोगों को भेज दो, तो ये आपको फायदा हो जाएगा। अगर नहीं भेजोगे तो डैश डैश डैश क्या हो गया। हर कोई मन में जानता है कि ये ऐसा कुछ होता नहीं है, लेकिन फिर भी मन में कहीं ना कहीं डर रहता है कि कहीं गलती से ऐसा सचमुच ना हो, तो उसे क्या करे, भेज दो लोगों को, भेज दो, दो तीन ग्रुप बनाओ, लोगों को भेज दो, और फिर हर वही आदमी फिर दूसरा करता है, तीसरा करता है, तो ये डर फैल जाता है। हमारा उद्देश्य डर फैलाना नहीं है, हमारा उद्देश्य जो है वो सुख फैलाना है, आनंद फैलाना है, शांति फैलाना है। और ये सत्कर्म में रति वाड़ो, ज्ञानदेव ने, माउली ने जो कहा है, सत्कर्म में रति होनी चाहिए, रत होना चाहिए, मेरा मन उसमें रत होना चाहिए, मुझे खुशी होनी चाहिए। ये खुशी भगवान को जब हम सही मायने जानते हैं, सही तरीके से जानते हैं, तब होगी। सिर्फ डर रहेगा तो खुशी नहीं होगी। हम करेंगे जरूर, पूजा करेंगे, पूजा पाठ करेंगे, भगवान को नहलाएंगे, उनको भोग चढ़ाएंगे, सब करेंगे, लेकिन प्यार कम और डर ज्यादा, उससे कुछ फायदा होगा? अपने आप सोचिए, कंपेयर करिए खुद से। अगर कोई डर के मारे आपसे प्यार करता है तो कैसे लगेगा? तो वही चीज अगर भगवान को भी लगती है, कंपेयर करेंगे तो पता चलेगा। तो ये सत्कर्मी रति वाड़ो, और जैसे सत्कर्म में रत होता है, मन मेरा रत हो जाता है, तो भूता परस्परे जड़ो मैत्र जीवान से। भूत मीन्स भूत मात्र, ह्यूमन बीइंग, जो जिसके बारे में हमने चर्चा की, बीइंग क्या है, ह्यूमन क्या है, ये भी हमने पिछले एपिसोड में देखा। तो एक दूसरे के तरफ प्यार, हम प्यार का भी बहुत बदनाम कर दिया है, प्यार को हमने बदनाम किया है। प्यार मींस एक ही हम देखते हैं, प्रेम, बॉडी अट्रैक्शन, शारीरिक आकर्षण, नहीं, माँ और बेटे का प्यार, पिता और पुत्री का प्यार, इतना पवित्र प्यार है। और वो जो प्यार है, इसलिए हमारे यहाँ भारतीय संस्कृति में विश्व बंधुत्व गाया जाता है। विश्व बंधुत्व में विश्व बंधुत्व, खाली भारत बंधुत्व नहीं है। हम ये भी कहते हैं जब शपथ लेते हैं तब कहते हैं भारत मेरा देश है, सारे भारतीय मेरे बांधव है, कहते हैं ना बांधव। तो हम एक दूसरे के भाई बहन है, ये रिश्ता है, ये हमने कहीं ना कहीं मान्य किया है, लेकिन खुली दिल से हम मान्य नहीं करते। भाई और बहनों एड्रेस करते हैं सभा में, जब एड्रेस करते हैं तो भाई और बहनों कहते हैं, रक्षा बांधते समय भी भाई और बहन कहते हैं, लेकिन खुले दिल से एक्सेप्ट नहीं करते। और इसलिए प्यार जो है वो फैलता नहीं। भूताम परस्परे जड़ो मैत्र जीवान से, मैत्री होनी चाहिए। मित्रता जो है उसमें प्यूरिटी है, मित्रता जो है उसमें खुशी है, चाहे वो मित्रता लड़का और लड़की, मेल और फीमेल उनकी भी हो, क्योंकि उनके बहुत अच्छे उदाहरण हमारे यहाँ है, श्री कृष्ण और द्रौपदी। श्री कृष्ण और द्रौपदी, उनका जो नाता था वो सखा और सखी का था, और सखा और सखी का जो नाता है वो बहुत पवित्र है, वो बहन से भी ज्यादा पवित्र है, क्योंकि उसमें कोई अपेक्षा नहीं है। मित्रता जो है, मैत्री जो है, उसमें कोई अपेक्षा नहीं है। जब रिश्ता जुड़ जाता है तब अपेक्षा आ जाती है, क्योंकि बोलते हैं रिश्ते जो है वो बाय डिफॉल्ट आ जाते हैं, देयर इज नो चॉइस। आपके कोई भी रिश्ते हो वो आपको चॉइस नहीं है, लेकिन मैत्री, मैत्री जो है, मित्र, मित्र फ्रेंडशिप, यू हैव गॉट लॉट ऑफ चॉइस। इसलिए फ्रेंडशिप में जो मजा है वो अजीब सा है, बहुत अद्भुत है। तो ये मैत्र जीवन से उसके बारे में मावली ने कहा है, भूताम परस्पर जड़ो मैत्र जीवन से। तो एक बार व्यंकटी निकल गई, फिर से हम रिपीट करते हैं, जे खड़ांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रति वाढ़ो। एक बार व्यंकटी दुष्टता निकल गई और सत्कर्म के प्रति प्यार उत्पन्न हो गया तो क्या होगा, भूताम परस्परे जड़ो मैत्र जीवन से, सारी दुनिया जो है मैत्र, मित्रता आ जाएगी, प्यार आ जाएगा, मधुरता आएगी और रिश्ते बहुत खूबसूरत हो जाएंगे। और यही तो हमें चाहिए। स्वर्ग का जो रोडमैप माउली ने जो बनाया है उसमें पहले जो है फर्स्ट पॉइंट है मित्रता, आपस के रिश्ते जो है मधुर होने चाहिए, संबंध मधुर होने चाहिए, और यही माउली ने मांगा है पसायदान में। अभी अगला जो श्लोक है, आप अगली जो ओवी है, अगला जो लाइनर है, उसके बारे में हम अगले एपिसोड में चर्चा करेंगे। तब तक के लिए आज्ञा दीजिए, नमस्कार, ओम शांति।
3: हाय, मी आरजे स्वरा, आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: नमस्कार, ओम शांति। मैत्र जीवन से यहां तक हम आए थे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढ़ो, भूता परस्परे जड़ो मैत्र जीवन से। ये मैत्र जीवन से इसमें हम चर्चा कर रहे थे, इसके ये पॉइंट के ऊपर। मैत्र जीवन से जब मैं सुना, जब भी मैं सुनता हूं तब मुझे दो शब्द याद आते हैं, मराठी में कहते हैं जीवलग, जीवलग दोस्त। कैसा है दोस्त? जीवलग में जान से भी प्यारा, जिसके ऊपर जान न्योछावर कर देते हैं ऐसा, या अगर हिंदी में कहते हैं हम तो जिससे जी लग जाता है ऐसा दोस्त। तो ये रोड मैप जो है माउली ने देखा है स्वर्ग के लिए, उसकी जो प्री कंडीशंस है, ऐसे ऐसे होगा तो ये होगा, हर एक में रहता है ना, अगर अच्छा पढ़ाई करोगे तो अच्छे मार्क्स मिलेंगे, वैसे जो प्री कंडीशंस है वैसे ये कंडीशंस है कि पहले क्या करना है, जे खड़ांची व्यंकटी सांडो, बुराई खत्म होनी चाहिए, फिर क्या होगा, अच्छाई आनी चाहिए, जे खड़ांची व्यंकटी सांडो, सिर्फ व्यंकटी सांडो, बुराई खत्म नहीं होनी चाहिए, तया सत्कर्मी रति वाढ़ो, एक दूसरे से प्यार, फिर क्या होगा, जे खड़ांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रति वाढ़ो, भूता परस्परे जड़ो मैत्र जीवन से। तो आपस में प्यार होगा, भाईचारा होगा, कहीं भी लड़ाई नहीं होगी, कहीं भी अनबन नहीं होगी, सब खुशी खुशी हो जाएगा। पिक्चर सामने आता है, देखिए हर संसार है, संसार में अगर कोई लड़ाई नहीं, झगड़ा नहीं, तो क्या होगा, सब खुशी खुशी हो जाएगा। और ऐसे तया सत्कर्मी रति वाढ़ो, भूता परस्परे जड़ो मैत्र जीवन से, इस पॉइंट पे दूसरी पंक्ति, दूसरी ओ भी पूरी होती है। सो ये मैत्र जीवन से होने के बाद आगे क्या होगा, दुरितान से तिमिर जावो, नेक्स्ट ओवी जो है, दुरितान से तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात। उसका अगर वर्ड टू वर्ड अर्थ देखेंगे तो ये है कि दुरितान से तिमिर जावो, दुरित दुखी अशांत ऐसे जो लोग है, तिमिर जावो अंधेरा खत्म होना चाहिए। जब अंधेरा खत्म हो जाता है तो विश्व स्वधर्म सूर्य पाहो, सूरज आ जाता है, और फिर जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात, जो हर कोई व्यक्ति चाहता है उसे वो मिल जाएगा। ये शब्दों का अर्थ हम देखेंगे तो बस इतना ही है, लेकिन अगर उसके डेप्थ में जाएंगे और उससे गहराई तक जाएंगे तो मुझे लगता है मेरे हिसाब से कुछ अलग ही अर्थ निकल जाता है। और यही मैं आपके साथ शेयर कर रहा हूं, क्योंकि दूरी तान से तिमिर जा वो आजकल क्या होता है, तमो जो है अंधेरा, तमोगुण जो है, तमोगुण भी कहते हैं, सत्वगुण रजोगुण और तमोगुण, तीन गुण जो है उसमें तमोगुण कहते हैं, और अंधेरे को भी तम बोलते हैं, तम निशेषा सरला। तम मीन्स ताप, इसके अर्थ में भी यूज करते हैं या शब्द प्रयोग करते हैं, तम मीन्स ताप। सो तम के तीन अर्थ हो गए, एक ताप हो गया, एक अंधेरा हो गया और एक तमोगुण हो गया। और कलियुग को क्या कहा जाता है, तमोगुण। तमोगुण जब बढ़ जाता है तब कलियुग आ जाता है, ऐसे मान्यता है। और ये मान्यता क्यों है, इसके लिए कोई आईना दिखाने की जरूरत नहीं है, हर कोई समझ सकता है कि ये कलियुग है। कुछ भी अगर खराब चीज होती है तो क्या कहते हैं हम लोग, कलियुग है भाई, कलियुग है। मीन्स हम ये मान्यता है, हमने मान्य किया है कि कलियुग है तो बुरी चीज होगी ही, फिर अच्छी कब होगी। अच्छी चीजें हमने सब स्वर्ग के लिए रिजर्व करके रखी है, और इसलिए कोई भी अच्छी चीज है तो कहते हैं स्वर्ग जैसा है। तो दीज आर ऑल आइडियल्स, और आइडियल्स में जो रहते थे उनको हमने आइडॉल बना दिया। स्वर्ग में जो आइडियल, सब चीजें आइडियल है स्वर्ग में, और वो आइडियल स्टेज में या आइडियल जिंदगी में या आइडियल पीरियड में, जिसे हम सतयुग कहते हैं, गोल्डन एज कहते हैं, और उसमें जो व्यक्ति रहते थे उनको हमने आइडॉल बना दिया। आइडॉल बनाने के बाद हम क्या कहते हैं, वो आइडॉल है, वो आदर्श है, बट वी नेवर थॉट दैट वी शुड ऑल्सो बिकम लाइक दैट। वही फर्क है आइडियल और आइडॉल में। तो हम इसके ऊपर चिंतन कर रहे थे कि तमोगुण, ये तमोगुण जो है वो कलियुग का निदर्शक है, रात का निदर्शक है, और ये रात का निदर्शक जो तमोगुण है वो पूरा होने के बाद क्या होगा, दूरी तान से तिमिर जा वो, तिमिर मीन्स तिमिर के शब्द के ऊपर हम चर्चा कर रहे हैं। ये रात पूरी हो गई तो क्या होगा, दिन आएगा। बहुत सारे लोग पूछते हैं कि ये सतयुग जो है वो कब आएगा, बहुत सारे लोग ये भी पूछते हैं, कई चर्चा ये होती है कि ये विश्व परिवर्तन होगा, कई बोलते हैं विश्व का विनाश होगा दिसंबर 2012, बहुत चर्चा हो गई थी, ये विनाश होने वाला है, खत्म होने वाला है, हुआ ही नहीं। और फिर लोग पूछते हैं ये होता है या नहीं होता, या ऐसे ही गप मारते हैं। तो ये रात का अंधेरा जो है वो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ने, माउली ने उसी समय देखा, दूरी तान से तिमिर जावो, तिमिर खत्म होना चाहिए। और ये तिमिर खत्म होने में कितना टाइम लगेगा, अगर मैं किसी को कहता हूं कि आज रात को, रात में अंधेरा है, समझो 3 बजे है रात के, और मैं किसी को कहता हूं कि और कुछ 3-4 घंटे के बाद, 3-3.5 घंटे के बाद, अभी तो अंधेरा है लेकिन रोशनी आ जाएगी, मानेंगे नहीं मानेंगे, बिल्कुल मानेंगे, क्योंकि सब कुछ मानेंगे, सब लोग मानेंगे, भले रोशनी अमेरिका में देर से आएगी, भारत में पहले आएगी, लेकिन आएगी तो सही। तो ये जो रोशनी है, दूरी तान से तिमिर जावो, ये रोशनी कब आएगी, ये रोशनी आएगी जरूर, लेकिन अगर मुझे, मैं भूल गया, मुझे याद है, और मैं मानता क्यों हूं, क्योंकि मुझे याद है, कल भी देखी थी मैंने, परसों भी देखी थी कि 6-6:30 बजे रोशनी आ जाती है, 7 बजे तो सूरज उग जाता है, लेकिन ये मैंने स्मृति में है, मेरे स्मृति में है, इसलिए मैं मानता हूँ कि सूरज उग जाएगा, लेकिन सतयुग कब आएगा ये मेरे विस्मृति में चला गया, स्मृति में नहीं है। लेकिन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माउली के स्मृति में है ऐसे मुझे लगता है, इसलिए उन्होंने कहा दुरितान से तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहु, जो जे वांछील तो ते लाहु प्राणी जात। अब ये अगले एपिसोड में ये विश्व क्या है, स्वधर्म क्या है और सूर्य का है क्या है, उसके ऊपर चिंतन करेंगे, चर्चा करेंगे। तब तक के लिए आज्ञा दीजिए, नमस्कार, ओम शांति।
1: ट्यून इन एनीवेयर, रेडियो मन भवन 90.8 एफएम, ऑलवेज हार्ट टचिंग।
4: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आपला आवडता रेडिओ स्टेशन रेडिओ मन भावन 90.8 एफएम, ऑलवेज हार्ट टचिंग। मी आरजे गौरी आज हरतालिका ह्या विषयावर बोलणार आहे। हरतालिका तीज, श्रद्धा, संकल्प आणि स्त्री शक्ती। काय मग मैत्रिणींनो, करता आहात ना हरतालिकेचा उपवास? तर आज आपण त्याचंच महत्व जाणून घेणार आहोत। भारतीय संस्कृती हे केवळ सण उत्सवाची संस्कृती नाही, तर प्रत्येक सणामागे एक सुंदर विचार, एक जीवनमूल्य आणि एक जीवन दृष्टी दडलेली आहे। आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण आपल्याला काहीतरी सांगत असतो। कधी तो आपल्याला निसर्गाशी जोडतो, कधी कुटुंबाशी जोडतो, कधी समाजाशी जोडतो, तर कधी स्वतःशीच संवाद साधायला शिकवतो। असाच एक अत्यंत पवित्र, मंगलमय आणि स्त्रियांच्या दृष्टीशी अतूटपणे जोडलेला सण म्हणजे हरतालिका तीज। हरतालिका म्हणजे केवळ उपवास नाही, केवळ पूजाही नाही आणि केवळ पारंपरिक सणही नाही। हरतालिका तीज म्हणजे श्रद्धा, प्रेम, संकल्प, त्याग, आत्मविश्वास आणि स्त्री शक्तीचा सुंदर संगम। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी हरतालिका व्रत केले जाते। ह्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची भक्तिभावाने पूजा केली जाते। विवाहित स्त्रिया आपल्या वैवाहिक जीवनातील सुख, सौख्य आणि मंगलतेसाठी हे व्रत करतात, तर अनेक अविवाहित मुली मनासारखा जीवनसाथी मिळावा या भावनेनेही हे व्रत करतात। परंतु या व्रताचा अर्थ केवळ एवढाच आहे का? तर नक्कीच नाही। म्हणूनच आज आपण ह्या सुंदर सणाकडे केवळ धार्मिक दृष्टीने नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि स्त्री शक्तीच्या दृष्टीनेही पाहणार आहोत। आज आपण जाणून घेणार आहोत की हरतालिका व्रतामागची कथा काय आहे, माता पार्वतीच्या तपश्चर्येचा संदेश काय आहे, या व्रताचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वही काय आहे आणि हरतालिकेची पूजा कशी केली जाते, उपवास आणि व्रत यामागचा खरा अर्थ काय आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रियांच्या जीवनात हरतालिकेचे स्थान नेमके काय आहे। तर यासाठी आपण आधी हरतालिकेची कथा जाणून घेऊयात। हरतालिकेचे महत्व समजून घेण्यासाठी आपल्याला माता पार्वतीच्या जीवनाकडे पाहावे लागते। पौराणिक कथेनुसार माता पार्वतीला भगवान शिव पती म्हणून प्राप्त व्हावेत अशी तिची मनापासून इच्छा होती। ही इच्छा केवळ जीवनसाथीची इच्छा नव्हती, ही होती तिच्या मनातील ध्येयावरील निष्ठा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या आयुष्याचा निर्णय आपल्या मनाप्रमाणे घेण्याची तिची इच्छा। परंतु पार्वतीच्या पित्याची इच्छा जरा वेगळी होती। त्यांना पार्वतीचा विवाह भगवान विष्णूंशी व्हावा असे वाटत होते। पार्वती समोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला। एका बाजूला पित्याची इच्छा होती आणि दुसऱ्या बाजूला तिच्या मनातील श्रद्धा आणि संकल्प होता। अशा परिस्थितीत पार्वतीने आपल्या मनातील भावना आपल्या सखीला सांगितल्या। तिच्या सखीने पार्वतीच्या सर्व इच्छांचा आदर केला आणि तिने पार्वतीला अशा ठिकाणी नेले जिथे ती आपल्या मनाप्रमाणे भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करू शकते। याच कारणामुळे ह्या व्रताला हरतालिका असे नाव पडले। बरं, माहिती आहे का तुम्हाला? हरित म्हणजे दूर नेणे आणि अलिका म्हणजे सखी। म्हणजेच सखीने पार्वतीला तिच्या इच्छेविरुद्ध होणाऱ्या विवाहापासून दूर नेले आणि तिथून सुरू झाली माता पार्वतीची कठोर तपश्चर्या। आता कल्पना करा, एका तरुण मुलीने आपल्या मनातील ध्येय निश्चित केले आहे। समोर कोणताही सोपा मार्ग नाही, सुखसुविधाही नाहीत आणि कोणतीही निश्चितताही नाही, पण मनात मात्र एकच विश्वास आहे, माझा संकल्प मी पूर्ण करणार। पार्वतीने कठोर तप केले, तिने अनेक अडचणी सहन केल्या। तिची तपश्चर्या म्हणजे केवळ देवाला प्राप्त करण्याची इच्छा नव्हती, ती तिच्या अढळ निश्चयाची परीक्षा होती। आजच्या भाषेत सांगायचे झाले तर पार्वतीने आपल्याला महत्वाचा धडा दिला। ध्येय मोठे असेल तर त्यासाठी संयमही मोठा असावा लागतो। आपल्याला आयुष्यात अनेकदा अडचणी येतात, कधी अभ्यासात अपयश येते तर कधी नोकरी मिळत नाही तर एखादे स्वप्न पूर्ण होत नाही, कधी लोक आपल्याला समजून घेत नाही, अशा वेळी आपण हार मानतो. पण पार्वतीची ही कथा आपल्याला सांगते की संकल्प खरा असेल तर अडचणी हा शेवट नसतो, आपल्या प्रवासाचा एक भाग असतो. पार्वतीची श्रद्धा, तपश्चर्या आणि निश्चय पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि अखेर शिव पार्वतीचा विवाह झाला. ही कथा आपल्याला केवळ धार्मिक श्रद्धा देत नाही, ती आपल्याला निश्चय, संयम, आत्मविश्वास आणि ध्येयाशी प्रामाणिक राहण्याचा संदेश देते. हरतालिका व्रतामध्ये माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते आणि श्रोते हो, भगवान शिव हे चैतन्य, स्थैर्य, वैराग्य आणि शक्तीचे प्रतीक मानले जातात, तर माता पार्वती ही शक्ती, प्रेम, धैर्य, मातृत्व आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाते. शिव आणि शक्ती हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. याच भावनेतून भारतीय परंपरेत शिव शक्ती ही संकल्पनाही निर्माण झालेली आहे. शिव म्हणजे चेतना आणि शक्ती म्हणजे त्या चेतनेची क्रियाशीलता. म्हणूनच हरतालिका आपल्याला सांगते की शिव शिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय शिवही नाही, दोघी एकमेकांशिवाय अपूर्णच. हा विचार केवळ धार्मिक नाही, तो जीवनाचा सुंदर संदेश आहे. आपल्या आयुष्यातही प्रत्येक नात्यात एकमेकांची साथ, समजूत, विश्वास आणि आदर आवश्यक असतो. शिव पार्वतीच्या नात्याशी जोडलेली आणखी एक सुंदर संकल्पना म्हणजे अर्धनारीश्वर. अर्धनारीश्वर म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे एक रूप स्वरूप, अर्धा भाग शिवाचा आणि अर्धा भाग शक्तीचा. याचा अर्थ स्त्री आणि पुरुष यांच्यात कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ असा प्रश्नच नसून दोघांचे अस्तित्व एकमेकांना पूर्ण करणारे आहे. आजच्या समाजात हा संदेश खूप महत्वाचा आहे, कारण नात्यामध्ये केवळ प्रेम असणे पुरेसे नाही, त्यात समानता हवी, एकमेकांचा आदर हवा, एकमेकांच्या स्वप्नांना महत्व हवे आणि एकमेकांच्या मतांना स्थान हवे. आणि हेच आजच्या जीवनात शिकायला खूपच महत्वाचे आहे. आणि म्हणूनच हरतालिकेचा संदेश हा केवळ वैवाहिक जीवनापुरता मर्यादित न ठेवता परस्पर सन्मानाच्या नात्याचा संदेश म्हणूनही आपण पाहू शकतो. आता एवढा याचं महत्व जाणून घेतल्यानंतर जे हरतालिकेचं पूजन किंवा व्रत करत नसतील त्यांनाही करण्याची इच्छा झाली ना, तर आता आपण जाणून घेऊया हरतालिकेचं पूजन पद्धती काय आहे आणि ही पूजा कशी केली जाते. परंपरेनुसार या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठतात, स्नान करून स्वच्छ पारंपरिक वस्त्रे परिधान करतात. अनेक ठिकाणी स्त्रिया साडी नेसतात, दागिने घालतात, हळदी कुंकू लावतात आणि पारंपरिक पद्धतीने सजतात. या दिवशी सजण्याचे केवळ सौंदर्य हाच विचार नसतो तर मंगलतेचा आणि आनंदाचा उत्साह असतो, त्यामुळे पूजेच्या ठिकाणी सर्व स्त्रिया ह्या अतिशय सुंदर सजून जातात. पूजेच्या ठिकाणी स्वच्छ चौरंग ठेवला जातो, त्यावर सुंदर रांगोळी काढली जाते, फुले, पाने, विविध सजावटीच्या वस्तूंनी पूजेची जागा सजवली जाते. त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्ती स्थापित केल्या जातात. काही परंपरांमध्ये मातींपासून शिव पार्वतीच्या मूर्ती तयार केल्या जातात. यातून निसर्गाशी असलेले आपले नातेही अधोरेखित केले जाते. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम गणपतीचे स्मरण केले जाते, त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आवाहन केले जाते. त्यांना पाणी, पंचामृत, अक्षता, फुले, बेलपत्र, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण केला जातो. माता पार्वतीला हळद, कुंकू, फुले, बांगड्या, वस्त्र, सौभाग्याच्या वस्तू अर्पण करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. भगवान शिवांनाही बेलपत्र, फुले आणि नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर हरतालिका व्रताची कथा सांगितली जाते किंवा ऐकली जाते, शिव पार्वतीची आरती केली जाते आणि काही ठिकाणी रात्री जागरण केले जाते. भजन, कीर्तन, पारंपरिक गीते आणि हरतालिकेशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमही केले जातात. त्यामुळे हा सण केवळ पूजा करण्यापुरता राहत नाही तर तो एकत्र येण्याचा, आनंद साजरा करण्याचा प्रसंग बनतो. पूजा विधीमध्ये प्रदेश, कुटुंब आणि स्थानिक परंपरेनुसार काही फरक आढळतात बरं. प्रत्येकच ठिकाणी ही पूजा ह्याच पद्धतीने केली जाईल असे नाही, परंतु त्यामुळे आपल्या घरातील आणि आपल्या प्रदेशातील प्रत्येक परंपरेनुसार पूजा करणे महत्वाचे आहे. आता व्रताचा अर्थ फक्त उपवासच आहे का, तर इथे एक महत्वाचा हा एक प्रश्न आपल्या समोर येतो. हरतालिका म्हणजे फक्त उपवास करणे आहे का, तर नक्कीच नाही. उपवास हा व्रताचा एक भाग आहे, परंतु व्रताचा खरा अर्थ आहे संकल्प. व्रत म्हणजे एखाद्या ध्येयासाठी किंवा विचारासाठी मनापासून केलेला दृढ निश्चय. म्हणून हरतालिकेच्या दिवशी आपण देवाकडे काही मागण्याबरोबरच स्वतःशीही संवाद साधू शकतो. आपण स्वतःला विचारू शकतो, माझे ध्येय काय आहे, माझ्या आयुष्यात मला काय साध्य करायचे आहे, मला कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहे, आणि मग स्वतःशी एक संकल्प करू शकतो की मी माझ्या कुटुंबाचा आदर करेल, स्वतःचा आदर करेल, माझ्या स्वप्नांसाठी प्रयत्न करेल, अडचणी आल्या तरी लगेच हार मारणार नाही, माझ्या नात्यामध्ये विश्वास आणि संवाद ठेवेल, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी माझ्या अस्तित्वाची किंमत ओळखेल. आजच्या जगामध्ये काळामध्ये हे ओळखणं खूपच गरजेचं झाले आहे, आणि हा झाला व्रताचा खरा अर्थ. स्त्रियांच्या जीवनातील हरतालिकेचे महत्व ह्या पैलूकडे आता आपण येणार आहोत. हरतालिका हा सण स्त्रियांच्या भावविश्वास जोडलेला आहे. एकीकडे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या मंगलतेसाठी प्रार्थना करतात, तर दुसरीकडे अविवाहित मुली आपल्या भावी जीवनाबद्दलच्या इच्छा मनात ठेवून हे व्रत करतात. परंतु माता पार्वतीची कथा यापेक्षा अधिक व्यापक संदेश देते. पार्वतीने आपल्या मनातील इच्छा ओळखली, तिने आपली भूमिका स्वीकारली आणि त्या ध्येयासाठी प्रयत्न केले. म्हणूनच पार्वती आपल्याला केवळ पतिव्रतेचे प्रतीक म्हणून नव्हे तर स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याच्या स्त्रीचे प्रतीक म्हणूनही दिसते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक स्त्रीने केवळ विवाहासाठीच काही करावे. याचा अर्थ असा आहे की स्त्रीला स्वतःचे ध्येय असू शकते, तिला स्वतःची स्वप्ने असू शकतात, तिला स्वतःचे निर्णय घेण्याची इच्छा असू शकते आणि आपल्या जीवनाबद्दल विचार करण्याचा तिचा अधिकार आहे. म्हणजे स्त्रीचे या जीवनात काय महत्व आहे हे समजावून देण्यासाठीही ही कथा महत्वपूर्ण आहे. आजची स्त्री आणि हरतालिका ही जी सांगड आहे ही आपण कशी घालू शकतो तो ते आपण आज बघू. आजची स्त्री अनेक भूमिका निभावत आहे. ती मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आई आहे, पण त्याचबरोबर ती शिक्षिकाही आहे, डॉक्टर आहे, अधिकारी आहे, संशोधक आहे, उद्योजिका आहे आणि कलाकार आहे. अशा अनेक क्षेत्रात ती आज कार्यरत आहे आणि नेतृत्व करणारी व्यक्तीही आहे. आजची स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहण्याचे स्वप्न पाहते, ती शिक्षण घेते, करिअर करते, स्वतःचे निर्णय घेते, कुटुंबाची जबाबदारी सांभाळते आणि समाजाच्या विकासातही तिचे मोठे योगदान आहे. म्हणूनच आज हरतालिकेकडे आपण स्त्रीच्या आत्मविश्वासाचा आणि सामर्थ्याचा उत्सव म्हणूनही पाहू शकतो. माता पार्वतीने जसा आपला संकल्प सोडला नाही, तसाच आजच्या स्त्रीनेही आपल्या स्वप्नांचे प्रयत्न सोडू नये. एव्हाना ते जास्त प्रमाणात आपण प्रयत्न केले पाहिजे. हरतालिका स्त्रियांच्या भावनिक विश्वाचा उत्सव असतो आणि स्त्रियांचे एकत्र येणे हा याचा मोठा उद्देश असतो. सणाच्या काही दिवस आधीपासूनच त्यांची तयारी सुरू होते. साडी कोणती नेसायची, पूजेची सजावट कशी करायची, फुले कोणती आणायची, रांगोळी कशी काढायची, पूजेसाठी काय काय लागणार, हळदी कुंकवाची तयारी, हेच तर स्त्रियांचे मोठे प्रश्न असतात. आणि मग त्या दिवशी घरात निर्माण होणारे उत्साहाचे वातावरण. आई आपल्या मुलीला परंपरा सांगते, आजी आपल्या नातीला हरतालिकेचे कथा सांगते, सासू सून एकत्र पूजा करतात, बहिणी एकत्र येतात, मैत्रिणी एकमेकांना हळद कुंकू लावतात. ह्या सगळ्यांमधून निर्माण होते एक सुंदर स्त्री स्नेहाचे विश्व. अशा प्रकारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे केवळ पूजा पद्धती जात नाही, त्याचबरोबर जातात कथा, आठवणी, संस्कार, परंपरा आणि मूल्य. याबद्दल विचार करूनच एवढा आनंद होतोय, आणि त्या म्हणजे पूजेची तयारी करण्याचा जो उत्साह असतो ना, तो शब्दात सांगता येणार नाही एवढा असतो. म्हणूनच हरतालिका हा स्त्रियांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा देखील आहे. हरतालिका आणि मानसिक बळ. हरतालिकेचा आणखी एक महत्वाचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. आजच्या काळात स्त्रियांवर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. घर, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, मुलांची जबाबदारी, कुटुंबातील इतर जबाबदाऱ्या, या सगळ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ देणे अनेकदा कठीण आहे. अशा वेळी हरतालिका हा दिवस स्त्रीला स्वतःकडे पाहण्याची संधी देतो. पूजा करताना ती काही क्षण शांत बसते, आपल्या मनातील इच्छा आठवते, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करते आणि स्वतःच्या आयुष्याबद्दलही विचार करते. म्हणूनच व्रताचा हा पैलू मनाला स्थैर्य देणारा आणि आत्मचिंतनाची संधी देणारा ठरू शकतो. आजच्या काळात एक प्रश्न अनेकदा विचारला जातो, आपण परंपरा जपायच्या की आधुनिक विचार स्वीकारायचे. माझ्या मते या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधात असण्याची गरजच नाही. परंपरा जपायची असेल तर त्यामागचा विचार समजून घ्यायला हवा, आणि आधुनिक व्हायचे असेल तर आपल्या संस्कृतीपासून पूर्णपणे दूर जाण्याची गरज नाही. हरतालिका याचे सुंदर उदाहरण आहे. आपण पूजा करू शकतो, उपवास करू शकतो, परंपरेनुसार साडी नेसू शकतो, हळदी कुंकू करू शकतो आणि भजनही करू शकतो. पण त्याचबरोबर स्त्रियांच्या शिक्षणांचा, स्वातंत्र्याचा आणि निर्णय क्षमतेचाही आदर करू शकतो. म्हणजेच परंपरा जपूया पण तिचा अर्थही समजून घेऊया. आजच्या काळातील हरतालिकेचा एक नवा अर्थ मला चांगला पती मिळावा किंवा पतीचे आयुष्य वाढावे एवढा पुरता मर्यादित ठेवण्याची गरज नाही. आज आपण ह्या प्रार्थनेला अधिक व्यापक अर्थ देऊ शकतो, आणि तो अर्थ म्हणजे मला चांगले नाते मिळावे, माझ्या नात्यात प्रेम असावे, माझ्या नात्यात परस्पर सन्मान असावा, मला माझे व्यक्तित्व जपता यावे, मला माझी स्वप्न पूर्ण करता यावी, माझ्या कुटुंबात आनंद आणि समता असावी, माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात मला समजून घेणारे लोक असावे, आणि सर्वात महत्वाचे प्रत्येक स्त्रीला स्वतःचे आयुष्य आत्मविश्वासाने आणि सन्मानाने जगता यावे. हा झाला हरतालिकेचा आधुनिक आणि अर्थपूर्ण संदेश. हरतालिकेतून मिळणारे जीवनमूल्य, हरतालिका आपल्याला अनेक जीवनमूल्य देते. काही मूल्य आपण त्यातले बघूयात. पहिले मूल्य म्हणजे श्रद्धा, आपल्या ध्येयावर विश्वास ठेवणे. दुसरे मूल्य संकल्प, अडचणी आल्या तरी आपल्या ध्येयापासून दूर न जाणे. तिसरे मूल्य म्हणजे संयम, प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आजच्या पिढीसाठी हा तर खूपच महत्वाचा असा संदेश ठरू शकतो. आजच्या काळातील आजच्या पिढीला प्रत्येक गोष्ट ही लगेचच हातात पाहिजे असते, पण ते शक्य नाही. त्यासाठी थोडा संयम ठेवणं खूप गरजेचं आहे हे आपल्याला या कथेतून कळेल. आणि चौथे मूल्य म्हणजे स्वाभिमान, आपल्या मनातील भावना आणि इच्छांना महत्व देणे. पाचवे मूल्य परस्पर सन्मान, नात्यात एकमेकांचा आदर करणे. आणि सहावे मूल्य म्हणजे स्त्री शक्ती. कारण माता पार्वतीची कथा आपल्याला सांगते की स्त्री ही केवळ प्रेम आणि त्यागाचे प्रतीक नाही, ती निर्णय, धैर्य, तपश्चर्या, शक्तीचेही प्रतीक आहे. एक छोटासा आत्मसंवाद आपण इथे बघू शकतो. आज हरतालिकेच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीने स्वतःला एक प्रश्न विचारावा, मी माझ्या स्वतःच्या स्वप्नांसाठी काय करत आहे, मी माझ्या कुटुंबासाठी खूप काही करते, माझ्या मुलांसाठी करते, माझ्या पतीसाठी करते आणि माझ्या आईवडिलांसाठीही करते, पण मी स्वतःसाठी काय करते. हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे जो आपण खूप वेळा विसरतो. कारण स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वार्थी होणं नसतं, स्वतःच्या स्वप्नांना महत्व देणे म्हणजे कुटुंबाकडे दुर्लक्ष करणे नाही, आणि स्वतःसाठी उभे राहणे म्हणजेच इतरांविरुद्ध जाणे असेही नाही. तर याचा अर्थ आहे स्वतःची ओळख जपणे. आणि म्हणूनच मला पार्वतीचा संकल्प आजच्या स्त्रियांसाठी प्रेरणादायी वाटतो. म्हणूनच हरतालिका म्हणजे केवळ एक व्रत नाही, हरतालिका म्हणजे श्रद्धा, हरतालिका म्हणजे संकल्प, हरतालिका म्हणजे प्रेम, हरतालिका म्हणजे त्याग, हरतालिका म्हणजे आत्मविश्वास, आणि हरतालिका म्हणजे स्त्री शक्ती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हरतालिका म्हणजे आपल्या समृद्ध परंपरेला आधुनिक विचारांशी जोडणारा एक सुंदर सेतू. माता पार्वतीच्या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की आपल्या मनातील ध्येय स्पष्ट असेल, श्रद्धा असेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची पूर्ण तयारी असेल तर कोणतेही धैर्य किंवा ध्येय अशक्य राहत नाही. म्हणून आजच्या या पवित्र दिवशी आपण केवळ पूजा करू नये तर त्या पूजेचा अर्थही समजून घ्यावा. माता पार्वती समोर दिवा लावताना आपल्या मनातही आशेचा दिवा लावूया. तिच्या समोर फुले अर्पण करताना आपल्या आयुष्यातील प्रेम आणि सौंदर्य जपूया, आणि तिच्या शक्तीचे स्मरण करताना आपल्यातील शक्तीही ओळखूया. आजच्या हरतालिकेच्या निमित्ताने आपण प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याला सलाम करूया आणि तिच्या स्वप्नांना बळ देऊया, तिच्या निर्णयांचा आदर करूया, संघर्षांची जाणीव ठेवूया आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक भूमिकेचा बहीण, मुलगी, पत्नी, आई, मैत्रीण, शिक्षिका, अधिकारी, संशोधक, उद्योजिका किंवा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मान करूया. कारण स्त्री केवळ कुटुंबाची शक्ती नाही तर समाजाच्या प्रगतीचीही शक्ती आहे. आणि म्हणून ज्या संस्कृतीने शक्तीला देवीचे स्थान दिले, ज्या संस्कृतीने ज्ञानाला सरस्वती मानले, समृद्धीला लक्ष्मी मानले आणि शक्तीला पार्वतीच्या रूपात पूजले, त्या संस्कृतीतील हरतालिका ह्या स्त्री शक्तीचा एक सुंदर उत्सव आहे. चला तर मग या हरतालिकेच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया, आपल्या परंपरांचा आदर करूया, पण त्यामागचा विचारही समजून घेऊया. नाती जपूया पण त्यामागचा सन्मानही जपूया. कुटुंबासाठी जगूया पण स्वतःची ओळखही जपूया. स्वप्ने पाहूया आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करूया. आणि प्रत्येक स्त्रीला हे सांगूया की तुझ्यात शक्ती आहे, तुझ्यात सामर्थ्य आहे, तुझ्या स्वप्नांना किंमत आहे आणि तुझ्या अस्तित्वाला अर्थ आहे. या पवित्र हरतालिका तृतीयाच्या निमित्ताने भगवान शिव आणि माता पार्वती त्यांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना करूया. सर्वांच्या जीवनात प्रेम असू दे, सर्वांच्या नात्यांमध्ये विश्वास असू दे, प्रत्येक स्त्रीला सामर्थ्य, आत्मविश्वास आणि सन्मान मिळू दे, प्रत्येक मुलीला शिक्षण आणि स्वप्नांची संधी मिळू दे, प्रत्येक कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे आणि आपल्या संस्कृतीची ही सुंदर परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत अधिक अर्थपूर्ण स्वरूपात पोहोचू दे. हर हर महादेव, जय माता पार्वती आणि सर्वांना हरतालिका तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात. नमस्कार
5: श्रोते हो, नमस्कार. मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, always heart touching.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आपला आवडता रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे गौरी आणि आपण आज बोलणार आहोत अशा एका विषयावर जो प्रत्येक तरुणांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे युवा शक्ती, मानसिकता आणि जबाबदारी. युवा शक्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तर जोश, उत्साह, स्वप्न, नवीन कल्पना आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा. पण खरं सांगायचं तर युवकांची खरी शक्ती त्यांच्या वयात नसते, ती त्यांच्या मानसिकतेत असते. आपण काय विचार करतो, परिस्थितीमध्ये आपण कसं वागतो, परिस्थितीकडे कसं पाहतो, अपयश आलं तर पुन्हा उभं राहतो का आणि आपल्या निर्णयांची जबाबदारी आपण घेतो की नाही, ह्या प्रश्नांवर तरुणांचं भविष्य ठरतं. आणि म्हणूनच आजचा प्रश्न असा आहे, आपली मानसिकता कशी आहे? आपण अडचण आली की म्हणतो का माझ्याच बाबतीत असं का होतं, की आपण म्हणतो ठीक आहे अडचण आहे, यातून आपण काहीतरी नवीन शिकूयात. फरक छोटा वाटतो, पण हाच फरक एखाद्या सामान्य व्यक्तीला आणि एखाद्या यशस्वी व्यक्तीला वेगळं करतो. आजचा युवक खूप वेगाने बदलणाऱ्या जगात जगतोय. आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, अक्षरशः महासागर आहे माहितीचा. आपण काही सेकंदात जगाच्या कोणत्याही कोण्यातही आणि कोपऱ्याची माहिती मिळवू शकतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, आपल्याकडे माहिती वाढते पण आपली विचार करण्याची क्षमता वाढते का? कारण सोशल मीडियावर एखाद्याचं सुंदर आयुष्य पाहून आपल्याला स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. कोणीतरी गाडी घेतली, कोणीतरी परदेशात फिरायला गेलं, कोणीतरी मोठं यश मिळवलं आणि आपण न कळत स्वतःची तुलना त्यांच्याशी करू लागतो. पण आपण हे विसरतो की आपण त्यांच्या आयुष्यातला एक फक्त फोटो पाहतोय, त्याच्या मागचा संघर्ष पाहत नाही. त्यांच्या यशामागच्या अपयशांची आपल्याला माहिती नसते. त्यांनी किती वेळा नकार ऐकला, किती वेळा रडले, किती वेळा पुन्हा सुरुवात केली हे आपल्याला दिसत नाही. म्हणूनच दुसऱ्यांच्या हायलाईटला आपल्या कम्प्लीट लाईफशी कम्पेअर करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे, तुमची वेळ तुमची आहे, तुमची क्षमता तुमची आहे आणि तुमचं यशही तुमच्याच पद्धतीने येणार आहे. मित्रांनो, चांगली मानसिकता म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह राहणं असं नाही. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस चांगला असेलच असंही नाही. कधी अपयश येईल, कधी अपेक्षेप्रमाणे गुण मिळणार नाही, कधी नोकरी मिळणार नाही, कधी एखादं नातं तुटेल, कधी आपल्यावर टीका होतील, तर कधी स्वतःवरच आपण नाराज होऊ. पण चांगली मानसिकता म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीतही स्वतःला सावरण्याची ताकद. मी पडलोय हे मान्य करणं, पण मी संपलोय असं न मानणं हीच खरी मानसिक ताकद आहे. आपण अनेकदा यशस्वी लोकांकडे पाहतो आणि म्हणतो वा किती नशीब आहे, पण खरं तर त्या यशामागे असते ती एक गोष्ट म्हणजे सातत्य. आपण एखादी गोष्ट 2 दिवस करतो आणि लगेच परिणाम अपेक्षित करतो. व्यायाम सुरू केला की 2 दिवसात शरीर बदलायला हवं, अभ्यास सुरू केला की लगेच चांगले मार्क्स यायला हवे, नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली की त्यातला आपला महत्त्वाचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर हा येतो की याच्यातून आपल्याला पैसे कसे मिळणार आणि लवकर पैसे मिळायला हवेत. पण आयुष्य असं काम करत नाही. बीज लावल्यानंतर लगेच झाड येत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो, पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते आणि कधीकधी वादळेही सहन करावे लागतात. तसंच आपल्या स्वप्नांचं आहे, स्वप्न मोठी असेल तर संयमही मोठा ठेवावा लागतो. आता येऊया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, ते म्हणजे जबाबदारी. युवा शक्ती आणि जबाबदारी यांचा खूप जवळचा संबंध आहे. कारण शक्ती असेल पण जबाबदारी नसेल तर ती शक्ती चुकीच्या दिशेने जाऊ शकते. आजच्या तरुण फक्त स्वतःसाठी जबाबदार नाही, तो आपल्या कुटुंबासाठी जबाबदार आहे, आपल्या समाजासाठी जबाबदार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भविष्यासाठीही तो जबाबदार आहे. पण जबाबदारी म्हणजे फक्त मोठमोठ्या गोष्टी करणं नाही बरं का, जबाबदारी अगदी छोट्या गोष्टींपासून सुरू होते. वेळेवर उठणं, आपले काम वेळेवर पूर्ण करणं, आईवडिलांचा आदर करणं, शिक्षकांचा आदर करणं, आपल्या वस्तूंची काळजी घेणं, रस्त्यावर कचरा न टाकणं आणि वाहतुकीचे नियम पाळणं आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणं ही सुद्धा जबाबदारीच आहे. आज आपण सोशल मीडियाबद्दल बोलल्याशिवाय युवा शक्तीबद्दल बोलू शकत नाही. सोशल मीडिया हा वाईट नाही, तो एक साधन आहे, प्रश्न साधनाचा नाही, आपण त्याचा वापर कसा करतो याचा आहे. मोबाईल मधून आपण ज्ञान मिळवू शकतो, नवीन भाषा शिकू शकतो, नवीन कौशल्य शिकू शकतो, व्यवसायही करू शकतो आणि आपली कला जगासमोर मांडू शकतो. पण त्याच मोबाईलवर आपण तासनतास फक्त स्क्रोल करत राहिलो तर आपला वेळ कोण वापरतोय? आपण मोबाईलला वापरतोय की मोबाईल आपला वापर करतोय? हा प्रश्न प्रत्येक तरुणाने आपल्या स्वतःला विचारायला हवा. आणखी एक मोठं आव्हान आहे, ती म्हणजे आहे तुलना. त्याचे मार्क्स माझ्यापेक्षा जास्त आले, तिला माझ्यापेक्षा चांगली नोकरी मिळाली, त्याचं करिअर सेटल झालं, मी ती माझ्यापेक्षा पुढे गेली. पण लक्षात ठेवा, जीवन ही शर्यत नाही आहे. प्रत्येकाची सुरुवात वेगळी असू शकते, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असू शकते आणि प्रत्येकाची क्षमताही वेगळी असते. म्हणून कालच्या स्वतःपेक्षा आपण आज थोडे चांगले झालो का हा प्रश्न स्वतःला विचारा. कालपेक्षा आज एक नवीन गोष्ट शिकलो का? कालपेक्षा आज थोडं जास्त धैर्य दाखवलं का? कालपेक्षा आज माझ्या चुका सुधारल्या का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही पुढे जात आहात. हळू जा, पण स्वतःच्या मार्गावर जा. मित्रांनो, आपल्या मानसिकतेवर आपल्या संगतीचाही खूप मोठा परिणाम होतो. आपण ज्या लोकांसोबत राहतो, जिथे आपण वेळ घालवतो, त्यांच्या विचारांचा परिणाम नकळतपणे आपल्यावर होत असतो. जर तुमच्या आसपासच्या लोक सतत म्हणत असतील हे शक्य नाही, तू करू शकत नाहीस, त्याचा उपयोगही नाही, तर काही काळाने तुम्हालाही ते खरं वाटू लागेल. आणि म्हणूनच तुम्हाला आठवतंय का, जेव्हाही आपण लहानपणापासून मैत्री केलेली असेल तेव्हा आईचं किंवा आपल्या आजीचं हेच म्हणणं होतं की तुमची मैत्री ही चांगल्याच मित्रांसोबत झाली पाहिजे, चांगल्याच मुलांसोबत झाली पाहिजे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपयश. आजच्या तरुणांना अपयशाची भीती वाटते, कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, पहिला नंबर मिळव बरं का, सगळ्यात पुढे राहा, सगळ्यात चांगलं कर. पण नेहमी आपल्याला हेच सांगितलं जातं आणि कोणी आपल्याला हे सांगत नाही की कधी कधी अपयशी होणंही गरजेचं असतं. अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे फीडबॅक असतो. ते आपल्याला सांगतं की इथे काहीतरी बदलण्याची गरज आहे. म्हणून एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर स्वतःला अपयशी समजू नका. एखादी इंटरव्ह्यू क्लिअर झाली नाही तर स्वतःची किंमतही कमी करू नका. एखादा व्यवसाय चालला नाही तर पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत ठेवा. एक अपयश तुमची ओळख ठरवत नाही, तुम्ही अपयशानंतर काय करता हे तुमची ओळख ठरवतं. आणि इथेच येते स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता. आपण अनेकदा चूक झाली की कारणं शोधतो, वेळ मिळाला नाही, माझ्याकडे सुविधाच नव्हत्या, मला संधीही मिळाली नाही. काही वेळ परिस्थिती खरंच कठीणही असते, पण प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना दोष देत राहिलो तर आपण स्वतःला बदलण्याची संधीच देत नाही. म्हणूनच स्वतःला वाक्य शिकवा. एक वाक्य नेहमी स्वतःशी तुम्ही जुळवून घ्या, ते म्हणजे माझ्या आयुष्याची जबाबदारी माझी आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट आपल्याच हातात आहे, पण आपल्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो हे नक्कीच आपल्या हातात असतं. एक छोटंसं उदाहरण घेऊयात आपण यासाठी. समजा दोन तरुणांना एकाच परीक्षेत कमी मार्क्स मिळाले. पहिला म्हणतो, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडून काही होणार नाही. आणि त्याच वेळेस दुसरा म्हणतो, माझे मार्क्स कमी आहेत, मला माझी पद्धत बदलावी लागेल. परिस्थिती दोघांची सारखी आहे, पण मानसिकता वेगळी आहे आणि हीच मानसिकता त्यांच्या पुढच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. आजच्या युवकांनी आणखी एक जबाबदारी स्वीकारायला हवी, ती म्हणजे स्वतःचं भविष्य घडवण्याची. आपलं करिअर निवडताना फक्त सगळे काय करत आहेत हे पाहून चालणार नाही. आपण स्वतःला विचारायला हवं, मला काय आवडतं, माझी ताकद काय आहे, मला कोणत्या क्षेत्रात काम करताना समाधान मिळेल, मी कोणतं कौशल्य विकसित करू शकतो. कारण आजच्या जगात फक्त डिग्री पुरेशी नाही, स्किल्स, कम्युनिकेशन, क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, शिकण्याची तयारी या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, शिकणं कधीही थांबवू नका. तुमचं शिक्षण कॉलेज संपल्यावर संपत नाही, तर खरं शिक्षण तिथूनच तर सुरू होतं. आता आपण थोडं समाजाबद्दल पाहूयात. आपण अनेकदा म्हणतो, देशाने बदलायला हवं, समाज बदलायला हवा, व्यवस्था बदलायला हवी. एक प्रश्न आहे, पण आपण स्वतःपासून बदल सुरू केला आहे का? देश म्हणजे फक्त सरकार नाही, देश म्हणजे आपण सगळे आहोत. आपण नियम पाळतो का? आपण सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवतो का? आपण दुसऱ्याचा आदर करतो का? आपण चुकीची माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी ती तपासतो का? हा तर आजच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे मित्रांनो. आपण न बघता आणि कोणतीही त्याची सत्यता न तपासता कोणतीही माहिती आली की ती लगेच आपण फॉरवर्ड करून देतो, पण हे आपण तपासतो का असा प्रश्न आपण स्वतःला नेहमी विचारायला पाहिजे. आपण गरजू व्यक्तीला मदत करतो का? जर प्रत्येक युवकाने स्वतःच्या छोट्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या तर समाजात मोठा बदल घडू शकतो. युवा शक्तीचा अर्थ फक्त मोठं काहीतरी करायचं असं नाही आहे. कधी कधी युवा शक्ती म्हणजे एखाद्या मित्राला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवणं, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणं, एखाद्या मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं, घरात आई वडिलांना मदत करणं आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणं. मोठा बदल नेहमी मोठ्या कृतीतूनच होतो असं नाही आहे. छोट्या चांगल्या कृतींचीच मोठी साखळी तयार होते. मित्रांनो, आज मी प्रत्येक तरुणाला एक छोटासा चॅलेंज देते. आज रात्री फक्त 5 मिनिटं स्वतःसोबत बसा, मोबाईल एकदम बाजूलाच ठेवा आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न म्हणजे माझं स्वप्न काय आहे? दुसरा प्रश्न, ते पूर्ण करण्यासाठी मी आज काय करतोय? आणि तिसरा म्हणजे माझ्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जी मला बदलायला हवी? कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण प्रश्न विचारायला सुरुवात झाली की बदल व्हायलाही सुरुवात होते. आणखी एक गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा, पण फक्त मोटिवेशनवर नाही, कारण मोटिवेशन 2 दिवसाचं असतं, परत तिसऱ्या दिवशी पुन्हा आळस येतो. म्हणून मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. मन असो वा नसो आपण आपलं काम करायचं, मूड असो वा नसो अभ्यास करणं, कोणी कौतुक करो वा न करो मेहनत करत राहणं, हीच शिस्त पुढे जाऊन यशाची सवय बनते. आणि शेवटी, युवा मित्रांनो, तुम्ही देशाचं भविष्य आहात हे आपण नेहमीच ऐकतो, पण माझ्या मते तुम्ही फक्त देशाचं भविष्य नाही तर तुम्ही देशाचं वर्तमानही आहात. आज तुम्ही जे निर्णय घेतात ते उद्याचा समाज तयार करतात, आणि तुम्ही जे शिकतात त्यातून उद्याची कौशल्य निर्माण होतात. आज तुम्ही जी मानसिकता तयार करतात त्यातून उद्याचं व्यक्तिमत्व घडतं. म्हणून आपल्या मनात नकारात्मकता असेल तर तिला प्रश्न विचारा, अपयश आलं तर त्यातून शिका, तुलना करायची असेल तर कालच्या स्वतःशी करा. सोशल मीडिया वापरा पण त्याचा गुलाम होऊ नका. स्वप्न बघा पण त्यासाठी मेहनतही करा, आणि यश मिळालं तर इतरांनाही पुढे घेऊन चला. कारण खरा युवा तो नाही जो फक्त स्वतःचं आयुष्य बदलतो, खरा युवा तो आहे जो स्वतःला बदलतो, कुटुंबाला प्रेरणा देतो, समाजात सकारात्मक बदल घडवतो आणि देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलतो. आपल्या हातात ताकद आहे, आपल्या डोक्यात विचार आहे आणि आपल्या डोळ्यात स्वप्न आहेत आणि आपल्या मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्दही आहे. फक्त या सगळ्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. मानसिकता सकारात्मक ठेवा, जबाबदारी स्वीकारा, शिकत रहा, पडल्यावर पुन्हा उभे रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आजचा जागरूक, जबाबदार आणि सकारात्मक युवक उद्याचा सक्षम भारत घडवू शकतो. चला, आपल्या युवा शक्तीला फक्त शक्ती न ठेवता तिला योग्य विचारांची, योग्य कृतीची आणि जबाबदारीची दिशा देऊया. याच सकारात्मक विचारासोबत आज मी गौरी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा आणि आपल्या जबाबदारीपासून कधीही पळू नका. आणि ऐकत रहा आपला आवडता रेडिओ स्टेशन मन भावन. धन्यवाद.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मन भावन 90.8 FM. Always heart touching.

नमस्कार श्रोते हो, रेडिओ मनभावन 90.8 FM वर मी आहे तुमची आर जे शुभांगी। ढोल ताशांचा गजर, रोषणाईने सजलेले रस्ते, हवेत दरवळणारा अगरबत्ती आणि प्रसादाचा सुवास, हे सगळं पाहिलं की लक्षात येतं आपला लाडका पाहुणा आलाय। होय, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आपला लाडका गणपती बाप्पा विराजमान झालाय। गणेशोत्सव 2026 तुम्हाला सर्वांना खूप खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। हवेत एक वेगळाच सुवास दरवळतोय ना आज, कापूर, उदबत्ती आणि ताज्या फुलांचा तो मंद सुगंध, लांबून कुठून तरी कानावर पडणारा तो ढोल ताशांचा लयबद्ध आवाज, रस्त्यांवरची ती रोषणाई आणि आबाल वृद्धांच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा उत्साह, हे सगळं पाहिलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं। मंडळी, आज आपण बाप्पाला मखरात मोठ्या थाटामाटात बसवलंय। कुणाच्या घरी चांदीचं मखर असेल, कुणाकडे फुलांची आरास असेल, तर कुणाच्या सार्वजनिक मंडळात भव्य देखावा असेल। आपण मूर्तीतला देव आवर्जून पाहतो, पण आज या क्षणी मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, तो एका वेगळ्या बाप्पाविषयी। आज आपण शोधणार आहोत मनामनातला बाप्पा। होय, आज आपण फक्त आणि फक्त गप्पा करणार आहोत स्वतःशीच आणि स्वतःच्या आत दडलेल्या त्या ईश्वरी अंशाशी। कारण बाप्पाला फक्त 10 दिवस मखरात बसवून चालणार नाहीये, त्याला कायमस्वरूपी आपल्या आचरणात आणि विचारात आणण्याची खरी गरज आहे। तुम्ही कधी बाप्पाच्या मूर्तीकडे अगदी बारकाईने पाहिलंय? बाप्पाचं प्रत्येक रूप, त्याचा प्रत्येक अवयव आपल्याला जगण्याची एक खूप मोठी शिकवण देत असतो। बाप्पाचं मस्तक मोठं आहे, हे मोठं मस्तक आपल्याला सांगतं की थिंक बिग, विचार मोठे ठेवा, बुद्धीचा वापर करा। बाप्पाचे डोळे अत्यंत बारीक आणि तीक्ष्ण आहेत, जे सांगतात की तुमची दृष्टी सूक्ष्म असावी, जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याची, एकाग्रतेची ती एक खास सवय आहे। बाप्पाचे कान सुपासारखे मोठे आहेत का? कारण आजच्या जगात आपण ऐकण्यापेक्षा बोलतोच जास्त। बाप्पा सांगतो, लोकांचं म्हणणं ऐकून घ्या, त्यांचं दुःख समजून घ्या, चांगल्या गोष्टी आत घ्या आणि वाईट गोष्टी सुपासारख्या पाकडून फेकून द्या। बाप्पाची सोंड सतत हलणारी, लवचिक असते, ती आपल्याला सांगते की परिस्थितीनुसार स्वतःला बदलता आलं पाहिजे। आणि बाप्पाचं ते मोठं पोट, ते आपल्याला सांगतं की जगातल्या बऱ्या वाईट गोष्टी, लोकांच्या चुका आणि स्वतःला समजलेली गुपितं आपल्या पोटात पचवता आली पाहिजेत। असा हा बाप्पा आपण खऱ्या अर्थाने समजून घेतला आणि आपल्या वागणुकीत आणला तर आपला समाज किती सुंदर होईल ना। तर हाच तर आहे मनामनातला बाप्पा। श्रोते हो, थोडं मागे वळून पाहूया। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का सुरू केला होता? समाजातली तेढ मिटावी, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र यावेत, त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि समाजाचं प्रबोधन व्हावं, याच उद्देशाने ना। पण आज आपण काय करतोय? आपण समाज एकत्र आणण्याऐवजी वर्गणीच्या आणि दिखाव्याच्या शर्यतीत अडकलोय। आमचा बाप्पा मोठा की तुमचा, या स्पर्धेत आपण कुठेतरी बाप्पाचा मूळ विचार विसरत चाललोय, हो ना। बाप्पाला नाद ब्रह्म आवडतं, तो कलांचा भोक्ता आहे, पण आज आपण कांठळ्या बसवणारे डीजे लावून पर्यावरणाचं आणि स्वतःच्याच आरोग्याचं नुकसान करतोय। भक्तीचा हा असा कोणता मार्ग आहे जिथे संवादच हरवून गेलाय? खऱ्या भक्तीला आवाजाची नाही तर अंतःकरणाच्या ओलाव्याची गरज असते। यावर्षी ठरवूया ना आपण की डीजे नको, पारंपरिक वाद्यांचाच गजर करूया, मोजकाच पण मनाला भिडणारा उत्सव साजरा करूया। आणि उत्सव म्हटला की जेवण खावण, गोडधोड, नैवेद्य या गोष्टी आल्याच। बाप्पाला मोदक प्रिय आहेत, मला सुद्धा आवडतात, म्हणून आपण त्याला 56 भोगांचा नैवेद्य दाखवतो। घराघरात आणि मंडळांमध्ये महाप्रसादाचं आयोजन होतं। पण मंडळी, याच उत्सवात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे अन्नाची होणारी नासाडी। आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना 2 वेळचं जेवणही नीट मिळत नाही। आपण ताटात जे उष्ट अन्न टाकून देतो किंवा जास्तीचा झालेला प्रसाद जो कचऱ्याच्या डब्यात जातो,
तो जर आपण योग्य वेळी वाचवला तर या गणेशोत्सवात आपण एक छोटासा नियम करूया का? आपल्या घरात किंवा मंडळात उरलेलं पण चांगलं असलेलं अन्न आपण वाया न घालवता आजूबाजूच्या गरजूंना बाल सुधारगृहात किंवा एखाद्या अनाथ आश्रमात नेऊन देऊया. जेव्हा त्या भुकेल्या जीवांच्या चेहऱ्यावर अन्नामुळे गोड हसू उमटेल ना, तेव्हा विश्वास ठेवा, तुमचा नैवेद्य थेट बाप्पापर्यंत पोचलेला असेल आणि तोच खरा बाप्पाचा आशीर्वाद असेल. आपण सगळे जाणतो की गणपती बाप्पा प्रथम पूज्य आहे. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात त्याच्याच नावाने होते, पण त्याला हा मान कसा मिळाला? तुम्हाला ती कथा माहितीच असेल. जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणेची अट घालण्यात आली तेव्हा कार्तिकेय मोरावर बसून जगभर फिरून आले, पण आपल्या बाप्पाने काय केलं? त्याने आपल्या माता पित्याला म्हणजेच शिवपार्वतीलाच प्रदक्षिणा घातली आणि सांगितलं की माझं जग हे माझ्या आई वडिलांच्याच चरणी आहे. मंडळी, आज आपण बाप्पाची मनोभावे पूजा करतो, पण आपल्या घरातल्या शिवपार्वतीला मात्र आपण विसरत चाललोय, हो ना? आपण देवळात जाऊन देवाला लाखो रुपयांच्या देणग्या देतो, पण घरातल्या म्हाताऱ्या आई वडिलांना द्यायला आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ नसतो. वृद्धाश्रमांची वाढती संख्या हे आपल्या आधुनिक समाजाचं सगळ्यात मोठं अपयश म्हणायला हवं. यावर्षी बाप्पाची आरती करताना एक प्रॉमिस स्वतःला जरूर करा. आपल्या घरातल्या, आपल्या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांशी रोज थोडा वेळ गप्पा मारूया, त्यांचे अनुभव ऐकूया, त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवूया. त्यांना फक्त तुमच्या वेळेची आणि प्रेमाची गरज असते हो. जर आपण आपल्या आईवडिलांचा, घरातल्या ज्येष्ठांचा सन्मान करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण बाप्पाच्या प्रथम पूज्य या तत्वाची पूजा केली असं होईल. श्रोते हो, बाप्पा विघ्न अर्थ आहे आणि आजच्या काळात ग्लोबल वॉर्मिंग, निसर्गाचा ऱ्हास हे आपल्या समोरचं सगळ्यात मोठं विघ्न आहे. त्यामुळे मातीचा, शाडूचा आणि पर्यावरणपूरक बाप्पा घरी आणून निसर्गाचं रक्षण करणं ही आपली काळाची गरज आहे. शेवटी एवढंच सांगेल, गणेशोत्सव हा फक्त 10 दिवसांचा इव्हेंट नाही आहे, ती एक ऊर्जा आहे. बाप्पाला निरोप देताना आपण म्हणतो पुढच्या वर्षी लवकर या, पण खरं सांगू बाप्पा कुठेच जात नसतो, कुठेच जात नाही, तो आपल्याचाच असतो. तो आपल्या चांगल्या विचारात असतो, तो आपल्या दुसऱ्यांना मदत करणाऱ्या हातांमध्ये असतो, तो आपल्या माणुसकीत असतो. चला तर मग या गणेशोत्सव 2026 आपण सर्वांनी मिळून आपल्या आतल्या बाप्पाला जाग करूया. समाज भान जपूया, निसर्गावर, माणसांवर आणि मुक्या प्राण्यांवर प्रेम करूया. रेडिओ मनभावन 90.8 FM वरून मी तुमची आरजे शुभांगी आता तुमची रजा घेते. आजच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करतील अशी मला खात्री आहे. तेव्हा हसत रहा, आनंदी रहा, समाजासाठी काहीतरी चांगलं करत रहा आणि अगदी मनापासून म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. नमस्कार.

0: रसिका श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमात बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा आठवा भाग ऐकणार आहोत. मैत्रिणींनो, जीवनात यश हे एका सुंदर गुलाबाप्रमाणे असतं, पण ते प्राप्त करण्यासाठी आधी कठोर संकटांना धैर्याने पुढे जाण्याचा ध्यास मनी घ्यावा लागतो. तेव्हाच आपल्याला अशा या मार्गातील काट्याकुट्यांच्या रस्त्यावर आपण अगदी सहजपणानं चालू शकतो. श्रोते हो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा सातवा भाग आपण ऐकलात. लेखिका इंदुमती जोंधळे या कोल्हापूरच्या वसतिगृहामध्ये वास्तव्यास असताना त्यांना बऱ्याचशा छोट्या मोठ्या दुःखांना सामोरं जावं लागलं. कारण आई विना पोरी, दुःख तर त्यांच्या नशिबीस लिहिलेलं, पण तरीही अतिशय आनंदानं आलेल्या दुःखांची तमान बाळगता वसतिगृहातील रोजच्या दिनचर्येचा कामाचा कंटाळा न करता लेखिकेनं आपल्या सोबतच सभोवतालचं वातावरणही तेवढंच प्रसन्न त्या ठेवायचं. आणि तो काळही काय हो, थोडथोडका नव्हता तर फ्रॉकमध्ये आलेली ही मुलगी साडी नेसूनच या वसतिगृहाच्या बाहेर पडली. आणि आता ऐकूयात आठवा भाग, याच वसतिगृहातील आणखी काही आठवणी.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: दिवाळीची सुट्टी लागली. सहामाही परीक्षा होता, सुट्ट्या सुरू व्हायच्या. सुट्ट्या सुट्ट्या सुरू होणार म्हटलं की वसती गृहातल्या मुली आनंदाने हवेवरच तरंगायच्या. चार दिवस अगोदरपासूनच सामानाची बांधाबांध सुरू व्हायची. 10-15 दिवस अगोदरच गावाकडे पत्र जायची, अमुक तारखेला न्यायला या असं म्हणत. घरी जाणाऱ्या या मुलींचा उत्साह आनंद पाहून आम्ही कोर्ट कमिटेड मुली तितक्याच निरुत्साही दुःखी व्हायचो. कारण गावी जाणाऱ्या प्रत्येकीला घर होत, मग ते कुडाच्या भिंतीच असो पत्र्याच असो, पण ते घर त्यांच होत. गरिबीतला ओलावा चिव्हाळा त्यांची घराकडे वाट बघत असायच. आम्हा 7-8 जणींना मात्र घरच नव्हत, मग प्रेम चिव्हाळा येणार कुठून? आणि गावाकडच्या सगळ्या मुली आपापल्या घरी गेल्या की सगळं बोर्डिंग अगदी रिकाम रिकाम व्हायचं. आम्ही 7-8 जणी ज्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये असायचो ते सुट्टीत एका खोलीत यायचो, बाकी खोल्यांना कुलप लावून टाकायची. खर तर दरवर्षीच दिवाळी उन्हाळ्यात असं घडायचं. मनाला खूप वाईट वाटायचं, पण खरं सांगू 2-4 दिवसच पुन्हा कामाला लागायचं. जे काम 70-80 मुली करायच्या ते आम्ही 7-8 जणी करत असू, फक्त स्वयंपाक सोडून. बाकी झाडांना पाणी घालणं, बाग बगीचा स्वच्छ करणं, सर्व बोर्डिंग खोल्या वरून खालून झाडून धुवून स्वच्छ करणं आणि आमच्या पुरता स्वयंपाक करणं. स्वयंपाकाच्या आजी सरूबाई त्या बिचाऱ्या सुद्धा आमच्यासारख्याच होत्या. मुलगा असूनही मुलाचं त्याच्या बायको पुढे काही चालायचं नाही, म्हणून सासू सुनेचंही पटायचं नाही. म्हणून या सरू आजी सुद्धा कायमच्या हॉस्टेलमध्येच राहत होत्या. म्हातारबाई वयानं बऱ्याच होत्या, पण अगदी किडकिडीत असल्यामुळे काटक होत्या. कामाचा उत्साहही खूप दांडगा, तोंडाचा पट्टा मात्र कायम चालू राहायचा. तोंडाचा अगदी बोळका झालं होत, पण पान खाण्याची भारी हौस, कायम तोंड लाल. बोर्डिंग मध्ये मुलींच्या बाबतीत घडेल ते तिखट मीठ लावून सांगणाऱ्या या सरुआची आणि त्यांच्या खास मर्जीतल्या काही पोरी होत्याच, सतत बाईंच्या पुढे पुढे करायच्या. चोंबडेपणा, चहाड्या, लावालाव्या करून बाईंच्या मनात एखाद्या मुलीविषयी वाईट मत करून टाकायच्या. या मुली अखंडपणे बाईंच्याच जवळ असायच्या. त्यातल्या कोट कमिटेड दोघी जणी होत्या, दोघी सख्या बहिणी, पण कायमच बाई आणि ताईंच्या मागे पुढे हिंडत असायच्या. बाई पण मुली सांगतील त्यावरून त्या एखाद्या मुलीवर सतत दुख धरायच्या, कायम तिला बोलत राहायच्या, शिक्षा करायच्या. दुर्दैवानी त्या नावडत्या मुलींपैकी मी एक होते. मला त्यांच्या पुढे पुढे कधी करता चालं नाही. आणि चहाड्या, आई शपथ, चहाड्या तर कधी केल्याच नाहीत. मी डॉक्टर काकांची म्हणजे शारदाबाईंचे यजमान, ते डॉक्टर काकांची लाडकी होते. काका मला वाचायला पुस्तकं द्यायचे, भावांना पत्र पाठवायसाठी पोस्टकार्ड पाकिटं द्यायचे, पेन पेन्सिली द्यायचे, वेळोवेळी अभ्यास विचारायचे, माझं प्रगती पुस्तक पाहिजे आणि चांगले मार्क्स पडलेले असले तर लगेच बक्षीसही द्यायचे. हे मात्र फक्त त्यांच्यात आणि माझ्यापुरतंच राहायचं. माझी काळजी वाटणारे आणि काळजी घेणारे एकमेव काकाच होते. त्यामुळे मलाही काकांबद्दल जिव्हाळा माया होती. आजही त्यांच्यासाठी जीव सारखा धाव घेत असतो. मला माझ्या वडिलांबद्दल वाटलं नाही इतकं काकांबद्दल वाटत. आणि मग वाटायला लागत खरंच रक्ताच्या नात्यापेक्षाही ही आपुलकीची जिव्हाळ्याची नाती खूप खूप मोठी आहेत. एकदा काय झालं, बाई ना आम्हाला दिवाळीत फराळाचे पदार्थ करायला लावायच्या. आम्ही मोठ्या उत्साहात लाडू, चिवडा, शेव, अनारसे, चकल्या, सगळे सगळे फराळाचे पदार्थ करायचो. त्यानंतर रोजचा स्वयंपाक व्हायचा. दिवाळी दोन चार दिवस पुढे आहे म्हणताच अगोदरच आमचे दिवाळीचे पदार्थ डब्यात भरून तयार. पण ते सगळे कोठी घरात कुलपात. सगळ्या मुली असताना शाळा सुरू असल्यावर वेळच्या वेळी जेवण मिळायचं. पण सुट्ट्यांमध्ये दुपारचे 12-1 वाजले तरी बाई काही जेवून घ्या म्हणायच्याच नाहीत. पोटात भुकेनं नुसता आगडोम उसळायचा. पण आम्ही हातानं जेवण घ्यायचो नाही. जेवायची कोणात हिंमत नव्हती, परवानगीच नव्हती ना. बाई मात्र आरामात स्नान करून, वेळीफेणी करून, काकांना वाढून, येणाऱ्या जाणाऱ्यांशी गप्पा मारून अगदी सावकाश यायच्या. त्यावेळी 1:30-2 वाजलेले असायचे. आमच्यात काही छोट्या मुली होत्या. त्या बिचाऱ्या भुकेनी रडून अगोदरच झोपी जायच्या जागेवर. दिवाळीत सुद्धा बाई असंच वागायच्या. का असं करायच्या ते अद्यापही मला उमगलेलं नाही. पण आम्हा भुकेल्या मुलींना समोर अन्न दिसत असूनही खाता यायचं नाही. ही कुठल्या प्रकारची त्यांची शिक्षा होती माहिती नाही. जीव गळून गेलेला असायचा. ज्यावेळी जेवायला बसायचो त्यावेळी भूक पार मरून गेलेली असायची. पण पोट भरण्याकरता खायचं दुसरं काय, नाईलाज होता. खरतर खूप राग यायचा. पण काही बोलणं अगदी आपसातल्या आपसात सुद्धा, पण त्याची सुद्धा चोरी होती. आजीबाई आणि त्यांच्या हस्तक यांची कायम सोबत होती ना. त्यांनी जर एकाचं दोन करून त्यांना सांगितलं तर फटके तर मिळतीलच, पण 2 वेळचं जेवण सुद्धा बंद होईल. आणि वर पुन्हा वाटेल तसे शिव्या, म्हणजे वाईट बोलणी जिव्हारी लागतील अशी. आई बापांना नको त्या म्हणून आमच्या हवाली केल्या, दुसरं काय. गुण तरी बघा एकेकीचे पांढऱ्या पायाच्या. कोण पुसणार, कोण यांना. आहेत कुठं घर, जाणार कुठं. आमच्या बोकाडी बसायला आल्यात ना. एक अशी अनेक प्रकारची बोलणी ऐकावी लागायची. त्यापेक्षा भूक मारून बसलेलं काय वाईट. एका वेळेला नाही मिळालं तर आपण थोडीच मरणार आहोत. अशी स्वतः स्वतःची समजूत खालायची आणि गप्प बसायचं. आमच्यापैकी एक जरा वस्ताद होती. तिचा आजींशी खूप जमायचं पण बाईंकडे फारशी जायची नाही, त्यामुळे आमच्यातल्या काही जणींशी तिचं जमत नव्हतं. तिनं आजीला त्या दिवशी खूप गुलवलं, म्हणजे त्यांच्याशी खूप लाडीक चाळे केले. आजी किती चांगली, किती उदार, किती मायेची, असं म्हणून आजीनं अगदी खुश केलं. म्हातारी बरीच खुशीत आली. बाई सुद्धा तिथं नव्हत्या आणि त्या दोन चहाडखोर पोरी सुद्धा नव्हत्या. मग तिनं, मी आणि आजीने फराळातले तळलेले अनारसे, तेही चांगले मोठ मोठे, मुद्दामच करून ठेवले होते, ते अनारसे बाजूला काढले. आम्हा तिघींना कमीत कमी दोन दोन तरी यायला पाहिजेत की नाही. मी आजींकडून ते एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले. त्याचं तूपही नीटसं निथळू दिलं नाही आणि गारही होऊ दिलं नाही, ते तसेच गरम गरम अनारसे. तो अनारशांचा पुडा गुपचूप इकडं तिकडं पाहत, कुणी दिसत नाही असं बघून परकराच्या ओच्यात दडवला आणि खोलीत पळतच गेले. पेटीचं कुलूप काढलं, कपड्यांच्या मध्ये एका कोपऱ्यात ठेवून दिले, कुलूप लावलं आणि खोलीच्या बाहेर आले. निश्वास सोडला, आजूबाजूला पाहिलं, कोणी नव्हतं. चला दोन दिवस सकाळी सकाळी अनारसे खाऊ, पाणी पिऊ. किती वाजता का देईना जेवायला? दोन दिवसाची तर सोय झाली, बस झालं. त्यानंतरचा एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसराही दिवस गेला, पण आम्हा तिघींना काही एकत्र येता येईना आणि केलेल्या चोरीचा फडशा पडेना, कारण सतत खोलीत कुणी ना कुणीतरी असायचंच. एखाद्या वेळी कुणी नाही असं पाहून आजी यायच्या, मला खून करायच्या. मी पेटी उघडायची, आता हात घालून पिशवी बाहेर काढणार, इतक्यात इंदे इंदे आगा लावकर इकडे ये. बस जावंच लागायचं. पुन्हा घाईघाईत पेटीला कुलूप ठोकायचं, पळतच बाईंकडे जायचं. केलेले योजलेले सगळे बेत फसायचे, अनारसे पेटीत आणि आमचा जीव त्या अनारशात. मनही फार भित्र, कुणी कुणी पाहणार तर नाही, पेटी तर उघडणार नाही. आपण चोरी केली पोटासाठी अनारशांची, स्वतःच राग यायचा. पण दुसरं मन लगेच म्हणायचं, इंदू अगं तू तरी लहान आहेस, पण त्या आजी बघ, त्याही या चोरीत सामील आहेतच ना. मग थोडा आधार वाटायचा. हळूच आजीनं म्हणायचं, आजी आजी अनारसे. पण आजी कुणी जवळ नाही असं पाहून हातानं चूप बसवायच्या. असं चूप बसून आता 7-8 दिवस उलटून गेले होते. दिवाळी सुद्धा संपत आली होती. फराळात सगळ्यांबरोबर शेव, चिवडा, लाडू, अनारसे सुद्धा खाल्ले होते, पण ते आतले पेटीतले कुबर अनारसे तसेच होते. पेटीत काही घ्यायला गेलं की कपकण वास यायचा. हळूच कपडे उचलून सरकावून पाहिलं. देवा रे, माझे सगळे कपडे तुपानं माखले होते. आता काय करायचं? आजी, माझे सगळे कपडे खराब झाले, मी काय करू? आजी माझ्या बरोबर खोलीत आल्या, कागद घेऊन. खोलीत कुणीच नव्हतं. हळूच खोलीचं दार पुढं केलं. मी पिशवी काढून त्यांच्याकडे दिली. त्यांनी ती पिशवी उघडली आणि आत पाहिलं. डोक्यावर हात मारून घेतला.
3: खार देवा, अरे काय म्हणाव र तुला, एवढं बी पचू दिलं नाहीस की र.
2: त्यांचं एवढंस झालेलं तोंड मी पाहिलं आणि पिशवीतल्या अनारशांकडेही. सगळ्या अनारशांना बुरशी आली होती आणि खान खूपच वास येत होता. फार मस्तकात केला. अखेर तो पुडा कागदात गुंडाळून आजीनं कोठी घराच्या मागच्या भिंतीतून पलीकडच्या शेतात दूर फेकून दिला.
0: श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 8वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केजे.
4: रेडिओ मन भाबर 90.8 FM. Always half touching.

Standing positively through voice and distance.

धन्यवाद मॅम. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय श्री म. सु. पगारे सर, आदरणीय मॅडम आणि सगळे विद्यार्थी मित्र आणि शिक्षक वर्ग, नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग. आवाजच येत नाही आहे तुमचा, एनर्जेटिक पाहिजे मला. गुड मॉर्निंग. क्या बात आहे. थँक्यू सो मच. बरं, जेव्हा मी नमस्कार म्हटलं तेव्हा कसं वाटलं, काय केलं मी? ॲक्च्युली शब्द ऐकायला आले आपल्याला, पण त्यासोबत काय वाटलं? नमस्कार कसं वाटलं? आपलेपणा वाटला का त्यात तुम्हाला? वाटला ना. हां, आता मी काही बोलते. मी आहे रेडिओ मनभावांची आरजे शुभांगी, पण हेच आता मी वेगळं बोलते थोडंसं. नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आरजे शुभांगी. हे पोचलं तुमच्यापर्यंत? पोचलं का? पहिलं पोचलं नव्हतं ना. हां, तर हीच असते आज आपला हातचा विषय, हाच आहे. काय लिहिलंय? शब्द ते संवाद, संवाद ते प्रभाव. शब्द येतात, शब्दांची डिलिव्हरी होते, शब्द पोचतात कानांपर्यंत, पण मग ते जर ज्या पद्धतीने तुमच्याकडे प्रेझेंट केले गेले तेव्हा ते तुम्हाला टची झाले, हो की नाही? तर ही असते शब्दांची जादू आणि आवाजाची जादू. तर सर्वांना नमस्कार. मी आहे आरजे शुभांगी. आणि असं म्हणतात, चेहरा बदलतात, लोक जातात, लोक बदलतात, दुनिया बदलते, पण आवाज हा कायम असतो. ते गाणं एक ऐकलंच असेल सर्वांनी, नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है गर याद रहे. अगर याद रहे तो आवाज ही पहचान बन जाती है. आणि हेच आमचं सगळ्यांचं आहे, युअर वॉइस इज युअर आयडेंटिटी. तर आजचा आपला विषय शब्द ते संवाद आणि संवाद ते प्रभाव. तर सगळ्यात पहिले काय करायला हवं की मला बोलायचं आहे, मला बोलतं व्हायचं आहे, तर त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे? असं उठून तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल आरजे, आरजेचं काम काय? फक्त बकबक करणं, दोन चार गाणी लावणं आणि संपलं. पण असं नसतं. आरजे म्हणजे भरपूर काही असतं आणि भरपूर काही स्ट्रगल केल्यानंतरच तो या पोझिशनला पोचलेला असतो, कुठलाही आरजे असो. तर आपला संवाद, आपलं बोलणं हे लोकांपर्यंत, त्याला अट्रॅक्ट करून ठेवणं, अटॅच होणं लोकांशी. कारण आरजे तर हा काही दिसत नाही, समोर त्याची काही ॲक्टिंग दिसत नाही, त्याचा चेहरा दिसत नाही, का तो काय काय फेशियल एक्सप्रेशन देतोय काहीच दिसत नाही, तरी पण तो आवाज लोकांना आपलासा वाटतो. का वाटतो? तर त्याच्या शब्दांच्या चढउतारामुळे, व्हॉइस मॉड्युलेशन आणि कॉन्फिडन्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स. आता तुम्ही म्हणाल, कॉन्फिडन्स कसा मिळवायचा? तो का इकडून एका रात्रीतून मिळतो? नाही. तर कॉन्फिडन्स हा तुम्हाला स्वतःला डेव्हलप करावा लागतो. त्यासाठी काय करावं लागेल? छोटे छोटे संवाद आहेत, वाक्य आहेत, आपण पहिले बोललं पाहिजे. बोललं पाहिजे मान्य आहे, पण एक चांगला तुम्हाला तानसेन जर व्हायचं असेल, मी एक बोलते तानसेन, तर त्यासाठी आधी तुम्हाला चांगलं कानसेन होता आलं पाहिजे. कानसेन म्हणजे ऐकता आलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकून घेता आलं पाहिजे, तेव्हा तुम्ही नक्कीच छानपैकी तानसेन. आता तुम्ही म्हणाल, तानसेन तर गायक होता, मग आम्हाला तानसेन व्हायचं आहे, आम्हाला निवेदक व्हायचं आहे, आवाज द्यायचा आहे, सूत्रसंचालक व्हायचं आहे. तर तेच, त्या दृष्टीनेच मी बोलते आहे की कानसेन झाला तर तानसेन होता येईल. आणि नॅचरली बघा ना, देवाने आपल्याला दोन कान दिलेले आणि एकच तोंड दिलं आहे, त्यामुळे आपण एकदा बोललं आणि दुप्पट ऐकलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? पटतंय मनाला? पटतंय सर्वांना? दोन कान एक तोंड, जास्तीत जास्त दुप्पट ऐका, म्हणजे तुम्हाला नक्कीच छानपैकी बोलता येईल. कारण ऐकल्यामुळे आपली भाषा जी आहे ती समृद्ध होत असते. आता एक प्रश्न विचारते सुरुवातीला मी सगळ्यांना, इथे मराठी विषयाचं किती मुलं आहेत? अच्छा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. हिंदी 3, 4, ओके. आणि इंग्लिश? ओके, भरपूर आहे. चला, तर इथे सगळं कॉम्बिनेशन आहे लँग्वेजचं, इंग्लिश, मराठी, हिंदी. पण माझा प्रश्न असा आहे की वेगवेगळ्या भाषा इथे आहेत, पण मग वेगवेगळ्या भाषा जरी इथे प्रेझेंट असल्या, वेगवेगळ्या भाषेचे तुम्ही विद्यार्थी आहात सगळे आहात, पण मग भाषा वेगवेगळी असली तरी संवाद बदलतो का? मला सांगा बरं, त्यात संवादात काही फरक पडतो का? नाही. संवादाचा उद्देश एकच असतो, ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोचणं. मग ते कशामुळे साध्य होतं? केवळ भाषा, समृद्ध भाषा, आपले उच्चार

0: आपली ती डिलिव्हरी कशी करतोय, आपण बोलतोय कसं समोरच्याशी त्याच्याबद्दल. तर सर्वात मोठा पहिला जो प्रॅक्टिस आपण करू शकतो, येस, तर सर्वात पहिले आपलं श्वासांवर नियंत्रण असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी काय करावं लागतं? श्वासांवर नियंत्रण घेण्यासाठी ब्रीदिंग प्रॅक्टिस. तर आपल्याला बऱ्याचदा असं होतं, बोलताना धाप लागते, दम लागतो, गाणं गाताना दम लागतो. तर तसं होऊ नये म्हणून, कारण रेडिओ जॉकी असला, बोलायचं म्हटलं की एक एक तास, दोन दोन तास, अर्धा तास पण बोलायला लागतं. तर त्यावेळेला आपण आपली एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी रोज एक महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे आपण ब्रीदिंग प्रॅक्टिस करायला पाहिजे. तुम्ही रेडी आहे का? आपण एक एक्झाम्पल घेऊया ब्रीदिंग प्रॅक्टिसचं. सिट स्ट्रेट एव्हरीवन प्लीज. सगळ्यांनी ताट बसूया छानपैकी. तर थोडी ॲक्टिव्हिटी, आता सारखं सारखं ऐकून मलाही बोलणं फार हे होतं, तर आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी घेऊ. तर सगळ्यांनी मी 1, 2, 3, 4 म्हणेल तेव्हा मोठा श्वास घ्यायचा आहे, नंतर पुन्हा 1 ते 4 म्हणेल तेव्हा श्वास रोखायचा आहे, आणि पुन्हा 1 ते 4 म्हणेल तेव्हा श्वास सोडायचा आहे. आपण करूया, मी पण करते तुमच्यासोबत. सगळ्यांनी हात समोर ठेवून द्या, हाताची गडी नका घालू, प्लीज, तुम्हाला त्रास होईल. तर ही प्रॅक्टिस जर तुम्ही डेली केली रोज, तर खूप फरक पडणार आहे तुम्हाला. तुमच्या श्वासांवर कंट्रोल येणार आहे. 1, डोळे मिटायचे, 1 ही स्ट्रेट बसा, 1 श्वास घ्यायचा आहे, 1, 2, 3, 4. खूप खोल श्वास घ्यायचा आहे, डीप ब्रीदिंग करायचं, एकदम आवाज लावायचे तुमच्या श्वासाचा, आणि तो श्वास रोखून धरा आता. 1, 2, 3, 4 आणि हळूहळू आता तो सोडायचा आहे. 1, 2, 3, 4 वन्स अगेन. 1, 2 श्वास घेण्याची प्रोसेस, 3, 4 श्वास रोखून धरायचा आहे, 1, 2, 3, 4 आणि आता सोडायचा आहे, 1, 2, 3, 4 हे असं तुम्ही रोज 5 वेळा जरी केलं मोठ्या मोठ्या सकाळी, तुम्हाला तुमच्या ह्याच्यात जो बदल होईल तो फार महत्त्वाचा बदल होणार आहे. थँक्यू सो मच सगळ्यांसाठी. वाटलं थोडं फ्रेश फील होत आहे? डीप ब्रीदिंग प्रॅक्टिस केली डेली तर तुम्हाला नक्कीच याचा फरक पडेल. तर रेडिओ जॉकी म्हटल्यानंतर तुमच्या मनात काय काय येतं मला आधी सांगा, कोण उत्तर देईल? रेडिओ जॉकी ही काय व्यक्ती आहे, किंवा ह्याचं काय मिक्सचर, कुठल्या गोष्टींचं मिश्रण आहे रेडिओ जॉकी म्हणजे, काय वाटतं? कोणी सांगू शकेल का या ठिकाणी क्या लगता है आपको? एक रेडिओ जॉकी मीन्स क्या हो सकता है? बोलने वाला, ठीक है, यहाँ तक हमें पता है. और क्या क्या उसमें कॉम्बिनेशन होना चाहिए? कमऑन, बोलिए. बोलिए आप. मैं ये बोलती रहूंगी, वो मुझे अच्छा नहीं लगा. हम इंटरेक्शन करेंगे बहुत अच्छे से. और क्या लगता है? रेडियो पे कोई दिखता नहीं, ना मुझे लिसनर्स दिखाई देते हैं, ना मैं किसी को दिखाई देती हूँ. कैमरा भी नहीं होता है, सिर्फ ऑडियो ऑडियो चलता रहता है. तो उसके लिए क्या मैं कर सकती हूँ? तो सबसे पहला चीज़ होता है वॉइस, फिर लैंग्वेज. लैंग्वेज के बाद उसमें इमोशन होना इज द मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट. इमोशन शुड बी देयर. अगर मैं ऐसे ही बोलूँगी कि तुम्ही ऐकताय रेडिओ मन भावन, आता पुढचं गाणं ऐकूया, संपलं, लोक चेंज करणार आहेत, कोई सुननेवाला नाही आहे, मुझे कोई रुकेगा नाही वहां पे. लेकिन वही, हा, बाहेर मस्तपैकी हवा सुटली आहे, गारवा सुटलाय, हवेत गारवा आलाय, आणि त्यावेळी हे जर गाणं तुम्हाला ऐकायला भेटलं तर मज्जाच येईल ना. ते लोक थांबतील, कुठलं गाणं हे लावते ऐकतील, बरोबर? तर हे टेक्निक्स असतात रेडिओ जॉकीचे. नाहीतर मग सरळ मी बोलून मोकळी होईल, आता तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचं आहे, ओके, मी गाणं लावलं, संपलं माझं काम. तर तो प्रॉपर रेडिओ जॉकी किंवा प्रॉपर वक्ता असूच शकत नाही. प्रॉपर जो बोलणार आहे त्याला श्रोत्यांशी कनेक्ट होता आलं पाहिजे. तो मेन आपला आहे, जेव्हा आपण बोलतो समोरच्याशी, भाषाचा योग्य वापर करतो, त्याचे स्पष्ट उच्चार आणि त्यानंतर त्या इमोशन्स, त्या भावना त्या वाक्यांमध्ये टाकल्या, तर नक्कीच समोरचा आपल्याला ऐकून घेतो आणि समजून पण घेतो, बरोबर? तर पहिली टिप्स काय सांगितली, कोण सांगेल? सगळ्यात पहिलं आवाजाला डिलिव्हर करताना ब्रीदिंग प्रॅक्टिस एक आहे, नंतर काय सांगितलं? भाषा महत्त्वाची, सगळ्यात महत्त्व, तुम्ही सगळे लँग्वेज स्टुडंट्स आहात वेगवेगळ्या भाषा, पण भाषा तुमच्या वेगवेगळ्या असल्या तरी त्याचं एक माध्यम आहे की आपल्या भावना, आपल्या इमोशन्स समोरच्यापर्यंत पोचवणं, तर समोरचा तुम्हाला ऐकणार आहे. आणि तुम्हाला चांगलं वक्ता व्हायचं असेल तर काय करायला हवं, चांगलं तानसेन व्हायचं आहे, बरोबर, तर तानसेन होता येईल. हा एक मंत्र, सगळे मंत्र लक्षात ठेवायचं आहे. मी एंड सेशनच्या एंडिंगला पुन्हा तुम्हाला विचारणार आहे, त्यामुळे बी अलर्ट. तर फक्त आवाज, आता मला आवाज सांगा की फक्त आवाज असणं गरजेचं आहे का? आवाज, माझा आवाज चांगलाच नाही, मी काय श्रोता बनणार, मी काय रेडिओ बनणार, रेडिओ जॉकी बनणार, किंवा मी काय वक्ता बनणार, किंवा मी सूत्रसंचालक कसं बनणार, माझा आवाजाला बेसच नाही. तो आवाज, त्याच्यावर काम करावं लागतं. नुसतंच आपला आवाज खराब आहे असं म्हणून सोडून देण्यापेक्षा, हे एक वेगळं फील्ड आहे, रेडिओ जॉकी असो, त्याच्यानंतर तुम्ही भरपूर काही वेगवेगळ्या फील्डमध्ये जाऊ शकता. एंटरप्रिनरशिप आहे, नंतर तुमचे कॉन्टेंट क्रिएटर असतात, तसं तुम्हाला बनता येऊ शकतं, मुलाखत, पॉडकास्टिंग वगैरे घेता येऊ शकतात. तर आवाजावर काम करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे यो व्हॉइस इजंट जस्ट साऊंड, फक्त आवाज, तुमचा आवाज म्हणजे फक्त साऊंड नाही आहे, तर इट्स युअर सुपर पॉवर टू मूव मिलियन्स. मिलियन लोकांना तुमच्या एका शब्दात फिरवण्याचं किंवा त्यांच्यावर राज्य करण्याचं माध्यम आहे आपला आवाज. आणि त्याच्यावर जर काम केलं गेलं तर नक्कीच तुम्ही आवाजाचे बादशाह बनू शकता. तर आपला आजचा विषय आहे शब्द ते संवाद. तर शब्द पोचत आहे तुमच्यापर्यंत, पण संवाद पोचतोय का, आणि संवादातून तो प्रभावी ठरतोय का संवाद, हे तितकंच महत्त्वाचं आहे, बरोबर. तर सेकंड प्रॅक्टिस तुम्ही करू शकता आवाजाचं, तुमची क्लॅरिटी खूप महत्त्वाची आहे. क्लॅरिटी असणं आवाजाला, क्लॅरिटी असेल तर लोक तुमचं ऐकून घेतील. क्लॅरिटीच नसेल तुमच्या आवाजाला, तुमचा, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत लास्ट बेंचपर्यंत पोहोचणारच नाही, तर मग सगळे कंटाळा करतील, मोनोटोनस होऊन जाईल ते सगळं. तर त्यासाठी तुमचं प्रत्येक शब्द फेक जी आहे ती, प्रत्येक शब्दावर जोर, स्ट्रेस, हे सगळं असणं महत्त्वाचं आहे. आता आपण एक आणखी एक ॲक्टिव्हिटी घेऊया. कोण येईल इथे समोर? एकच जण कोणी हवंय मला, एक उदाहरण पण कोणी या, एकदम कोणी, मेल फिमेल कोणीही चालेल मला, विदाउट हेजिटेशन या पटकन, कोणी एक जण या. सोपं आहे, मी काही खूप काही करायला लावणार नाही आहे, सोपं काम देणार आहे, एकदम सोपं. ॲक्टिव्हिटी करत राहिलो तर आपलं सेशन एंगेजिंग होणार आहे. काही जादू करणार नाही आहे मी, सिंपल तुमच्यासारखीच एक व्यक्ती आहे. नथिंग, एक शब्द बोलायचा आहे फक्त, एक वाक्य बोलायचं आहे. हिंट देऊन दिली मी, काहीच नाही, एक वाक्य बोलायचं आहे. तुमची आवाज तुमची ओळख बनणार आहे. ये बेटा, थँक्यू सो मच फॉर बिंग हियर. आता एक वाक्य देणार आहे मी, आणि त्या वाक्यामध्ये मी काय करणार, वेगवेगळ्या शब्दांवर तिला जोर द्यायला सांगणार, तर त्याचा अर्थ कसा बदलतो ते पण सांगणार तुम्हाला. म्हणूनच शब्दांवर स्ट्रेस किती द्यावा, कसा द्यावा, हे खूप चांगलं उदाहरण आहे याचं. तर आज तुला वाक्य देते, आज माझा वाढदिवस आहे. तर या वाक्यामध्ये तुला सुरुवातीला आज या शब्दावर जोर दे आणि पूर्ण वाक्य बोल. आज माझा वाढदिवस आहे,
1: आज माझा वाढदिवस आहे.
0: आज, कधी आहे तिचा वाढदिवस? आज. आपल्याला काय कळलं अर्थ, की आज आहे तिचा वाढदिवस. सेकंड टाइम तू असं कर, माझावर जोर दे आणि बाकी शब्द बोल.
1: आज माझा वाढदिवस आहे.
0: एक्झॅक्टली, तिचाच आहे, माझा नाहीये, तुमचा कोणाचाच नाहीये, तिचा वाढदिवस म्हणजे माझा. जेव्हा तिने माझावर जोर दिला तेव्हा तुम्हाला कळलं की आज तिचा वाढदिवस आहे. आज माझा वाढदिवस आहे, यातल्यापैकी वाढदिवसवर जोर दे आता.
1: आज माझा वाढदिवस आहे.
0: वाढदिवस आहे, एंगेजमेंटची सेरेमनी नाही आहे, वाढदिवसच आहे, बरोबर. आणि आज माझा वाढदिवस आहे, जोर दे आता बोल.
1: आज माझा वाढदिवस आहे.
0: आहे बरं का, नाही असं नाहीये, आहे तिचा वाढदिवस. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. काही विशेष, काही वेगळं करायला लावलं मी? तर कळलं तुम्हाला, प्रत्येक शब्दावर आपण जसा स्ट्रेस देणार तसा तसा त्याचा अर्थ बदलणार आहे. हे महत्त्वाची टिप्स. तर भाषा विषय शिकताना तुम्ही शब्द फेक, शब्दांवर जोर, स्ट्रेस किती देताय, कुठल्या शब्दावर किती स्ट्रेस देताय, कुठे पॉज घेताय, कुठल्या क्षणी बोलताय, कसं बोलताय. आता तुम्ही एखाद्याच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला गेलेले आहात आणि तिथे तुम्ही म्हणाल की हे आज आपण किती दिवसांनी भेटतोय ग, खरंच बघ तुझ्या आईबद्दल मला खूप वाईट वाटलं, हां चांगल्या होत्या, खूप छान होत्या, असं बोललेलं मला चालेल का तिथे? आय रेडिओ जॉकी तिथे प्रेझेंट करणं योग्यच नाही आहे माझ्यासाठी. रेडिओ जॉकी सारखं बोलता मला येणारच नाही तिथे. तिथे माझा टोन बदलेल, तिथे माझं आवाज बदलेल, शब्दांची फेक बदलेल आणि सगळंच बदलेल. प्लस माझी मावशींबद्दल ऐकून वाईट वाटलं. तिथे मी लो पिचमध्ये बोलणार आहे. हाय पिचमध्ये बोलून चालणार आहे का मला त्या ठिकाणी? अजिबातच नाही. मी म्हणलेला आनंद झालाय की कुठे एक्साइटमेंट ही आली आहे या ठिकाणी. तर हे असतं भाषा प्रेझेंट करण्याचं सूत्र. तर प्रत्येक वेळी तुम्ही कशी शब्द पेक करताय, भाषा कशी उच्चारताय, प्रत्येक वेळी उच्चारांना तितकंच महत्त्व आहे. आपल्या जळगावकडे फार प्रॉब्लेम आहे. न चा न आणि ड चा अ चा ड. जळगाव उड्याला पोळी काढा. अरे तो ळ स्पष्ट उच्चारला तर छान वाटेल. पोळीच म्हणा तुम्ही, पोळीला पोळीच म्हणा. काळा काढा नाही काळा. जळगाव जळगाव आहे. बरेच जण जळगाव जळगाव म्हणतात. ज ज आणि ज ज आणि च हे खूप महत्वाचे डिटेल्स आहेत. खूपच महत्वाचे. आता कालच आमच्याकडे इंटर्न मुली तुमच्यासारखीच विद्यार्थी येत असतात, दिवसभर आमच्यासोबत असतात, ते शिकत असतात, त्यांना ट्रेनिंग देत असतो आम्ही. ती काल म्हणे मॅडम हा ऑक्टोबर महिन्यात ना आपण एक ॲक्टिव्हिटी. ऑक्टोबर, आता इथे ऑक्टोबर टोवर डॉट आहे का मला सांगा, किंवा ऑक्टोबरच्या स्पेलिंगमध्ये मला सांगा एम कुठे येतोय का. मग आपण मराठी बोलताना तो ऑक्टोबर का म्हणतो? नाही, चुकीचंच येते. ऑक्टोबरच म्हणायला पाहिजे आपण. ऑक्टोबर सप्टेंबर ठीक आहे, एस ई पी टी ई एम बी आर सप्टेंबर इट्स ओके. देन वाय ऑक्टोबर ओ सी टी ओ बी आर. व्हॉट इज स्पेलिंग ऑफ ऑक्टोबर? ओ सी टी ओ बी आर, राईट. सो ऑक्टोबर प्रोनाउन्सिएशन पण तसंच झालं पाहिजे ना. पण आपण जनरली बोली भाषा चालू असतात बरोबर. मला सकाळी मॉर्निंग वॉकला जायचंय. आपली भाषा कशी आहे याच्यात काय चुकली मी सांगा बरं? मला सकाळी मॉर्निंग वॉकला जायचंय. इथेच आपण छोट्या छोट्या चुका करत असतो. सकाळी मॉर्निंग वॉकला जायचंय, लवकर उठावं लागेल, मला सकाळी मॉर्निंग वॉकला जायचंय, एकदम चुकीचं आहे. केसांची हेअरस्टाईल ते अपभ्रंश झालेले आहेत भाषांचे. त्यामुळे त्यावेळी आपण बोलताना लक्षात घेतलं पाहिजे की हे असं आपण करायला नको. ह्या चुका होतात, मायनर मायनर असतात, आपल्याला बोलताना अजिबातच लक्षात येत नाही. अरे तिची केसांची हेअरस्टाईल बघ ना किती भारी आहे, केसांची हेअरस्टाईल. खूप मजा येते. अशा होत असतात चुका, तर ह्या चुका आपण टाळल्या पाहिजे. पुन्हा एकदा एक महत्त्वाचा आम्ही जो नियम पाळतो, आकाशवाणीपासून मी शिकले तो नियम, जेव्हा आपण बोलत असतो तो शब्द ती वाक्य किंवा ते जे पण असेल स्पीच ते लोकांपर्यंत टची होण्यासाठी आपण बोली भाषेतच समोरच्याशी बोललं पाहिजे रेडिओवरनं बोलताना. म्हणजे कसं, एकारांत शब्द टाळले पाहिजे. आता एकारांत शब्द कोणते आहेत? एकारांत शब्द कोणी सांगू शकेल का? एकारांत शब्द ज्याच्या एकारांत शब्द ज्याचा अंत एकार ए शब्दाने होतो. फॉर एक्झाम्पल आता मी सांगते, काल आमच्याकडे पाहुणे आले होते, त्यांनी सांगितले की पुस्तके वाचले पाहिजेत केले पाहिजे असे आम्ही ऐकले. त्यांनी सांगितले की बाजारातून काही भाजीपाला आणला पाहिजे. तर ए ए ए शब्द जो येतो ना तो म्हटला नाही पाहिजे. आपण जेव्हा बोलतो ना, जर आपल्याला समोरच्याने ऐकलं पाहिजे असं वाटतं तेव्हा आपण बोली भाषा, त्यावेळेला मी असं म्हणेल आमच्याकडे काल पाहुणे आलेले, त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितले नाही, सांगितले नाही म्हणायचं जेव्हा बोलतो तेव्हा. त्यांनी मला सांगितलं की आज आपण पोहे केले तर त्यानंतर आणलं पाहिजे केलं पाहिजे. तर अ शब्द अकारांत शब्द वापरले पाहिजे, एकारांतच्या ऐवजी अकारांत शब्द. कालच गेस्ट आलेले, त्यांनी सांगितले, सांगितले म्हणण्यापेक्षा सांगितलं म्हणा, खूप छान वाटतं समोरच्याला ऐकायला, आपलंसं वाटतं बरोबर. आता हेच एखादं वाक्य जर घेतलं, आज तुम्ही आला, तर हे वेगवेगळ्या इमोशन्सने बोलायचं असेल तर काय करणार तुम्ही? अरे वा आज तुम्ही आलात, याच्यात काय होतं? एक्साइटमेंट होती बरोबर. आणि हेच वाक्य दुःखाने बोलायचं असेल तर कसं बोलणार? कोण बोलून दाखवेल मला? आता सॅड मूडमध्ये बोलायचं हे वाक्य, आज तुम्ही आलात. भाषेची मुलं आहात तुम्ही, बोला पटापट. लँग्वेज तुम्हाला डिलिव्हर करता आली पाहिजे त्या मूडमध्ये, त्या टोनमध्ये, वेगवेगळ्या याच्यात बोलता पाहिजे. एक्साइटमेंट, अरे वा तुम्ही आलात, वा तुम्ही आलात, छान वाटलं. अरे आलात तुम्ही, सॅड है ना. वेगवेगळ्या टोनमध्ये बोललो मूड बदलतो. तर आवाजातले चढ उतार, स्ट्रेस, पॉज आणि इमोशन हे सगळं गरजेचं आहे. भाषा बोलत असताना आपल्याला जर आपलंसं करून घ्यायचं आहे आपल्या श्रोत्यांना, तर ह्या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजे. भाषा फक्त शब्दांची नसते, भाषा आवाजाची असते, भावनेची असते आणि मांडणीची सुद्धा असते. मांडणीसुद्धा असते भाषेला, बरं का? ती कोणताही शब्द जोडला झालं तर नाही, प्रॉपर प्रोसेस घेऊन त्याची मांडणी पण करता आला पाहिजे. स्पष्ट उच्चार खूप महत्त्वाचे आहेत. न, ण, आन, ठेव, सण म्हणतात. आज आपण रक्षाबंधनचा सण, सण नाही सण, सण आणि सण दोघी वाक्य वेगवेगळी आहेत. सण इसवी सण असतं ते सण असतं आणि सण म्हणजे आपला फेस्टिवल, बरोबर? कळत आहे सगळ्यांना? आणखी एक भाग आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर. सगळ्यांकडे पेन आहे का? इथे पेन काढा सगळ्यांनी, मी पण काढते. हे प्रॅक्टिस आम्ही जेव्हा ट्रेनिंग घेतलं ना तेव्हा केलेलं आहे. एक आणखी एक मस्त प्रॅक्टिस आहे, पेन किंवा पेन्सिल काहीही चालेल. तर हे तुम्ही तुमच्या दातांमध्ये ठेवायचं आणि बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही एक टेक्निक, जर तुम्ही रोज प्रॅक्टिस केली 5 ते 10 मिनिटं, आणि हे कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत तुमच्या आवाजाची क्लॅरिटी म्हणजे पेन आणि पेन्सिल दातात ठेवून बोलायचं समोरच्याशी आणि ते बोलायचंय सगळ्यांनी करा. ऍक्टिव्हिटी एक छान मस्त मजा येईल तुम्हाला. आणि तुमचं बोलणं समजत नाही ऍक्च्युली, जेव्हा आपण पहिल्यांदा पेन दातात ठेवतो समोरचं काय बोलतो काहीच कळत नाही, काहीच नाही. अरे क्या पागल आहे, क्या बोल रहा है, समझ में नहीं आ रहा है. पण पेन तोंडात ठेवून इतकी प्रॅक्टिस करायची की पेन तोंडात ठेवल्यानंतर सुद्धा तुम्ही काय बोलताय ते समोरच्याला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. तेव्हा तुमची प्रॅक्टिस कम्प्लीट झाली असं समजायचं. एक जण कोणी आता जेंट्स पैकी पाहिजे मला, कोणी या बद्दल कोणी मेन प्लीज अमर बॉईज यायचंय पटकन. ठेव पेन तोंडात आणि काही तुझं नाव सांग किंवा तुला जे बोलायचं ते बोलू शकतो. ते समजतंय का? आपण बघू.
2: माझं नाव इकी,
0: काय मला मी कोण ऐकत
2: आहे? माझं नाव इकी डवले आहे.
0: काय करतो?
2: मी एम ए इंग्लिश आहे.
0: कुठे राहतो? छंद कुठले आहे? काय करायला आवडत? बर, आणखी काय काय आवडत? बर, कुठल्या शाळेत शिकत होता? कळतय बोलणं? थोडं थोडं कळतय. पण मी तुला प्रॅक्टिस कुठपर्यंत करायची, तोपर्यंत तुझा आवाज पूर्ण क्लिअर बोलणं समजत नाही तोपर्यंत. जर असं केलं ना नक्कीच तुमच्या क्लॅरिटीमध्ये, स्पीकिंगमध्ये फ्लुएन्सी येणार आहे. त्याच्यामुळे फ्लुएन्सीचा भाग आहे. थँक्यू. काहीच नाही, मी इथे आल्यानंतर तुम्हाला खूप काही करायला लावणार नाही. जादू तुमच्यामध्ये काहीच बदल करणार नाही. एक छोटंसं आपण ॲक्टिव्हिटी घेणार आहे, मजा येते. म्हणून प्रोनन्सिएशन क्लॅरिटी हवी असेल तर ही दातात ठेवून तुम्ही प्रॅक्टिस करा बोलण्याची. आरशा समोर उभे राहा आणि हे पेन्सिल ठेवायची आणि बोलायचं. तर त्याच्याने खूप इम्प्रूव्हमेंट होते. टंग आपल्या जिभेचा व्यायाम होतो त्याच्यामुळे, आणि त्यामुळे क्लॅरिटी येते. बोलताना आपले शब्द जे स्लिप ऑफ टंग होतं आपलं बऱ्याचदा, ते होणार नाही ही जर प्रॅक्टिस केली तर, आणि शब्द चुकणार नाही. बरोबर? बोर होतं आहे का सगळ्यांना? मला असं वाटतं आहे बोरिंग चाललंय लेक्चर. मीच बोलते आहे सगळे मग. ओके, थँक्यू सो मच. मजा येते ना?
3: आप सुन रहे हो रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.